सुप्रभात श्रोते हो. 229° नऊ मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र. श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौरतिथी 23 श्रावण शके 1948 अर्थात 14 ऑगस्ट 2026. श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आपण आमचं प्रसारण ऐकू शकता. तसंच न्यूज ऑन AIR या ॲपद्वारे देखील आपण आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा सुरुवात करीत आहोत आमच्या प्रथम प्रसारण सभेला मंगलवाद्यांनी.

229 किलोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

इसवी सन 652 साली घटना. वैभवशाली देश पर्सिया म्हणजे एकेकाळच्या इराणवर अरबी टोळ्यांनी झंझावाती स्वाऱ्या करून तेथील पारशी लोकांना देशांतर करण्यास भाग पाडलं. हे लोक मोठ्या संख्येनं भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात येथे येऊन पोहोचले. त्यावेळी गुजरातमध्ये संजान येथे जडरी नावाचा राजा राज्य करीत होता. संकटकालीन परिस्थितीत पारशी लोकांच्या शिष्टमंडळानं राजाकडं आश्रय मागितला. गुजरातच्या राजानं

0: पारशी शिष्टमंडळाचं आपल्या दरबारात यथोचित स्वागत केलं. त्यांच्यापुढे दुधाचा पेला धरून ते म्हणाले, आम्ही अतिथी देवभव मानणारे आहोत. अट इतकीच आहे की अतिथींनी आपलं वेगळेपण न जपता येथील जनजीवनात समरस होऊन जावं, या भूमीलाच आपली भूमी समजून तिच्या विकासात आपला विकास समजावा. उत्तरादाखल पारशी शिष्टमंडळाच्या नेत्यानं समोर धरलेल्या दुधाच्या पेल्यात चिमूटभर साखर टाकून आम्ही दुधात साखरेप्रमाणे विरघळून तर जाऊच, पण आमच्या वागण्यात प्रेम आणि सौजन्य कायम ठेवू हे सूचित केलं. ठरल्याप्रमाणे पारशी लोकांनी गुजराती भाषा आणि पेहराव स्वीकारला. निर्भय आणि सुरक्षित झालेल्या या लोकांनी पुढे भारतभूमीलाच आपली भूमी मानली. शेती, व्यापार, उद्योग, विज्ञान या क्षेत्रात भरीव कार्य करून या देशाला प्रगतीपथावर नेण्यात हातभार लावला. पतेती हा पारशी लोकांचा महत्त्वाचा सण. हा तसा त्यांच्या वर्षाअखेरचा शेवटचा दिवस. त्यांच्या दुसऱ्या दिवशी नवरोज म्हणजे नूतन वर्षारंभाचा दिवस येतो. पतेती ही पश्चातापदर्शक प्रार्थना असून कळत न कळत हातून घडलेल्या पातकांच्या क्षालनार्थ ती केली जाते. ही प्रार्थना सामुदायिकरित्या अग्निमंदिरात होते. त्या मंदिराला अग्यारी असं म्हणतात. हा सण एकमेकातील कटुता, भांडण आणि भेद विसरायला लावून आपुलकी, एकी, सहकार्य राहण्याचा संदेश देतो. भेटीला आलेल्या माणसांचं स्वागत पारशी लोक त्यांच्यावर गुलाब पाणी शिंपडून करतात. त्यांच्यासमोर आरसा धरतात. या आरशात आपलं प्रतिबिंब पाहून आलेल्या माणसाला साहजिकच हसू फुटतं. त्याप्रमाणे वर्षभर हसत खेळत राहावं अशा शुभेच्छा एकमेकासाठी व्यक्त करतात. पारशी हा अति प्राचीन धर्म आहे. झरतुष्ट हा पारशी धर्माचा संस्थापक. ईश्वर एकच असून तो विश्वाचा निर्माण करता, पालन करता आणि न्याय देणार आहे ही त्यांची श्रद्धा. अवेस्ता हा पारशी समाजाचा धर्मग्रंथ होय. पारशी धर्मात पृथ्वी, पाणी, अग्नी यांना विशेष महत्त्व आहे. पाप पुण्याचा झगडा हा मानवी मनातच असल्यानं मन शुद्ध ठेवणं, सन्मार्गाचं आचरण करणं, इतरांच्या उपयोगी पडणं यावर या धर्माचा जोर आहे. त्यामुळं ते मृतदेहाचं दहन किंवा दफन करण्याऐवजी तो मृतदेह एका विशेष ठिकाणी पक्ष्यांना भक्ष म्हणून काही दिवस लटकून ठेवण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे. काळात बदल झाला तरी पतेतीचं महत्त्व अजूनही कायम आहे. चुका आणि शिका, उगीच थांबू नका हे तत्व या सणामागे आहे. जीवनात आढावा आणि शुभसंकल्प या दोन्हीही अनन्यसाधारण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मागील आढावा घेताना न कळत काही चुकलं असेल तर ते सोडून यापुढं चांगलं करण्याचा संकल्प केला जातो. पतेतीची ही पार्श्वभूमी असल्यामुळं नूतन वर्षारंभाचा शुभसंकल्पानं स्वागत होतं. प्रतिवर्षी होणाऱ्या अशा शुभसंकल्पातून त्यांचं जीवन सत्प्रवृत्त होऊन जातं. पारशी धर्मात जोपासण्यासारखी अशी चिरंतन तत्व असल्यामुळं आणि त्यांचे अनुयायी सत्प्रवर्त राहिल्यामुळं हा धर्म देशांतर करावं लागला तरी आपली उज्ज्वल परंपरा टिकून आजही जिवंत राहिला आहे. या धर्मातील शाश्वत मूल्ये सर्वांनाच वंदनीय ठरावीत अशी आहेत.
1: नमस्कार. परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात. यामध्ये पतेती याविषयी प्राध्यापक डॉक्टर गंगाधर गळगे यांचे मौलिक विचार श्रोतेहो आपण ऐकलेत. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली आपल्या मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची.

श्रोते हो, आत्ताचा पण जयंत मंगळूरकर यांनी गायलेलं रेखा गंदेवार यांचं गीत, आणि या गीताला संगीतबद्ध केलं होतं अशोक गोकर्ण यांनी. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आणि कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेलं सुमधुर असं भक्तिगीत ऐकलं. आता आपण ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातून भक्तिगीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण आशा भोसले यांनी गायलेलं सुमधुर असं भक्तिगीत ऐकलं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर आपण ऐकूया विठ्ठल उमप यांनी गायलेलं आणि मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं सुमधुर असं गीत.

श्रोते हो आत्ताच आपण विठ्ठल उमप यांनी गायलेलं आणि मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं सुमधुर असं गीत ऐकलं. आता आपण ऐकूया देशभक्तीपर रचना.

श्रोतेहो, आत्ताच आपण देशभक्तीपर रचना ऐकली. यानंतर आपण ऐकूया हिंदी भक्तिरचना आशा भोसले यांच्या स्वरातून.

0: श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेल्या हिंदी भक्ती रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे BSc अॅग्री साठीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम द्या. सांकेतिक क्रमांक आहे 11273. संपर्क करा 9983109019.
3: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्व विश्वासाची वाट विकासाची.
5: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
0: श्रोते, आपण ऐकूया कृषीवाणी. यामध्ये देशी गोवंश प्रजनन याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती आपण ऐकूयात.
6: शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता विवेकानंद जाधव, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथे सहाय्यक प्राध्यापक आहे. आणि आज आपण अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाविषयी बोलणार आहोत. आता देशी गोवंश आणि त्याचं प्रजनन कसं करावं आणि त्याबाबतच्या काय मार्गदर्शक सूचना आपल्याला प्रशासनाने दिलेल्या आहेत त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. महाराष्ट्राच्या समृद्ध अनुवंशिक साधन संपत्तीमध्ये देवली, लाल कंधारी, खिल्लार, डांगी, गवळव, कठाणी,

0: आणि कोकण कपिला या मान्यताप्राप्त शुद्ध देशी गोवंशांचा समावेश होतो. या सर्व जाती आपापल्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये, ज्याला आपण ब्रीडिंग ट्रॅक असं म्हणतो, एकटवलेल्या आहेत. धोरणामध्ये या जातींचं संवर्धन आणि या जातींचं प्रजनन करण्यासाठी सांगितले आहे की देशी जनावरांचं त्यांच्या जातीच्या शुद्ध व दर्जेदार जनावरांशी निवडक प्रजनन करा. म्हणजे काय करायचंय, तर आपल्याकडे देवणी जातीची जर गाय असेल तर आपल्याला देवणी जातीच्या उत्कृष्ट अशा वळूबरोबर या गायीचं प्रजनन करायचंय आणि पुढची संतती कशी सुधारत याबाबतची काळजी घ्यायची आहे. पण जर आपल्याकडे गावठी किंवा बिगरवर्णी, ज्याला आपण नॉन डिस्क्रिप्ट म्हणतो, अशी जनावरं जर असतील तर अशा जनावरांसाठी ठराविक कृषी हवामानाअंतर्गत कोणत्या प्रकारचे जर्मप्लाझम किंवा वीर्य मात्रा वापरले जावे हे या आपल्या महाराष्ट्र पशुधन धोरणामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. आणि सांगण्यात हेच आलेलं आहे की ज्या प्रदेशामध्ये तुम्ही आहात त्याच प्रदेशामधली नजीकची अति उत्कृष्ट अशी देशी गोवंश वापरून आपल्याला आपल्या गायीचं प्रजनन करायचं आहे. देशी गोवंश हे प्रामुख्याने ग्रामीण व दुर्गम भागात विखरलेलं आहे आणि म्हणूनच अशा जनावरांपर्यंत कृत्रिम रेटनाची सुविधा पोहोचवणं हे थोडंसं अवघड जातं आणि म्हणूनच अनुवंशिक सुधारणा घडवून आणणं हे आज मोठं आव्हान झालेलं आहे. कठाणी आणि कोकण कपिला यासारख्या नव्याने नोंदणीकृत जातींसाठी वीर्य संकलन करणं ही प्रक्रिया अजूनही प्रगतीपथावर आहे. म्हणूनच या जातींचं वीर्य हे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. त्याचबरोबर अजून देशी गोवंशाचं संवर्धन किंवा देशी गोवंशांचं प्रजनन करताना येणारी महत्वाची अडचण म्हणजे काही भौगोलिक क्षेत्रांमध्ये दोन किंवा अधिक देशी जातींचे पैदाक क्षेत्र एकमेकांना परस्परांना लागून असते, त्यामुळे बफर झोन तयार होतो. मग अशा भागांमध्ये जातींचे संमिश्रण तयार होते आणि हे जातींचे संमिश्रण काही काही वेळेला शेतकरी स्वतः, पशुपालक स्वतः सुद्धा करत असतो. म्हणजे माझ्याकडे लाल कंधारी जरी गाय असली तरी मला ह्या वेळेला ती देवणीच्या वळवणी लावायची आहे, असा अट्टहास कधी कधी पशुपालक करतो. देशी जनावरांची संख्या आधीच मर्यादित आहे आणि ती विखुरलेली आहे. एकाच भागात उपलब्ध असलेल्या मर्यादित वळूंच्या संख्येमुळे आणि अनियोजित नैसर्गिक रेतनामुळे इनब्रिडिंग सुद्धा वाढत आहे. अशा प्रकारे अनियोजित नैसर्गिक रेतन, इनब्रिडिंग, जातींचे संमिश्रण आणि नवीन नोंदणीकृत जातींचे वीर्य संकलन ह्या बाबी देशी गोवंशाचे जतन किंवा प्रजनन करताना लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हे सर्व पशुपालक मित्रांनो तुम्ही स्वतः करू शकता. तुम्ही थोडीशी काळजी घेतली तर आपणही खारेचा वाटा उचलू शकतो हे प्रजनन धोरण अवलंबण्यासाठी. धन्यवाद.
1: आताच आपण देशी गोवंश प्रजनन याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती ऐकली. श्रोते हो, यानंतर आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम 6:45 आणि परिसर 6:50 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात फिशर म्हणजे काय याविषयी. एम एस शल्य, फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी, डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, फिशर म्हणजे गुदद्वाराच्या आतील त्वचेला पडलेली छोटीशी चीर किंवा भेक. सुरुवातीला ही भेक खूप लहान असते, पण प्रत्येक वेळी शौचाला जाताना ती पुन्हा पुन्हा ताणली जाते, ज्यामुळे ती चीर भरून येत नाही आणि वेदना वाढत जातात. फिशर होण्यामागील काही कारणे आपण जाणून घेऊया. बद्ध कोष्ठता हे प्रमुख कारण आहे. तसेच कमी पाणी पिणे, अधिक जोर लावून शौच करणे, लो फायबर डाएट, वारंवार जुलाब होणे, तासनतास बसून राहणे, शौचाची इच्छा दाबून ठेवणे, महिलांमध्ये विशेषतः प्रसूती दरम्यान हा आजार होतो. अनेक लोक वेदनेच्या भीतीने शौच रोखून ठेवतात, पण त्यामुळे शौच आणखी कडक होते आणि दुसऱ्या दिवशी वेदना आणखी वाढतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्र तयार होतं. लक्षणे: सर्वप्रथम शौच करतेवेळी किंवा शौच झाल्यानंतर तीव्र वेदना होणे. अनेक रुग्ण सांगतात की ब्लेडने कापल्या

0: प्रमाणे वेदना होतात. मिरची लावल्याप्रमाणे वेदना होतात. ही वेदना शौच झाल्यानंतरही अर्धा तास, एक तास किंवा त्याहून अधिक काळ असू शकते. शौचावाटे रक्त पडणे, रक्त हे लाल ताजं असं पडतं आणि विशेष म्हणजे शौचाला चिटकून किंवा लागून येतं. काही रुग्णांमध्ये खाज येणे, गुरुद्वाराच्या बाहेरील बाजूस कोंब येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, ते म्हणजे ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. ॲक्यूट फिशर म्हणजेच नुकतीच तयार झालेली चीर किंवा भेग. क्रोनिक फिशर म्हणजे याचा गंभीर स्वरूप. ह्याचं निदान हे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनद्वारे आपण करू शकतो. यामध्ये डॉक्टर हे गुदद्वाराची तपासणी करतात, ज्यामध्ये रोगाचे निदान व त्याची अवस्था समजण्यास मदत होते. आता उपचार. सुरुवातीच्या काळामध्ये औषधी उपचार घेणे व खाण्यापिण्यामध्ये काही बदल करणे, जसे भरपूर पाणी पिणे, फायबर रिच आहार घेणे, ताजे फळं भाज्या खाणे, व्यायाम करणे, सिट्स बाथ म्हणजेच गरम पाण्याच्या टोपल्यामध्ये शेक घेणे इत्यादी करणे, यामुळे 60-70% लोकांना फरक पडतो. परंतु काही रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आजार हे गंभीर होतो. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना आधुनिक लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये कमी रक्तस्राव, कमी वेदना, विना चिरफाळ, विना टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची रिकव्हरी ही जलद होते. तसेच ऑपरेशन नंतर 6 तासात रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. शेवटी सर्व श्रोत्यांना माझा एकच सल्ला आहे, शौचाला जाताना रक्त पडणे, वेदना होणे हे समस्या सामान्य नाही. वेदना सहन करू नका, स्वतःहून औषधी घेत बसू नका किंवा लाजेखातर उपचार टाळू नका. वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फिशर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि मोठ्या त्रासांपासून बचाव होतो. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फिशर म्हणजे काय याविषयी MS शल्य, फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळं पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोळक यांचं. सादर करते सदानंद कांबडी.
1: श्रोते हो नमस्कार. पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसे संसाधनं पुरवते, पण प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याचा अर्थ असा की सर्व लोकांना सुखाने जगण्यासाठी ही पृथ्वी पुरेसे अन्न, पाणी आणि जागा देते, परंतु जेव्हा काही लोक गरजेपेक्षा जास्त गोष्टी स्वतःकडे घेतात तेव्हा ती व्यवस्था कोलमडते. मानवाच्या विकासाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या, परंतु याच विकासाने पर्यावरणावर मात्र मोठा ताण निर्माण केला आहे. यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. खरं तर पृथ्वीवर अनेक नैसर्गिक उत्पाद घडत असतात आणि त्यातून निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडत असतं, तरीही ते पुन्हा पूर्ववत करण्याची क्षमता निसर्गात असते. परंतु मागील काही वर्षात मानवाच्या अतिलालसेने पर्यावरणामध्ये मात्र अपरिवर्तनीय, नॉन रिपेरेबल असे बदल झाल्याने पर्यावरणाची अपरिमित हानी झाली आहे. त्यासाठी मानवाच्या गंभीर चुका कारणीभूत आहेत. मानवाची सर्वात मोठी चूक म्हणजे जंगलतोड. सुरुवातीला केवळ गरजेसाठी आणि अन्न शिजवण्यासाठी म्हणून लागणारं लाकूड

0: लाकूड अल्प प्रमाणामध्ये माणसांनी जंगलातून मिळवलं, परंतु त्यानंतर मात्र अति लोभापायी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलांचा नाश माणसांनी केला आणि त्यामुळे अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला. आपल्या शेतातील पिकांचं उत्पादन वाढावं म्हणून अतिरेकी प्रमाणात केलेल्या रासायनिक खतांच्या कीटकनाशकांच्या वापरामुळे पाणी आणि माती दूषित झाली आहे. अत्यंत घातक रासायनिक पदार्थ अन्नसाखेच्या माध्यमातून प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये आता शिरले आहेत. शहराभोवती वाढलेल्या उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांमुळे तर शहराभोवतीची हवा आणि पाणी घातक स्तरापर्यंत पोहोचली आहे. प्रचंड प्रमाणात झालेली वाहनांची वाढ, त्यातून होणारा जीवाश्म इंधनांचा वापर आणि त्यातून होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे घातक वायू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या जसे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आम्लवर्षा हे देखील मानवी कृत्यांचेच दुष्परिणाम आहेत. खनिजांसाठी आणि निम्न दर्जाच्या गौण खनिजांसाठी डोंगराचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यातून प्रचंड जमिनी नापिकी होत आहेत. हवेतील प्रदूषण हे देखील त्यातूनच वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या घातक प्रदूषणांमुळे देखील पाण्याचे स्रोत कायम बाद होत आहेत. वनस्पती आणि वृक्षांची बेधुंद कत्तल केल्यामुळे परिसरातील जैवविविधता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे, मातीची सुपीकता घटली आहे आणि त्यामुळे वरचेवर उत्पादन क्षमता कमी होत आहे. पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी कमी होत असल्याने भूजल पातळीत घट झाली आहे, मातीची सुपीकता घटत आहे, परिणामी उत्पादन क्षमता घटली आहे. मानवाने केलेल्या या सर्व चुकांचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहे. तेव्हा विकासाची नव्याने व्याख्या आपल्याला करावीच लागेल. विकास हा निसर्गाचा शत्रू नसून मित्र असायला हवा. विकास हा निसर्गस्नेही असायला हवा. आपण त्यासाठी हे लक्षात ठेवावे की पृथ्वी आपल्या पूर्वजांची देणगी नाही, ती आपल्या पुढील पिढ्यांची ठेव आहे. धन्यवाद श्रोते.
1: श्रोते हो, आताच आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळे पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
0: थोड्याच वेळात संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
2: इयं आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. अथ वार्ताः. अशीतितमे स्वतंत्रता दिवसावसरे अद्य राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मुः राष्ट्राय स्वकीयं सन्देशं प्रदास्यति. राष्ट्रपतेः एतत् सम्बोधनं सायं 7 आकाशवाण्याः समग्रे राष्ट्रियसञ्जाले प्रसारयिष्यते. एतदतिरिच्य दूरदर्शनस्य सर्वासु वाहिनीषु प्रथमं हिन्दीभाषायां, ततः आङ्ग्लभाषायां च अस्य प्रसारणं भविष्यति. दूरदर्शने हिन्दी आङ्ग्लरूपयोः प्रसारणात् परम् अस्य क्षेत्रीयभाषासंस्करणानि दूरदर्शनस्य क्षेत्रीयवाहिनीषु प्रसारयिष्यन्ते. अवधेयमिदं यत् आकाशवाण्या अपि सम्बोधनस्य क्षेत्रीयभाषासंस्करणानि रात्रौ 9:30 स्वकीयेषु क्षेत्रीयप्रसारणकेन्द्रेषु प्रसार्यते. संसदः प्रावृट्सत्रं गतदिने समाप्तिमगात्. उभयोः सदनयोः कार्याचरणम् अनिश्चितकालाय स्थगनेन सह सम्पन्नम्. एतत् सत्रं जुलै मासस्य 20 प्रारब्धं, यस्मिन् 15 आहत्य 21 उपवेशनानि अजायन्त. अस्मिन् सत्रे सार्वजनिकपरीक्षासंशोधनविधेयकं समेत्य

श्रोतेहो रूपरेषेनंतर म्हणजेच 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही त्या सहक्षेपित करू। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून, 7:40 आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहात जीवशास्त्राच्या विषयातून करिअरची निश्चितता या मालिकेअंतर्गत प्राध्यापक संदीप जयस्वाल आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर डवळे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग 4 श्रोतेहो आपण ऐकाल 7:40। 7:50 भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा

8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून, 8:40 मराठी चित्रपट संगीताचा आनंद श्रोते हो आपण घ्याल. यामध्ये एकापेक्षा एक गंमत जम्मत, जमलं हो जमलं, कुंकवाचा करंडा या चित्रपटातील गीतांचा आनंद श्रोते हो आपण घ्याल. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून 9:00. 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकाल. यामध्ये पूरब और पश्चिम, हिंदुस्तान की कसम, शहीद भगत सिंग आणि चक दे इंडिया या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घ्याल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून. मिश्र संगीत आपण ऐकाल 10:00. 10:15 एक ही फिल्म के गीत, यामध्ये शहीद या चित्रपटातील गीत आपण ऐकाल. गीतकार देव कोहली तर संगीतकार आनंदराज आनंद. 10:30 गाता रहे मेरा दिल. 11:05 आपल्या पत्रपसंती गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 11:40 प्रगतीच्या पाऊल वाटा, यामध्ये सॉफ्ट स्किल याविषयी समुपदेशक प्रवीण सोनुने यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग पहिला श्रोते हो आपण ऐकाल. 12:00 महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो, असे होते आमचे आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे कार्यक्रम. आत्ताच आपण आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐकली. 229° नो मीटर अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
1: परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
2: श्रोते हो आकाश.
1: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या श्रोते हो, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं देत आहेत बालरोग तज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. दूरध्वनी करा 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर

0: मग वाटकसली पाहताय, आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी. आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: श्रोतहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85 9637 354985.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 12 विधेयकं पारित, संसद अनिश्चित काळासाठी तहकूब. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड इथं हल्ला, हल्लेखोर ताब्यात. राज्यात नदीजोड प्रकल्पाला येत्या वर्षभरात प्रारंभ, मुख्यमंत्र्यांचं सूतोवाच. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज राष्ट्राला संबोधन. आणि छत्रपती संभाजीनगर इथं आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. काल सकाळी दोन्ही सदनांचं कामकाज सुरू होताच वंदे मातरम गायनानं अधिवेशनाचा समारोप झाल्याची घोषणा दोन्ही सदनांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी केली. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन सदस्यांना केलं. 20 जुलैपासून सुरू झालेल्या अधिवेशनात 25 दिवसांच्या कालावधीत 19 बैठका झाल्या. अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाबाबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले,
1: कुल 12 बिल्स हमने पारित किए हैं. लोकसभा में जितना टाइम अवंटित किया गया है टोटल टाइम एलोकेशन के हिसाब से हमने प्रोडक्टिविटी की दृष्टि से 19

0: परसेंट सक्सेस प्राप्त किया है, राज्यसभा में 39%। तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और ओपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं। तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है।
1: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर काल नांदेड इथं हल्ला झाला। नांदेड जिल्ह्याच्या खासगी दौऱ्यावर आलेले बादल काल मुतखेड तालुक्यात मातासाहेब गुरुद्वारा इथं एका कार्यक्रमासाठी गेले असता एका निहंगानं त्यांच्यावर हल्ला केला। तीक्ष्ण हत्यारानं झालेल्या हल्ल्यात बादल यांच्या हाताला इजा झाली। त्यांना नांदेडमधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं। दरम्यान सदर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथं भेट देऊन घटनेची माहिती घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला नदीजोड प्रकल्पाचं काम सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। काल मुंबईत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते। पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या तुटीची खोरी संतुलित करता येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या जमीन हक्कांचं संरक्षण, भूसंपादनातले वाद कमी करणं आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकार विविध निर्णय घेत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट असूनही 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांकडे सविस्तर पत्र दिलं आहे। मराठवाड्यातल्या आरोग्य व्यवस्थेच्या भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन तातडीनं सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती भुमरे यांनी या पत्रात केली आहे। केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून 3 दिवसीय स्वदेशी एक्स्पो 2026 ची सुरुवात होणार आहे। केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। देशभरातून 75 हून अधिक प्रदर्शक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला संबोधित करणार आहेत। सायंकाळी 7 वाजता त्यांचं हे संबोधन आकाशवाणीवरून प्रसारित केलं जाईल। दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2024-25 या वर्षाचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले। ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना अकादमीची गौरव वृत्ती देऊन गौरवण्यात आलं। इतर पुरस्कार प्राप्त कलावंतांमध्ये आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा समावेश आहे। युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले। महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे। राज्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मुदत येत्या सोमवारी 17 ऑगस्टला संपत आहे। राज्यात एकूण 9,78,54,049 मतदार असून त्यापैकी सुमारे 78% म्हणजे 7,62,99,360 मतदारांचे गणना प्रपत्र भरून तसंच स्वाक्षरी करून प्राप्त झाले आहेत। प्रत्यक्ष गृहभेट दिल्यानंतर सापडू न शकलेले, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले, मृत झालेले तसंच इतर

0: मतदारांच्या नावांच्या याद्या राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर अशा याद्या प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. धाराशिव इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काल तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महडदळकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख यात सहभागी झाले होते. लातूर इथं जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं काल तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा पाटील, जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अधिकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनीही या रॅलीत सहभाग नोंदवला. बीड शहरात आज ई बाईक तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. हर घर तिरंगा अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं आणि आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले सैन्य दलातून निवृत्त झालेले कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी केलं. ते म्हणाले,
1: हर घर तिरंगा ही मोहीम आपण राबवत आहोत, ज्यामध्ये 17 ऑगस्ट पर्यंत आपण सर्वांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या अनेकांनी आपलं सर्वस्व दिलं, अगदी बलिदान सुद्धा केलं, त्यांच्या प्रती सन्मान दाखवण्यासाठी आणि जनतेमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या काळामध्ये प्रत्येकाने आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवला पाहिजे. मीही माझ्या घरावर राष्ट्रध्वज फडकवणार आहे, आपणही कृपया फडकवा. जय हिंद.
0: परभणी जिल्ह्यात वालूर इथं आयोजित मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या मार्गदर्शन कार्यशाळेचं उद्घाटन काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शेतीला पूरक पशुपालन व्यवसायातून उत्पन्न वाढ साधावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी कामांचं नियोजन करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधावा असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केलं. काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय पंचसंमेलनात ते बोलत होते. गावांच्या विकासासाठी कायमस्वरूपी आणि उपयुक्त मालमत्ता निर्माण करणं हा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थ विरोधी कृती दलानं धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी इथं चरस आणि गांजाचा साठा जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे पथकानं बाप्पा शंकर पवार यांच्या घरावर छापा टाकून 50 किलो 358 ग्रॅम गांजा आणि 131 ग्रॅम चरस तसंच 21 तोळे सोनं आणि रोख रक्कम असा एकूण 69,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हवामान. राज्यात आज कोकणासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला तसंच विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 12 विधेयकं पारित, संसद अनिश्चित काळासाठी तहकूब. राज्यात नदीजोड प्रकल्पाला येत्या वर्षभरात प्रारंभ, मुख्यमंत्र्यांचं सुतोवाच. आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज राष्ट्राला संबोधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: .29 अंश अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
3: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य. परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळते.

0: मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी. आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: श्रोतहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतहो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा. श्रोते हो, आपल्या जिव्हाळ्याचं केंद्र आकाशवाणी परभणी केंद्र आता FM बँड 102 MHz वर आपण ऐकू शकाल.
2: श्रोते हो, FM बँड 102 MHz वर आपण ऐकू शकाल परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार प्रसारण.
3: श्रोते हो, 7:25 आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकाल दिलखुलास. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. तुम्ही हेअर कट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअर कट याविषयी सवलती ज्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
1: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर

0: आहे तो बॅलन्स, किंवा आमचा महा आयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम, आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये, त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. मी ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपी अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आयटी पोर्टलवरची रक्कम, तुमचं अकाउंट, तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं, आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं, आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं, आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल, तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100%, आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे, 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम, एनपी अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली, तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एनपी अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे, आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपलं जर एनपीए झालं असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे, आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
1: सर, आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
0: कुठलीही मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की जे आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात, असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार, मासिक पगार 25,000 जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक असतील, आमचे दूध संघ असतील, सुतगिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेलं आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. आणि जे शेतकऱ्यांनी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपल्या नावाची नोंद 7/12 तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, ॲग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू, आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल, आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर. सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाचा अशी काही यंत्रणा आहे का?
0: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे. आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17 लाख शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7 लाख

0: शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10 लाख सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत. आणि ह्या जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
1: नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?

0: काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे. पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
1: शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 11.5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल, किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
0: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचं होतं की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
1: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महायटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महायटी पोर्टल तुम्हाला दाखवलं जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल, हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्स बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे योग्य वाटली तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो.
0: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरंतर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.

0: माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
3: (229° अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz वर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
5: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
6: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
7: 25व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड परभणी इथं येत्या रविवारी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे यांनी केलं आहे. संपर्क करा 88 30 93 88.
8: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
9: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
8: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
9: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
8: प्रवेशासाठी फक्त टीसी आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
9: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
8: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
10: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
11: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे BSc अग्री साठीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम द्या. सांकेतिक क्रमांक आहे 11273.

0: संपर्क करा 9983101519.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता आपण ऐकूया जीवशास्त्राच्या विषयातून करिअरची निश्चितता या मालिकेअंतर्गत प्राध्यापक संदीप जयस्वाल आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर डवळे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग चौथा.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इयत्ता 11वी आणि 12वी नीट, एमएचटी, सीईटी तसेच बोर्ड परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी
4: परभणीतील जयस्वाल सर तसेच डवळे सर यांचे अग्रगण्य क्लासेस अर्थातच ओम जयस्वाल डवळे बायोलॉजी क्लासेस.
3: पत्ता विकासनगर कारेगाव रोड तसेच प्रतापनगर जुना पेडगाव रोड परभणी.
4: तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. गेल्या 22 वर्षापासून असंख्य डॉक्टर घडविणारे परभणीतील एकमेव बायोलॉजी क्लासेस
3: अर्थातच ओम जयस्वाल डवळे बायोलॉजी क्लासेस. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9623064907
4: 9860054609. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जीवशास्त्राच्या विषयात करिअरची निश्चितता या मालिकेअंतर्गत ऐकूयात आता विशेष मुलाखत.
3: मित्रमैत्रिणींना नमस्कार. आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. आपण आपल्या स्टुडिओमध्ये बायोलॉजी विषय तज्ज्ञ संदीप जयस्वाल सर तसेच ज्ञानेश्वर डवळे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे संदीप सर आणि डीएन सर आजच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये.
5: धन्यवाद.
3: सर, आता मला आपण असं विचारावंसं वाटतं, आज असा ट्रेंड आहे, साधारणतः आपण परभणीच्या विद्यार्थ्यांचा विचार करू, की 10वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी लगेच म्हणतात की आम्हाला नीटची तयारी करायची आहे, आम्हाला जेईची तयारी करायची आहे, तर आम्ही दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाणार किंवा इतर ठिकाणी शिक्षणासाठी जाण्याची त्यांची इच्छा असते. पण आपण जिथे राहतो किंवा आपल्या परभणीसारख्या शहरात राहूनही आज विद्यार्थी उत्तम करिअर घडवू शकतात. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी ते करिअर घडवलेलं आहे. फक्त विद्यार्थ्यांची ती मानसिकता असणं गरजेचं आहे की आपण इथे राहून, घरी राहून, आपल्या शहरात राहूनही स्वतःला हव्या त्या क्षेत्रामध्ये यश संपादित करू शकतो. याविषयी तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल बरं?
5: निश्चितच आता आपण बघतो मॅडम की आपल्या परभणीच नाही तर इतर शहरातून सुद्धा बऱ्याच बाहेरगावच्या किंवा बाहेर शहरामध्ये मुलं शिकण्यासाठी जात आहेत. त्याचा तो एक ट्रेंड म्हणूत आपण त्याला की माझी मैत्रीण किंवा माझा मित्र चाललाय म्हणून मलाही त्याच्यासोबत तिकडे जायचं आहे. पण मला परभणीबद्दल विशेष सांगावंसं असं वाटतं. परभणीमधला जो शिक्षक आहे तो क्लासचा संचालक सुद्धा आहे.
3: बरोबर.
5: आणि संचालक जेव्हा शिक्षक असतो तेव्हा त्याची जबाबदारी अजून वाढलेली असते.
3: खरंच.
5: की माझ्या लेकरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय मला वेगळं करता येईल, रिझल्ट कसा आणता येईल, ह्यासाठी तो प्रयत्नशील असतो. आणि परभणीत ते बघायला आपल्याला मिळतं की इथला जो प्रत्येक शिक्षक आहे त्यांची कामगिरी जी आहे त्या विद्यार्थ्याप्रती किंवा विद्यार्थ्याच्या रिझल्टप्रती ती खूप चांगली आहे. परभणीमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या असल्यामुळे अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षका नावानिशी ओळखू शकतो, त्या विद्यार्थ्याच्या पालकाला पर्टिक्युलर वेळ देऊ शकतो, विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये किंवा तयारी करत असताना जो चढ उतार व्हायला त्याबद्दल चौकशी करू शकतो, त्याबद्दल बसून चर्चा करू शकतो आणि त्यामध्ये काय आपल्याला उपाययोजना करता येईल हे करू शकतो. आणि निश्चितच परभणीतलं वातावरण हे इतर शहरांच्या तुलनेत खूप चांगलं सध्या आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच हे अजून चांगलं होईल.
3: नक्कीच सर, वेळोवेळी आपल्या परभणी शहराने हे दाखवून दिलेलं आहे की जगात जर्मनी आणि भारतात परभणी.
5: बरोबर बरोबर, अगदी बरोबर.
3: विद्यार्थ्यांनी स्वतःची मेंटॅलिटी आज बदलणं खरंच गरजेचं आहे. आपण आपल्या गावात राहून, आपल्या शहरात राहून, विशेष म्हणजे आपल्या घरात राहून, घरची व्यवस्था असताना आपण परगावी जाऊन अगदी तोडक्या सुविधांमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा आपल्याच घरी राहून, आपल्याच गावात राहून जर शिक्षण घेतलं तर ते प्रभावी शिक्षण

0: त्यांच्या जीवनात ठरू शकतं.
1: म्हणजे एक सांगायचं झालं तर असे उदाहरणं आहेत आमच्याकडे की समजा 10 मुलांचा ग्रुप होता, त्यातले 6 मुलं गेले बाहेर गावी,
0: होय,
1: त्यांनी तिकडे प्रिपरेशन केलं आणि इकडे आमच्याकडे जे मुलं राहिले ते लागले MBBSला किंवा त्यांचा रिझल्ट चांगला आला त्यांच्यापेक्षा. त्याच्यामुळे परभणी इज बेस्ट.
0: सर, मुळात PCB ग्रुप घेतल्यानंतर किंवा बायोलॉजी हा सब्जेक्ट निवड करून ज्यावेळी तुम्ही पुढे तुमचं करिअर घडवण्याचा विचार करता, त्यावेळी केवळ आणि केवळ तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातच प्रवेश करणार आहात एवढा सुमार दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता इतरही वेगवेगळ्या फॅकल्टीज विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी आहेत, ज्या की तितक्याच विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत आणि त्यांच्या विकासाच्या बाबतीतही अधिक उपयुक्त अशा आहेत. तर संदीप सरांना मला विचारावंसं वाटतं की अशा कोणत्या फॅकल्टीज आहेत पुढे किंवा असे कोणते क्षेत्र आहेत पुढे की वैद्यकीय क्षेत्रात जरी विद्यार्थी पुढे प्रवेश घेऊ शकले नाहीत काही कारणास्तव किंवा त्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा नाही, तर इतर जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये त्यांचं ते उत्तम करिअर कसं घडवू शकतात?
2: MBBS हा तर सगळ्याच स्वप्न असतं प्रत्येक विद्यार्थ्याचं, परंतु ते स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण होतं असं बऱ्याचदा होत नाही. तरीही बायोलॉजी विषय असा आहे की त्यांना अनेक इतर क्षेत्रांमध्ये भरपूर संधी आहेत. जसं की याच्यानंतर त्यांना आता आपण MBBSच्या व्यतिरिक्त आधी वैद्यकीय क्षेत्रातल्या इतर संधीबद्दल चर्चा करूया. काय आहे ते BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे नर्सिंग आहे. आणि विशेष म्हणजे काय आहे की सध्या सरकार प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सेवा वाढवत आहेत. पण याच्या व्यतिरिक्त ज्या इतर संधी आहेत करिअरच्या, ते म्हणजे जैव तंत्रज्ञान आहे, त्याच्यानंतर आपल्या परभणी शहरामध्येच ॲग्री युनिव्हर्सिटी आहे एवढी मोठी, जिथे अनेक वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, टिश्यू कल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर आहे, रिसर्च इन्स्टिट्यूटमध्येही विद्यार्थ्यांना जात आहेत वेगवेगळ्या. तसंच वैद्यकीय अध्यापन एक आहे, वैद्यकीय कॉलेजेसमध्ये विद्यार्थी तिथे प्राध्यापक म्हणून पुढे रुजू होऊ शकतात. तसंच हॉस्पिटलचे मॅनेजमेंट करणं, मेडिकल रिलेटेड रिसर्च असतील, सार्वजनिक आरोग्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत.
0: सर, एकंदरीतच संपूर्ण शालेय जीवन असेल किंवा पुढचं शैक्षणिक विद्यार्थ्यांचा 11वी 12वीचा काळ असेल, त्यावेळी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हा एक जो त्रिकोण आहे त्यांच्यामध्ये व्यवस्थित जर कम्युनिकेशन असेल तर विद्यार्थ्यांचे नेमके जे काही प्रॉब्लेम्स असतील ते व्यवस्थित सुटू शकतात. आणि आपण अनेक वेळा बघतोय आज की तंत्रज्ञान बदललं आहे, तंत्रज्ञानाच्या आहारी विद्यार्थी जात आहेत, त्यासोबतच व्यसनांच्या आहारी सुद्धा विद्यार्थी जात आहेत. तर या पाठीमागची कारणं आणि जे विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करतात किंवा 11वी 12वीला विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त शिक्षकांच्या संपर्कामध्ये अधिक असतात, घरापासून ते थोडेसे दुरावलेली असतात किंवा काही विद्यार्थी आपलं गाव सोडून शिक्षणासाठी शहरांमध्ये आलेली असतात, यावेळी एक शिक्षक म्हणून तुम्ही कशा प्रकारे समुपदेशन या विद्यार्थ्यांचं कराल किंवा व्यसनापासूनही विद्यार्थ्यांनी दूर राहायला हवं या काळामध्ये, कारण हा काळच असं असतो विद्यार्थ्यांचा की अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करणाऱ्या असतात, चांगलं वाईट हे जाणून घेण्याची क्षमता त्यांच्यात मुळातच कमी असते किंवा ते जाणून घेत नाहीत, थोडासा हा जो काळ असतो त्यांच्यासाठी त्यांच्या स्वभावामध्ये उथळपणा येणारा काळ असतो, त्यामुळे अनेक चुका हे विद्यार्थी करतात, अशा वेळी एक शिक्षक म्हणून कशा प्रकारे आपण त्यांचं समुपदेशन कराल बरं?
2: आता खरी गोष्ट म्हणजे एक अशी आहे की 11वी 12वीचा जो काळ आहे आणि त्यांच्या आयुष्यातला जो टीनेजचा काळ आहे, योगायोगाने एकच आहे, म्हणून आम्ही त्यांच्या आयुष्याच्या त्या काळात त्यांच्यासोबत असतो की जो एकदम बदल घडवणारा काळ आहे. माझं मत असं आहे की सगळ्यात जास्त आज कम्युनिकेशन गॅप वाढला आहे, विद्यार्थी पालकांसोबत किंवा पालक विद्यार्थ्यांसोबत घरात किती वेळ चर्चा करतात हा एक प्रश्नचिन्हच आहे. हे फक्त एकट्या विद्यार्थ्याला आपण त्याच्यासाठी कुठेही दोषी ठरू शकत नाही, जरी तो चुकीचा वागत असेल तर आपल्याला प्रत्यक्षदर्शनी त्याची चूक दिसते, पण त्याच्यामागे बऱ्याचदा पालक किंवा त्याचा फ्रेंड सर्कल वगैरे ह्या सगळ्यांचा त्याचा एकत्रित परिणाम असतो.
0: बरोबर आहे.
2: आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की बायोलॉजी विषयाबद्दल तर आपण चर्चा करतोच आहे, तर योगायोगानं आणखीन एक आहे की आमच्या विषयात याबद्दल टॉपिक आहेत काही. ॲडोलेसन्स पिरियड जो की टीनेज जो आहे, किशोरावस्था, ह्या काळात विद्यार्थ्याची मानसिक शारीरिक अवस्था काय होत असते, त्या सगळ्यांना विचारात घेऊन मी काही गोष्टी सांगू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाची सूचना माझी पालकांसाठी राहील की पालकांनी विद्यार्थ्याला एक मित्रासारखं नातं निर्माण केलं पाहिजे.
0: खरंच
2: आज असं मला अपेक्षित असतं, पालकांजवळ विद्यार्थ्यानं जाऊन मन मोकळं करावं सगळ्यात आधी, बाहेर कुठेही इकडं तिकडं न सांगता आपल्याला जो काही ताण आला असेल, जे काही त्रास असेल, आनंद असेल, ज्या काही घटना दिवसभराच्या झाल्या असतील, पालकांनी संध्याकाळी बसून एक 5 मिनिटं तरी आज काय काय घडलं नुसतं ऐकून घ्यावं स्वतःचं मत त्याच्यावर लादण्याऐवजी.
0: बरोबर आहे.
2: म्हणजे एक त्याचा विश्वास निर्माण झाला की विद्यार्थी मोकळा होतो पालकांजवळ.

0: काही चुकीच्याही घटना झाल्या तर विद्यार्थी जेव्हा मोकळं बोलू लागतो तर मुळात चुकीच्या घटनाच कमी व्हायला लागतात.
1: खरंच आहे.
0: मग त्याला ते घरी गेल्यानंतर पालकांना जेव्हा फेस करायचं आणि बोलायचं असतं, त्याला असं माहीत असतं की मी काहीही चुकलो तरी मला घरचे सांभाळून घेतील, समजून घेतील. जेव्हा रागवल्या जाईल तेव्हा मात्र तो लपवायला लागेल गोष्टी.
1: बरोबर आहे.
0: दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना शिक्षकांजवळही मोकळं असलं पाहिजे. अभ्यासाच्या बाबतीत तर शिक्षक आहेतच तिथे, पण अभ्यासाव्यतिरिक्त काही इतर ताणतणाव असतात. कधी कधी एखाद्याच्या घरून दुर्दैवानं पाहिजे तसा त्याला सपोर्ट मिळत नसतो. मग त्यानं शिक्षकाला सुद्धा एका मित्रासारखं मोकळेपणानं आपली समस्या त्यानं मांडली पाहिजे. जेव्हा असा भावना मोकळ्या होतात तेव्हा निश्चितच तो वाईट मार्गाकडे जात नाही.
1: खरंच खरंच. आमच्या स्टुडिओमध्ये सर आपण आलात आणि बायोलॉजी या विषयाविषयी, नीट परीक्षेविषयी अगदी महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपण सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपण दोघांचेही मनस्वी धन्यवाद. आणि आपण दोघांच्याही पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
2: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इयत्ता 11वी आणि 12वी नीट, MHT, CET तसेच बोर्ड परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी परभणीतील जयस्वाल सर तसेच दवळे सर यांचे अग्रगण्य क्लासेस अर्थातच ओम जयस्वाल दवळे बायोलॉजी क्लासेस. पत्ता: विकासनगर कारेगाव रोड तसेच प्रतापनगर जुना पेडगाव रोड परभणी. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. गेल्या 22 वर्षापासून असंख्य डॉक्टर घडविणारे परभणीतील एकमेव बायोलॉजी क्लासेस अर्थातच ओम जयस्वाल डवळे बायोलॉजी क्लासेस. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 96-23-06-94-07 98-60-05-64-09.
3: श्रोते हो, आत्ताच आपण जीवशास्त्राच्या विषयातून करिअरची निश्चितता या मालिकेअंतर्गत प्राध्यापक संदीप जयस्वाल आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर डवले यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग चौथा आपण ऐकला. 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
4: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वसंतराव नाईक पुतळा परिसर वसमत रोड परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
5: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे BSc अग्री साठीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम द्या. सांकेतिक क्रमांक आहे 11273. संपर्क करा 89-83-10-49-19.
4: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वसंतराव नाईक पुतळा परिसर वसमत रोड परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
3: श्रोते हो, आता वेळ झाली आपल्या भावगीतांवर आधारित कार्यक्रमाची अर्थात भावधारा या कार्यक्रमाची. यामध्ये आपण ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं भावगीत.

श्रोते हो, आताच आपण सुरेश वाडकर यांनी गायलेलं भावगीत ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा भावगीतांवर आधारित कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. देशात आज फाळणी विभीषिका स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त 1947 देशाच्या फाळणीवेळी प्राण गमावलेल्यांना आणि त्याच्या भयंकर वेदना सहन केलेल्यांना आदरांजली वाहण्यात येत असून त्यासाठी राजधानी दिल्लीसह देशभरात इतरत्रही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत स्वतंत्र होताना त्याच्या विभाजनावेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे लाखो लोकांच्या मनाला खोलवर झालेल्या वेदनांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी या उद्देशानं 2021 दरवर्षी 14 ऑगस्टला हा दिन पाळण्यात येतो. फाळणी

स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. फाळणीच्या वेदना ज्यांना सहन कराव्या लागल्या त्या नागरिकांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं आहे. अनेक वेदनांची जाणीव करून देणारा हा दिवस मानवी धैर्याची सामर्थ्याची जाणीवही आपल्याला करून देतो. त्यानिमित्तानं देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात दिव्यांग व्यक्तींशी विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले.

प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात दिव्यांग व्यक्तींशी विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले तसंच त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पॅरालिम्पिक खेळाडू, शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक अशा दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मंजूर करण्यात आली. संपूर्ण अधिवेशन काळात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यामुळे लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांवर टीका केली. सरकारनं चर्चेला तयार असल्याचं सांगूनही त्याला प्रतिसाद न देता गोंधळ सुरू ठेवण्यातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. पावसाळी अधिवेशनात संसदेनं 12 विधेयकांना मंजुरी दिली. त्यामध्ये पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या तसंच केरळचं नाव बदलून केरळम करण्यासंबंधीच्या विधेयकांचा समावेश आहे. बहुतांश विधेयकं चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. मात्र राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि लायबेरियाच्या परराष्ट्र मंत्री सारा बेसेलो न्यांती यांनी काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, खाणकाम, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण, क्षमता बांधणी आणि परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रातील भारत आणि लायबेरिया दरम्यानच्या संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या एकंदर निर्यातीत गेल्या म्हणजे जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ नोंदवली गेली आहे. जुलैमध्ये देशानं व्यापारी आणि सेवा या दोन्हींची मिळून 80.14% अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या उपलब्ध माहितीवर आधारित तात्पुरत्या आकडेवारीनुसार व्यापारी निर्यातीत झालेल्या 19.5% अधिक वाढीचा या वाढीत मुख्य वाटा आहे. पेट्रोलियम उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, रसायनं तसंच सुती धागा आणि हातमाग उत्पादनांमुळे या वाढीला चालना मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत 2024-25 या वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्य अशा विविध कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रांमधल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींनी त्यांना ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं. त्याखेरीज युवा कलावंतांना दिले जाणारे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना प्रदान करण्यात आले. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या महाराष्ट्रातल्या 9 दिग्गज कलावंतांसोबत गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचक्के आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यासह युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला

0: कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं केला असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. मोठ्या संघटनेच्या माध्यमातून काम करण्याऐवजी लहान गटांच्या माध्यमातून काम करत AQIS या संघटनेनं मोठं आर्थिक जाळं निर्माण केलं आहे. बांगलादेशातही आपला गट स्थापन करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे दक्षिण आशियात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी देखरेख पथकानं केला आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात काल संध्याकाळी एका जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माणाधीन असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून आणि पाणी झिरपून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 कामगार जखमी झाले आहेत. या बोगद्यात 22 कामगार अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह इतर यंत्रणा घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. नायजेरियातील लागोस इथं 4 दिवस झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटात भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भारताच्या वरिष्ठ तलवारबाजांनी 6 पैकी 5 सुवर्णपदकं पटकावली. छत्तीसगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच पश्चिम बंगालचा काही भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा आणि उत्तराखंडमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: (229° अर्थात 1305 kHz) आकाशवाणीचं हे परभणी केंद्र. श्रोतेहो, आता आपण ऐकूया मराठी चित्रपट संगीत. यामध्ये सुरुवातीला 1 + 1 या चित्रपटातील गीत आपण ऐकूया.

श्रोते हो, आत्ताच आपण एकापेक्षा एक या चित्रपटातलं सुमधूर असं गीत ऐकलं. यानंतर आपण ऐकूया गम्मत जम्मत या चित्रपटातलं सुमधूर असं गीत.

श्रोते हो आत्ताचं आपण गंमत जम्मत या चित्रपटातलं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरातलं सुमधुर असं गीत ऐकलं. श्रोते हो यानंतर आपण ऐकूया जमलं हो जमलं या चित्रपटातलं सुमधुर असं गीत.

श्रोते हो, आत्ताचं आपण जमलं हो जमलं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं विवेक आपटे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्के यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर आपण ऐकूया कुंकुवाचा करंडा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. याला संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

श्रोते हो, आताच आपण कुंकुवाचा करंडा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं सुमधुर संगीत ऐकलं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

229 किलोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

0: हे कस्टमर केयर कुठे? मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, आता वेळ झाली आपल्या लखलक चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला आपण ऐकणार आहात पूरब और पश्चिम या चित्रपटातलं. महेंद्र कपूर आणि सहकारी यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

श्रोते हो, आताच आपण पूरब और पश्चिम या चित्रपटातलं गीत ऐकलं. यानंतर आपण ऐकूया हिंदुस्तान की कसम या चित्रपटातलं सुमधुर असं गीत. हे गायलं आहे सुखविंदर सिंग, उदित नारायण आणि जसपिंदर निरुला.

Energia!

श्रोते हो, आत्ताच आपण हिंदुस्तान की कसम या चित्रपटातलं सुमधुरचं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ऐकूया शहीद भगतसिंग या चित्रपटातलं सुमधुर असं गीत.

श्रोते हो, शहीद भगत सिंग या चित्रपटातील गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

0: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ। डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे।
1: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे BSc ऍग्री साठीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम द्या। सांकेतिक क्रमांक आहे 11273। संपर्क करा 9983109519।
2: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर नागपूर आणि मोर्शी येथील मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026। तेव्हा आजच संपर्क करा 9860078926 या नंबरवर।
3: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण।
4: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्थ शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू।
3: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या।
4: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे।
3: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती।
4: संपर्क 9604955041 आणि 8530972961।
3: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी।
5: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला। मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं।
6: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर। आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनचीही सुविधा।
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
0: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ। डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे। परभणी

0: केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: श्रोते हो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल.

0: ते लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणार आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आज आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या श्रोते हो. नवजात बाळाची घ्यावयाची काळजी आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं देत आहेत बालरोगतज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. दूरध्वनी करा 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, यानंतर आपण ऐकूया उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर. इथून आम्ही तो सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

श्रोते हो, आत्ताच आपण सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं सुमधुर असं गीत ऐकलं. श्रोते हो, यानंतर आपण ऐकूया नाट्यगीत.

श्रोते हो, या नाट्यगीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

0: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे BSc अॅग्रीसाठीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम द्या. सांकेतिक क्रमांक आहे 11273. संपर्क करा 89 83 10 49 19.
1: श्रोते, आता वेळ झाली आपल्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आज यामध्ये शहीद या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेणार आहात. गीतकार आहेत देव कोहली, तर संगीतकार आहेत आनंदराज आनंद.

श्रोते हो, या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. आज यामध्ये शहीद या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेतला. गीतकार होते देव कोहली, तर संगीतकार आनंदराज आनंद. 229° अर्थात 1305 kHz. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं स्नेहल पुराणिक अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 14 ऑगस्ट मोहनीश बहल एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते. त्यांनी हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून काम केलं. ते लोकप्रिय अभिनेते आणि अत्यंत गुणी कलाकार. आज त्यांचा जन्मदिवस.

हम साथ साथ है इसवी सन 1999 सालचा चित्रपट, एक प्रसिद्ध हिंदी कुटुंब प्रधान चित्रपट, सूरज बडजात्यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट, यामध्ये अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी काम केलं. मोनीश बहल यांनी विवेक नावाच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली. एक आदर्श आणि समजूतदार मुलगा विवेक हा कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा असून अत्यंत शांत, सुसंस्कारित आणि आज्ञाधारक दाखवला.

मोहनीश बहल यांची हम साथ साथ है या चित्रपटामध्ये एक अपंगत्व त्यांना दाखवलं होतं. लहानपणी एका अपघातात विवेकचा एक हात निकामी होतो आणि या अपंगत्वामुळे ते सुरुवातीला लग्नासाठी नकार देतात, पण नंतर साधना म्हणजे तब्बू यांच्याशी विवाह करतात. विवेकचे आपल्या भावावर जीवापाड प्रेम असतं. थोडक्यात सांगायचं तर विवेकची भूमिका ही आदर्श एकत्र कुटुंब पद्धती आणि भावांमधील अतूट प्रेमाचं प्रतीक दाखवलं आहे.

श्रोते हो, मोहनीश बघेल यांच्यावर इसवी सन 1979 साली प्रदर्शित झालेला चित्रपट अतिशय यशस्वीपणे काम करणारा हा चित्रपट म्हणजे मैंने प्यार किया। याचं दिग्दर्शन देखील सूरज बडजात्या यांनी केलं आहे। इसवी सन 1980 च्या दशकातील हा सर्वात मोठा आणि यशस्वी चित्रपट ठरला। मैंने प्यार किया या चित्रपटात मोहनीश बहल यांनी जीवन नावाच्या मुख्य खलनायकाची भूमिका साकारली। श्रोते हो, या चित्रपटापूर्वी मोहनीश बहल यांचे काही चित्रपट फ्लॉप झाले होते। जीवन या नकारात्मक भूमिकेने त्यांच्या करिअरला खरी ओळख मिळवून दिली। थोडक्यात सांगायचं तर हम साथ साथ हैमधील आदर्श मोठा भाऊ साकारणारा मोहनीश बहल यांनी मैंने प्यार कियामध्ये एक अत्यंत द्वेषी आणि अविस्मरणीय खलनायक साकारला। आपल्या अभिनयाची अष्टपैलू क्षमता त्यांनी यामध्ये सिद्ध केली।

श्रोते हो, 2000 सालचा अस्तित्व हा चित्रपट. या चित्रपटात अभिनेता मोहनीश बहल यांनी मल्हार कामत नावाची एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका साकारली, असे अष्टपैलू अभिनेते मोहनीश बहल यांना यांच्या पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा देऊन गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
1: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मत्स्यविज्ञान महाविद्यालय उदगीर नागपूर आणि मोर्शी येथील मत्स्यविज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. तेव्हा आजच संपर्क करा 9860798926 या नंबरवर.
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
3: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
5: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे BSc अॅग्रीसाठीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम द्या. सांकेतिक क्रमांक आहे 11273. संपर्क करा 9983109519.
6: 25व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड परभणी इथं येत्या रविवारी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे यांनी केलं आहे. संपर्क करा 88303913.
7: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वसंतराव नाईक पुतळा परिसर वसमत रोड परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
0: दोनशे 29.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
8: अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता

0: ऐकूशकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा। श्रोते हो, आपल्या जिव्हाळ्याचं केंद्र आकाशवाणी परभणी केंद्र आता FM बँड 102 MHz वर आपण ऐकू शकाल। श्रोते हो, FM बँड 102 MHz वर आपण ऐकू शकाल परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार प्रसारण।
1: दोनशे 229 नॉमीटर अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। आता वेळ झाली आपली आवड या कार्यक्रमाची।

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये आज सुरुवातीला आपल्याला गीत ऐकायचं आहे राम राम गंगा राम या चित्रपटातलं. आणि या चित्र आणि या गीतासाठी आवड आपल्याला लिहून पाठवलेली आहे तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड इथून तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, शंकर काळे, विकास टाकणखार, बाबासाहेब शिंपले, अनुराधा कांचल, साक्षी डोंबरे आणि समस्त शिंपले परिवार. तसंच गवळी गल्ली पूर्णा जिल्हा परभणी येथून रामचंद्र सूर्यवंशी, गंगाबाई सूर्यवंशी, नेहा दीपाली आणि समस्त परिवार. तसंच सुभाष, शोभा, गजानन, पुष्पाबाई, राजेश, आकाश, विकास आणि समस्त सूर्यवंशी परिवार. वाघाडी तालुका दैठण जिल्हा वाघाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद इथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे आणि मित्रमंडळी. मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी, साकेत इस्लामबी, बाबा करिश्मा, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला शेख, गदर निलोफर शेख आणि लातूर बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, तसंच माहिरा सय्यद. त्याचप्रमाणे मुक्काम पोस्ट मुंगी तालुका सेवगाव जिल्हा अहमदनगर इथून बाबासाहेब कंगणकर, साखराबाई, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी, धनश्री आणि समस्त परिवार. तसंच बीड इथून नंदकिशोर घटे, बालासाहेब करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे, दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर आणि रामलिंग देवडे. त्याचप्रमाणे छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत, टिंकू, रमाबाई, सुरेंद्र, मयुरी, सुरभी, मंजुषा आणि गौतम इंगोले. तसंच शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव देवराव, संदीप मारुतराव भुसारे, नावकीकर, गणेश मोरे आहेरवाडीकर, शिवकन्या शिवरूपा आणि बाबासाहेब लोखंडे. तसंच पांगरा शिंदे वसमत जिल्हा हिंगोली इथून पंडितराव शिंदे आणि रामचंद्र धोंडीबा इंगोले. पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त परिवार. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली इथून सदानंद मुळे, संजीवताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि संपूर्ण परिवार. दसमले चौक परतूर जिल्हा जालना इथून सुरेश अप्पा दसमले, सौरभ आणि सुधाकर. तसंच जयश्री दसमले, शिवानी, अर्चना काटे, आकांक्षा आणि दसमले आणि काटे परिवार.

श्रोतेहो, आत्ताच आपण राम राम गंगाराम या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं आणि दादा कोंडके यांचं गीत, याला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोतेहो, यानंतर आपल्याला ऐकायचं आहे पाटलीन या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं आणि जगदीश खेबुडकर यांचं गीत, तर संगीत दिलं आहे बाळ पलसुले यांनी. आणि या गीतासाठी आवड आपल्याला लिहून पाठवलेली आहे मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, संकेत साईनाथ मध्येवाड, देवयानी धनश्री आयुष आणि समस्त नाळापुरे परिवार. तसंच विडू तालुका उमरखेड इथून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका लक्ष्मीबाई आणि भारत घुले, तसंच आंबेडकर चौक वाकोडे इथून उत्तम जमधाडे, तेलंगणा निजामबाद इथून शेख अल्लाह बख्श, बेगम रायबा शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वहाब, शेख नूरजहा बेगम आणि शेख इकबाल. तसंच जांभरूळ तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी आणि परभणी इथून गणेश हारगावकर. तसंच ओमप्रकाश भोकरे, सुनीता माधुरी, अमोल श्रावणी आणि समस्त परिवार. त्याचप्रमाणे तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन, सूरज आणि पी आर जैन.

तसंच नांदेड इथून प्रकाश जैन आणि मित्रमंडळी. मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून मारुतराव पांचाळ, गजानन नादरे, पोस्ट मास्तर शरीफ, पांडुरंग साळवे, दत्ताराव, रेशमाजी सोनटक्के आणि पंकज पांचाळ. त्याचप्रमाणे छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिंकू रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेव शिंदे पाटील आणि सुनील जबडे, तसंच नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, वेणुताई शुभम, माधवराव देवराव, धर्माजी संदीप बोबडे आणि संपूर्ण परिवार. पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र धोंडिबा इंगोले. त्याचप्रमाणे मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिम इथून दिनेश चुंबळे, रुपेश लीलाबाई चैताली आणि प्रीती चांदणे. तसंच मातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवासिंग बोराडे, वैभव जाधव, स्वराज जमधाडे आणि ऋतुराज जमधाडे. नखाते हदगाव तालुका पाथरी इथून शिवाजी नखाते, जान्हवी, मानसी मयूर कवळे, सोहम नखाते आणि मित्रमंडळी. त्याचप्रमाणे रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी इथून शंकर भदर्गे, विक्रांत, सुबोध शलाका आणि समस्त परिवार. तसंच मस्तानपुरा पूर्णा जंक्शन इथले अनंता भगत, अरुणा लोचना, चेतना आणि भगत परिवार. मुक्काम पोस्ट गावी निमगाव तालुका सेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा वैष्णवी, पूनम वेदांत, आदर्श युवराज आणि संपूर्ण परिवार. पूर्णा तालुका कोळी गल्ली इथले पार्वती विष्णू लहाणे, रुपाली सोनाली लहाणे, दीपाली आणि समस्त लहाणे परिवार. अंबिकानगर नांदेड इथून राजेश दुडके, सुरैया आणि सौरभ. त्याचप्रमाणे आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळमनुरी इथले उत्तम जमधाडे, स्वराज सोरी पोपलवाड, दिदी संघर्षा, संविधान धोंगडे, शरद कांबळे आणि अंबादास कांबळे हे हिंगोलीचे श्रोते आहेत. ऐकूया या समस्त श्रोत्यांच्या आवडीचं सुमधुर असं गीत.

श्रोते हो, यानंतर आपल्याला गीत ऐकायचं आहे निखारे या चित्रपटातलं. महेंद्र कपूर यांनी गायलेलं फमू शिंदे यांचं गीत. याला संगीत दिलं आहे बाळ पलसुले यांनी. या गीतासाठी आवड आपल्याला लिहून पाठवलेली आहे मुक्काम पोस्ट फुलवल तालुका कंधार जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास, प्रीती, आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे. तसंच तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, सारिका, सुरेखा आणि सोनल, तसंच उत्तम कांबळे आणि बबन उबाळे हे मुक्काम हिरडी आणि मुक्काम खिरडा इथले श्रोते. तसंच बीड इथून एक पत्र आपल्याला आलं आहे. रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान आणि समस्त मंडळी, तसंच शारदानगर परभणी इथून ओमप्रकाश भोकरे, सुनीता भोकरे, अमोल, माधुरी, पूर्वा आणि श्रावणी या समस्त श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आपण ऐकूया निखारे या चित्रपटातलं.

श्रोते हो, यानंतर ऐकूया करावं तसं भरावं या चित्रपटातलं गीत. आणि या गीतासाठी आवड आपल्याला लिहून पाठवलेली आहे तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून जाफरसाब चौधरी आणि हमीदाबी चौधरी. त्याचप्रमाणे राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, श्रुती समराम, संग्राम झुटे, आशिष काळे, राज रणवीर शिंदे पाटील, साईप्रसाद बोराडे, कीर्तनकार रघुनाथ महाराज,

वर्षाताई देशपांडे वाखारीकर, सरजूदादा जाधव, अनंतराव यादव, छगनराव आनंदे, पूजारामजी मानुदास मामा खंडागळे, गोरखनाथ सोसे, गोपीचंद्र वाच्चू राठोड आणि भानुदास महाराज आटकळ राहणार शेवगळीतले. तसंच शनिवार पेठ बीड इथून पी बी कुलथे, हनुमंत समर्थ, वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युराज कोलते रिघोरा देवी, रुद्र कोळकर वाकोळणी तालुका बदनापूर, ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगर सावरगावकर आणि संपूर्ण मंडळी. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथले दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ. महेशनगर उमेरखेड इथले श्रोते अभिजित गव्हाणकर, सरिता सिद्धांत आणि एकांत गव्हाणकर. ऐकूया या समस्त श्रोत्यांच्या आवडीचं करावं तसं भरावं या चित्रपटातलं सुमधुर असं गीत.

करावं तसं भरावं या चित्रपटातील गीताबरोबरच श्रोतेहो आपली आवड हा तुमच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत.

0: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
4: हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या श्रोते हो. नवजात बाळाची घ्यावयाची काळजी आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे देत आहेत बालरोग तज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. दूरध्वनी करा 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी. आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता एफ एम बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
5: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल एफ एम बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
4: श्रोते हो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल एफ एम बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी.
0: श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रगतीच्या पाऊलवाटा. यामध्ये सॉफ्ट स्किल याविषयी समुपदेशक प्रवीण सोनुने यांच्याशी सिमंतिनी कुंडीकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकूया.

नमस्कार श्रोतेहो, श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. जून महिना म्हटलं, जून महिना हा परीक्षांच्या ॲडमिशनचा काळ, आणि यामध्ये विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये एक वेगळीच मानसिकता असते, आणि या विचित्र मानसिकतेतून जात असताना आपलं मन शांत ठेवणं आणि आपल्याकडे असणारे जे स्किल्स आहेत त्या स्किल्सच्या माध्यमातून आपल्या ॲडमिशन प्रोसेसला, आपल्या परीक्षेच्या प्रक्रियेला सामोरं जात असताना त्यात यश मिळवणं हे महाकठीण काम या वेळेमध्ये पाल्यांना आणि पालकांना दोघांनाही सामोरं जावं लागतं. तर श्रोते हो, सॉफ्ट स्किल्स याविषयीच आज माहिती करून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे समुपदेशक प्रवीण सोनोने सर यांना, जे बालविद्या मंदिर शाळेमध्ये अनेक वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांना समुपदेशनाचं काम करतात. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.

0: धन्यवाद मॅडम, नमस्कार.
1: आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना तसंच पालकांना आणि जे असंख्य श्रोते आपली मुलाखत ऐकत आहेत या सगळ्यांनाच सॉफ्ट स्किल्स विषयी माहिती देणार आहोत, नाही का सर?
0: अगदीच अगदीच.
1: तर काय सांगाल सुरुवातीला सॉफ्ट स्किल्स बद्दल थोडक्यात विद्यार्थी मित्रांना ओळख करून देताना काय सांगाल?
0: विद्यार्थी मित्रांनो, आपणास या स्पर्धेच्या युगामध्ये, या अत्यंत वेगाने धावणाऱ्या युगामध्ये, या तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात यशस्वी व्हायचं आहे. जागतिक स्तरावर कॉर्पोरेट जगतात कार्य करण्यासाठी आपल्या स्वतःला सक्षम बनवायचं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात यश प्राप्त करून पुढं नोकरी, व्यवसाय व उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी, तसेच समूहामध्ये राहून प्रगती साधण्यासाठी अनेकविध कौशल्यांसोबतच सॉफ्ट स्किल्स, ज्याला आपण व्यवहार कौशल्य असंसुद्धा आपण म्हणतो, त्याची आवश्यकता असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपणास सॉफ्ट स्किल्सचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो. त्यांच्या वापरामुळे आपले कार्य हे अतिशय सुलभ आणि चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होत असते. सॉफ्ट स्किल्स म्हणजे एक मनोसामाजिक असं कौशल्य आहे आणि ते अनेक नावानंसुद्धा ओळखलं जातं. जसं की पॉवर स्किल्स आपण त्याला म्हणतो, काही जण त्याला कॉमन स्किल्स असं सुद्धा म्हणतात, काही कोर स्किल्स असं सुद्धा म्हणतात, किंवा काही आवश्यक कौशल्य असं सुद्धा त्याचा संबोध हा केला जातो. आणि या सगळ्या व्याख्येवरून आपल्याला असं म्हणता येईल की बाबा, व्यक्तिमत्व आणि संवाद कौशल्याची जी श्रेणी आहे, जी व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात चांगलं कार्य करण्यासाठी मदत करते, याला आपण सॉफ्ट स्किल असं म्हणू.
1: वा, खूपच छान याची डेफिनेशन आपण समजावून सांगितलीत. परंतु याचा उपयोग आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी, पालकांनी कशा पद्धतीने त्याचा उपयोग आपल्या व्यवहारात करायला हवा, याची उपयोगिता काय सांगाल बरं सर?
0: हा अगदी चांगला प्रश्न मॅडम आपण विचारला की याची उपयोगिता ही आपल्याला करून घ्यायची असते. आता नोकरी, उद्योग, व्यवसाय संबंधी आपण मुलाखत द्यायला जर गेलो तर मुलाखत कर्त्याचं जे काही अटेन्शन असतं ते आपल्यामध्ये असणाऱ्या सॉफ्ट स्किलवर असतं. तो आपल्याला चेक करत असतो की याच्यामध्ये किती सॉफ्ट स्किल्स आहेत. उदाहरणार्थ, इंटरव्ह्यू घेत असताना त्यांनी आपल्याला ॲट ए टाइम एक 5 ते 7 कामं सांगितली, त्याच्यापैकी आपण किती कामं लक्षात ठेवू शकतो, ही कामं सांगितल्यानंतर आपली काय परिस्थिती होते, आपण काही चिडचिड करतो का, आपण रागावतो का, काही सांगितलेली कामं विसरून जातो का, याकडे त्याचं अटेन्शन असतं. आणि आपण जर ही कामं सांगितल्यानंतर ही सगळी कामं मीच करू का, ही मलाच करावी लागतील का, असा व्ह्यू जर आपण ठेवला तर निश्चितच आमच्यामध्ये सॉफ्ट स्किलचा अभाव आहे हे त्यांच्या लक्षात येईल. आणि मग ही कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं करणारा जो व्यक्ती असेल तर त्याची निवड त्या ठिकाणी होईल. म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्यामध्ये रुजवणूक करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे.
1: नक्कीच. काय सांगाल बरं, सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व पटवून द्यायचं असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना कसं पटवून द्याल?
0: तर मित्रांनो, सॉफ्ट स्किल हे आपल्याला प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक वेळी हे आपल्याला उपयोगी पडत असतात. तर व्यक्तीच्या जीवनामध्ये सॉफ्ट स्किल विकसित होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, प्रत्येकालाच असं वाटत असतं की कमी कालावधीमध्ये माझी प्रगती व्हावी, मला यश मिळावं, आणि हे निश्चित आपण करू शकता जर आपण आपल्यामध्ये सॉफ्ट स्किल, ही व्यवहार कौशल्य जर आपण विकसित केली तर हे आपलं जी काही इच्छा आहे ही निश्चित मूर्त रूपामध्ये यायला मदत होईल. विद्यार्थ्यांनो, आपल्याला या सॉफ्ट स्किलच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपल्याला आत्मविश्वास आवश्यक असतो, तो आत्मविश्वास पूर्ण कार्य करण्यासाठी आपल्याला या सॉफ्ट स्किलची मदत होणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की आपले काही मित्र आहेत, आपले काही बांधव आहेत, यांच्यामध्ये आपल्याला थोडासा इन्फ्लेमेटरी कॉम्प्लेक्स, ज्याला आपण न्यूनगंड असं म्हणतो, तो मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसायला लागतो. विशेषतः आपल्या मराठवाड्यासारख्या भागामध्ये हा आपल्याला थोडासा अधिक प्रमाणामध्ये आढळतो. तर मला असा विश्वास आहे की अशा प्रकारचे जे सॉफ्ट स्किल जर मी विकसित केले तर निश्चित माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा न्यूनगंड राहणार नाही आणि मी आत्मविश्वासपूर्वक काम करायला मला मदत होणार आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी जे काही कार्य करेल त्यामध्ये सुलभता येते, सोपेपणा येतो, सहजपणे ते काम होऊ शकतं. शिवाय त्या कामामध्ये प्रभावीपणा मला जाणवतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये निर्माण होते. आज आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट आपण जागतिक स्तरावर घेऊन

0: करण्याची आपण संकल्पना मांडतो.
1: हो.
0: आणि आज कॉर्पोरेट जगतामध्ये आज ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आपल्या भारतात आलेल्या आहेत किंवा आपण त्या ठिकाणी जाऊन जे काही कार्य करतो त्यासाठी लागणारं जे व्यक्तिमत्व आहे त्यासाठीचा जो काही पाया आहे तो हा सॉफ्ट स्किल आहे.
1: नक्कीच. आणि खूप साऱ्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत, तर आपण जागतिक स्तरावर नक्कीच आपल्या ज्या ह्या सॉफ्ट स्किल वापरून आपलं कौशल्य नक्कीच दाखवू शकतो, नाही का?
0: अगदीच अगदीच. आणि आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप साऱ्या समस्या ह्या भेडसावत असतात.
1: हो.
0: तर या समस्यांची सोडवणूक आपण यशस्वीपणे करण्यासाठी, त्या समस्यावर चांगल्या प्रकारे उपाययोजना करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही सॉफ्ट स्किल मदत करत असतात.
1: नक्कीच. फक्त काही परीक्षाच किंवा एखादी मुलाखत किंवा जॉबच्या ठिकाणीच नव्हे, तर अगदी दैनंदिन व्यवहारामध्ये घरी देखील आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांमध्ये, आपल्या घरी आलेल्या नातेवाईकांमध्ये, आईवडिलांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत वागताना देखील आपल्याला ह्या सॉफ्ट स्किल्सचा खूप छान वापर होतो, नाही का?
0: अगदी अगदी. हे सॉफ्ट स्किल्स म्हणजे आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा एक सर्वांगीण विकासाचं एक प्रतीक याला आपण म्हणूया. ही सॉफ्ट स्किल माझ्यामध्ये जर विकसित झाले तर खऱ्या अर्थानं माझं व्यक्तिमत्व हे सर्वांगीण विकसित झालेलं आहे. आणि येणारी जी काही परिस्थिती असेल, उद्भवणारी जी काही परिस्थिती असेल, जी काही कठीण परिस्थिती असेल, त्यामध्ये मला निर्णय घ्यायला सक्षम बनवणारी ही प्रक्रिया आहे.
1: नक्कीच.
0: तर या गोष्टीचा प्रमुख फायदा म्हणजे आपल्याला आपण समस्यांची सोडवणूक अतिशय चांगल्या प्रकारे करतो आणि ही समस्यांची सोडवणूक झाल्यामुळे आपल्याला जलद गतीनं आपलं कार्य करता येतं, आपल्याला प्रगती साधता येते. आणि आपण जे काही कार्य करणार आहोत, जे काही आपल्याला टास्क दिलेला आहे, तर या टास्क पूर्ण करण्यासाठी जी व्यूहरचना आहे, जी काही आपण मांडणी करणार आहोत कार्याची, ती अतिशय सुंदरपणे करण्यासाठी आपल्याला या सॉफ्ट स्किलची मदत होत असते. आणि एकंदरीत आपण असं म्हणतो की बाबा, हे सॉफ्ट स्किल माझ्यामध्ये जर डेव्हलप झाली तर ते म्हणजे आपला व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. त्यामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत, जाणवणार आहेत.
1: वा, खूपच छान. इतक्या छान या सॉफ्ट स्किलचा उपयोग जर आपल्या व्यक्तिमत्वावर होणार असेल आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा इतका सकारात्मक दिशेने जर जाणार असेल, तर नक्कीच याचं महत्त्व मला वाटतं प्रत्येक व्यक्तीला पटायलाच हवंय, नाही का?
0: अगदी अगदी. आपण तर असं म्हणूया की प्रत्येक व्यक्तीने, मग तो कुठल्याही वयोगटातील असो, की त्याने वयोगटाचा विचार न करता त्याने हे सॉफ्ट स्किल आपल्यामध्ये कसे वृद्धिंगत करता येतील, यांची रुजवणूक कशी करता येईल, यांचा विकास आणि वापर कसा करता येईल, यामुळे त्यांचं जीवन ते अधिक आनंददायी बनवू शकतात.
1: आपण असं म्हणूयात की ज्या व्यक्तीला सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करायची आहे आणि आनंदी जगायचं आहे, त्यांनी सॉफ्ट स्किल्स अंगीकारावेत.
0: अगदी अगदी.
1: बरे सर, चर्चा करत असताना तुम्ही या स्किल्सचे दोन प्रकार म्हणाला होता, जसं की हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल.
0: अगदी अगदी.
1: तर हार्ड स्किल बद्दल थोडक्यात काय सांगाल बरं?
0: हार्ड स्किल याला आपण सॉफ्ट स्किलच्या एक विरुद्धार्थी शब्द म्हणून आपण हार्ड स्किल असा एक शब्द याला प्रयोग केलेला आहे. की आपण जे शिक्षण घेत असतो ते शिक्षण घेणं म्हणजे एक हार्ड स्किल ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आपण जे काही तंत्रज्ञानाची माहिती घेतो, जे काही टेक्निक आपण जाणून घेतो, ते म्हणजे त्याचा समावेश आपण हार्ड स्किल मध्ये करत असतो.
1: म्हणजे संगणकाच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण हार्डवेअर असं म्हणता येईल का हार्ड स्किल्सला?
0: हो, अगदी अगदी म्हणता येईल.
1: कारण स्किल आहे ते शेवटी.
0: अगदी.
1: सॉफ्ट आणि हार्ड असं जरी असल तरी ते आपल्या व्यक्तिमत्वासाठी खरंच भर घालणार असंच आहे, नाही का?
0: अगदी अगदी. आणि ही दोन्ही स्किल तशी महत्वाचीच आहेत. आणि ती दोन्ही स्किल आपण जर अंगीकारली तर जो आनंद आपण आजूबाजूला आपल्या शोधत असतो, जो आपल्यामध्येच आहे, तो आपल्याला प्रत्यक्षात दिसायला लागेल.
1: सॉफ्ट स्किल्स बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना अधिक माहिती देत आहोत. सॉफ्ट स्किल्स हा शब्द खरंच खूप सकारात्मक पण वाटतो आहे, परंतु नेमकं करायचं काय हे मात्र काही समजत नाहीये. तर त्यामध्ये जे येणारे मुख्य घटक आहेत, जसं की सॉफ्ट स्किल म्हटलं की आपलं काम सुकर होणं आणि त्या कामातून आपल्याला आनंद मिळत राहणं आणि ते काम वेळेत होणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर अनेक बाबी यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. जसं की संवाद कौशल्य आहे, नेतृत्व गुण आहेत, कोणतंही काम करत असताना अनेक समस्या त्यामध्ये येतात, मग या समस्यांचं निराकरण कसं करायचं, आणि हे सगळं करण्यासाठी आपल्यामध्ये एक कार्यक्षमता असणं आवश्यक असतं. ते त्यासोबतच टाईम मॅनेजमेंटही खूप महत्त्वाचं आहे, आणि एखादं टार्गेट ठरवणं, एम ठरवणं आणि त्या ध्येयाच्या दिशेनं कार्यरत राहणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी सॉफ्ट स्किलमध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. तर या सगळ्या बाबींबद्दल आपण आपल्या श्रोत्यांना विस्तृत माहिती सांगू शकाल का?
0: अगदी अगदी अगदी छान प्रश्न मॅडम आपण विचारलेला आहे की आपण बऱ्याच वेळची सॉफ्ट स्किलविषयी चर्चा करत आहोत, पण

0: नेमकं सॉफ्ट स्किलमध्ये आम्ही करायचं काय, कोणत्या क्षमतांचा आम्ही विकास करायचा, कोणते गुण आम्ही अंगीकारायचे, त्याचा उपयोग आम्ही कशा प्रकारे करायचा, या बाबी सुद्धा आपल्या श्रोत्यांना समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
1: तर आपण आपल्या श्रोत्यांना पहिल्यांदा संवाद कौशल्याविषयी थोडक्यात सांगूयात की हा गुण आपण कसा म्हणजे डेव्हलप करायला हवा आपल्यामध्ये.
0: अगदी अगदी. बघा मित्रांनो, संवाद कौशल्य हे सॉफ्ट स्किलमधलं एक सगळ्यात महत्त्वाचा असा घटक मानला जातो. आपण असं म्हणतो की बोलणाऱ्याचं आपण मातीसुद्धा विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंसुद्धा विकलं जात नाही. ही जी काही उक्ती आपल्याकडे प्रामुख्याने वापरली जाते, तेव्हा मित्रांनो आपल्या बोलण्यामध्ये हा प्रेमळपणा असणं हे प्रथम महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेत असतो किंवा ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी आपल्याला मौखिक संवाद ज्याला आपण ओरल कम्युनिकेशन असं म्हणतो हा आपल्याला चांगल्या प्रकारे साधणं हे महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी आपल्याला प्रभावीपणे बोलणं, अर्थात प्रभावीपणे बोलणं म्हणजे काय, तर आपण आत्मविश्वासपूर्वक बोलणं, त्या घटकाची आपल्याला पूर्ण माहिती पूर्ण आपण बोलणं, त्याच्यानंतर योग्य भाषा वापरणं, योग्य वाक्य वापरणं की जेणेकरून कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही याचाही आपण विचार प्रामुख्याने करणं गरजेचं असतं. आणि त्यामध्ये आपण जे काही बोलतो त्यामध्ये स्पष्टता असावी. आणि या बाबी जर आपण आपल्या बोलण्यातून आणण्याचा सराव केला, आपण प्रयत्न केला, तर आपला संवाद खूप छान होईल. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला काही पत्रव्यवहार करायचा असतो त्याला आपण लिखित संवाद असं म्हणतो, त्याला आपण रिटर्न कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. की आता मी एखाद्या मोठ्या संस्थेमध्ये काम करतो आणि त्या मोठ्या संस्थेमधून एखादं पत्र चाललेलं आहे, तर त्या पत्राकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो समोरच्या व्यक्तीचा हा एक वेगळा असतो. किंवा मोठ्या संस्थेमधून हे पत्र आलेलं आहे, यांची भाषा कशी आहे, यांची मांडणी कशी आहे, यांनी कशा प्रकारे आदरातिथ्याने ते पत्र लिहिलेलं आहे हे त्यांना अपेक्षित असतं. आणि म्हणून आपण जे काही लिखित पत्रे आपण पाठवू ती पण प्रभावी असली पाहिजेत, त्यामध्ये आदरातिथ्य असलं पाहिजे. मग ती पत्र असतील, ईमेल असतील, कुठला अहवाल तयार करण्याचा असेल, तर ही सुद्धा एक आदरपूर्व आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये सहज भाषेमध्ये त्याचा उल्लेख होईल अशा प्रकारची ही असावी. त्यानंतर आपण जे काही बोलतो आणि समोरचा व्यक्ती जे काही मांडत असतो त्याचं ऐकणं सुद्धा आपण काळजीपूर्वक ऐकणं हेही महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याला आपण सक्रिय ऐकणं किंवा एक ऍक्टिव्ह लिसनिंग असं संबोधलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि शिक्षण घेत असताना आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो किंवा लक्षपूर्वक ऐकणं ही लक्षात ठेवण्याची पहिली पायरी आहे. म्हणून आपल्या मित्रांनी जे काही समोरची व्यक्ती कोणी बोलत असेल त्याचं लक्षपूर्वक ऐकणं, ज्याला आपण सक्रिय ऐकणं असं म्हणतो, ही सुद्धा आपल्या एक सॉफ्ट स्किलचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ऐकत असताना त्यांच्या भावना आणि त्यांच्या कल्पना आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे मग आपण त्या दृष्टीने विचार करून आपलं मत आपल्याला त्या ठिकाणी मांडता येणार आहे.
1: आणि समोरची व्यक्ती जो विषय मांडती आहे तो चांगल्या प्रकारे आपल्यालाही समजतो जितकं सक्रियपणे आपण जेवढं ऐकू ते, नाही का?
0: अगदीच अगदीच. त्याचबरोबर आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या भावनेचा विचार करणं हे खूप गरजेचं असतं. आणि आपण असं म्हणतो किंवा हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन होणं किंवा त्याच्या भावनेशी खेळ करू नका असंही आपण म्हणत असतो, तर या बाबी सुद्धा आपण वार्तालाप करताना ह्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून त्याकडे सुद्धा आपलं विशेष लक्ष असावं, ज्याला आम्ही असं म्हणतो किंवा भावनिक बुद्धिमत्तेचा विचार यामध्ये होणं आवश्यक आहे. की इमोशनल इंटेलिजन्स आपण आपलं डेव्हलप केलं पाहिजे, की स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून आणि त्या व्यवस्थापन त्याचं चांगल्या प्रकारे करून आपण त्याशी संवाद जर साधला तर आपलं कम्युनिकेशन हे खूप छान होणार आहे आणि ते उपयोगी होणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी दिसते किंवा आंतर सांस्कृतिक संवाद. मग जे काही वेगळ्या कम्युनिटीची मंडळी असेल त्यांच्याही कम्युनिटीचा आदर करत आपल्याला संवाद साधायचा आहे, म्हणून त्याला आपण एक आंतर सांस्कृतिक संवाद असंही या ठिकाणी संबोधलेला आहे. त्याला आपण इंटर कल्चर कम्युनिकेशन असं म्हणतो. की विविध संस्कृतीमधील लोकांशी ज्यावेळेस आम्हाला संवाद साधण्याची गरज पडते तर त्यावेळेस त्यांच्या गरजा आणि अपेक्षा आपण समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे.
1: म्हणजे कम्युनिकेशन ही जी बाब आहे ही बाब सॉफ्ट स्किलमधले अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं म्हणावं लागेल.
0: अगदीच अगदीच.
1: आणि संवाद या कौशल्याविषयी सांगत असताना सर एकच गोष्ट लक्षात आली की जेव्हा आपण संवाद साधत असतो तेव्हा समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी सर्वतोपरी आपण घ्यायला हवी, तरच तो संवाद सुसंवाद होऊ शकतो, नाही का?
0: अगदी अगदी. आपला रिपोर्ट जो आहे तो त्यामधून अतिशय चांगल्या प्रकारे साधला जाणार आहे. आणि आपलं जे उद्दिष्ट असतं की ज्यासाठी आम्ही हे सगळं करतोय, मग ते शिक्षण असेल किंवा नोकरी व्यवसाय असेल, उद्योग असेल.

0: असेल किंवा मार्केटिंग असेल ती आम्ही अतिशय छान प्रकारे करू शकतो.
1: वा, सॉफ्ट स्किल्समधला दुसरी महत्त्वाची बाब ती म्हणजे नेतृत्व गुण, लीडरशिप, याबद्दल काय सांगाल आपल्या श्रोत्यांना?
0: अगदी बरोबर आहे. या सॉफ्ट स्किलमधला दुसरा हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मला प्रशासन करायचं आहे किंवा मला घरातली काही इतर कामं करून घ्यायची आहे किंवा मला काही माझ्या अभ्यासक्रमातल्या बाबी काही समजून घ्यायच्या आहे, तर माझ्या प्रत्येक टप्प्यावर मला या लीडरशिपची गरज पडत असते. माझ्यामध्ये जर नेतृत्वाचे गुण नसतील तर मी समोरील व्यक्तीकडून काम करून घेऊ शकणार नाही. जर मला प्रशासन चालवायचं असेल तर मला समोरच्या व्यक्तीकडून त्याला त्या गोष्टी समजून सांगून त्याच्याकडून त्या प्रेमानं करून घेणं हे मला तितकंच गरजेचं आहे. आणि मग नेतृत्वाचे गुण जर माझ्यामध्ये असतील, लीडरशिप माझ्यामध्ये असेल, तर ते काम मी खूप छान प्रकारे करू शकेल. मग यामध्ये कसं असतं की बाबा एक टीमवर्क आहे, मग टीममध्ये आपल्याला काम करायचं असतं. आणि मी जर आयसोलेटेड पर्सनॅलिटीचा असेल, मी जर एकलकोंडा व्यक्तिमत्वाचा असेल, तर मी टीममध्ये काम करू शकणार नाही.
1: खरे.
0: आणि मग मी जर त्या टीममध्ये काम करू नाही शकलो तर माझं जे काही प्रोजेक्ट आहे तो मी पूर्ण नाही करू शकणार. म्हणून मला समूहात राहून काम करण्याचं, त्यांच्याकडून काम करून घेण्याचं पण कौशल्य मला माझ्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे.
1: अगदी.
0: आणि इतरांना मला मार्गदर्शन पण करायचं असतं, तर माझ्यामध्ये जर नेतृत्वाचे गुण असतील तर मी त्याला छानसं मार्गदर्शन करू शकेल. नाहीतर मग असं वाटेल की मी याला काय मार्गदर्शन करणार वा, अशी पण परिस्थिती निर्माण होते.
1: त्याच्यामुळे हे सगळं आपण स्वतःमध्ये डेव्हलपही करायला हवं आणि डेव्हलप करत करत इतरांकडून ते काम करून घेण्याचं कौशल्यही आत्मसात करून घ्यायला
0: हवं, गरजेचं असतं. आणि आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर निर्णय पण घ्यायचे असतात. ही निर्णय प्रक्रिया आपल्याला चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या नेतृत्व गुणाचा महत्त्वाचा उपयोग होतो. आणि आपण जर योग्य निर्णय घेतले आणि समस्यांवर योग्य उपाय आपण शोधले तर निश्चित आपलं काम हे अधिक चांगल्या प्रकारचं होऊ शकतं.
1: वेळात वेळ काढून आपण आज स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद मॅडम. नमस्कार.

0: आई होण्याचा प्रवास 9 महिन्यांचा पण आयुष्यभराची सुंदर आठवण। श्रोते हो, गर्भधारणेच्या प्रत्येक 3 महिन्यात आईनं कोणती काळजी घ्यावी, आहार, तपासण्या, व्यायाम, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला याबाबत आपण जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। विषय लक्षात घ्या, गर्भधारणेचे 9 महिने, काळजीचे 3 टप्पे। दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये। आपल्याशी संवाद साधतील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार। या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकता 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। तेव्हा दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न।
1: प्रगतीच्या पाऊलवाटा सॉफ्ट स्किल याविषयी समुपदेशक प्रवीण सोनुने यांच्याशी सिमंतिनी गुंडीकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला श्रोतेहो आपण ऐकला। 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। यानंतर ठीक 12 वाजता महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात।

नमस्कार रसिका मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कालपासून श्रावण महिना आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाची हिरवाई, नात्यांत प्रेमाची ओल आणि विचारांत पावित्र्य आणि प्रत्येक पावलांवर यशाची सोबत घेऊन आलेला आहे. मैत्रिणींनो, श्रावण असा शब्द आहे की जो उच्चारतास मनात दरवळतो ओल्या मातीचा सुगंध, कानात घुमतो मंदिरातील घंटानाद आणि डोळ्यांसमोर उभी राहते हिरव्या गार निसर्गाची मनोहारी छबी. मैत्रिणींनो, या दिवसांमध्ये पावसाच्या सरींनी धरणीला नवी पालवी फुटलेली असते. आकाशातून बरसणारे थेंब जणू सृष्टीवर आनंदाचा वर्षाव करत असतात. अशा या निसर्गोत्सवात भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे पवित्र श्रावण महिना.

0: मैत्रिणींनो, वैशाली सामंत यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक.

हेलो। हाँ उत्कर्षा, बोल ग, काय म्हणलीस? अगं पण मी मॅसेज पाहिलाच नाही, उद्याच? हो मस्त आयडिया आहे बघ। म्हणजे काय? अगं येणारच ना, मी एकदम तयार। आईला फोन देऊ? अगं आई आणि आजी बाहेर गेल्यात। एक काम कर ना, थोड्या वेळाने घरीच ये ना। आत्ताच येतेस? बर बर चालेल, ओके बाय। हम

0: काय बाई साहेब, मग काय विशेष? एकदम
1: तुला काय करायचंय?
0: काय म्हणजे? अगं मी तुझा मोठा भाऊ आहे, तुला प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे की?
1: ए, अधिकाराच्या काय गोष्टी करतोस? मी काही तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये, कळलं?
0: अगं पण मी तुला सांगू का, बांधील नसलीस ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मग तुझा कर्तव्य आहे मोठ्या भावाचा आदर ठेवणं, तुझं कर्तव्य नाही का?
1: नाही सांगणार, जा.
0: नको सांगूस, पण मला कळलंय. कळलं का?
1: काय कळलंय?
0: मला माहिती आहे ना, तुम्ही सर्वजणी, तुम्ही मैत्रिणी सर्वजणी मिळून ट्रेकिंगला जायचं प्लॅन करणार आहेत म्हणे. सर्व तर झाले, फक्त काय अजून स्थळ ठरलेलं नाही ना. प्रत्येकीचे वेगवेगळं मत आहे. तुझं मत विचारायला त्या उत्कर्षनी फोन केला होता, ती आता इथेच येणार आहे ना. मग काय, तुम्ही दोघी मिळून ऑनलाईन मीटवर मैत्रिणींशी चर्चेच करणार असताल.
1: ऑनलाईन मीट, ट्रेकिंग, हे इतकं सगळं तुला काय रे माहिती दादूड्या?
0: जादू येते जादू. मी ना मन कवडा आहे बघ, मला ना आंतरज्ञानानं सर्व गोष्टी कळतात बरं का.
1: हा म्हणे आंतरज्ञान. माझा फोन चेक केलास ना तरी मला वाटलंच. उत्कर्ष मला म्हणत होती तू मेसेज तर सीन केला आणि मला रिप्लाय दिला नाहीस, म्हणून न विचारता माझ्या फोनला हात का लावलास?
0: त्याला काय विचारायचं तेव्हा?
1: मोबाईलला नाही, मला न विचारता असं म्हणले मी.
0: ते तुला माहिती का, ते सकाळ सकाळी येणं त्या ईश्वरीचा फोन टेवटेव टेवटेव वाजत होता. तेव्हा तू गच्चीवर फुलं आणायला गेली होतीस ना, म्हणून मी उचलला. मी म्हणलो हे टेवटेव वाजण्यापेक्षा उचललेलं बरं. ती म्हणाली की दादा रियाला सांग मेसेज बघायला. मी म्हटलं ठीक आहे बरं, रियाला मेसेज बघायला सांगायचा. मग विचार केला, इतक्या सकाळी या ईश्वरीने कशासाठी फोन केला आणि मेसेज कशाला सांगितलं बघायला? मला वाटलं नक्कीच काहीतरी शिस्त आहे, काय असेल, कोणी पाठवलं असेल, कशासाठी पाठवलं असेल, म्हणून बघितलं मी मेसेज.
1: म्हणजे ईश्वरीचा पण फोन आला होता? तू मला का नाही सांगितलंस? आता ती मला चिडणार मी कॉल बॅक केला नाही म्हणून. थांब, तुझ्या मित्राचा फोन येऊ दे, मग बघ.
0: ए थांब थांब थांब, माझ्या फोनला हात नको लावस, थांब थांब.
1: हे बघ मी घेतला.
0: ए थांब थांब थांब.
1: हॅलो, हां हॅलो, हां अन्वित दादा. अरे दादूड्या की नाही बाहेर गेलाय बघ, मोबाईल विसरलाय घरी. नाही नाही नाही, आता संध्याकाळ शिवाय तो येणारच नाही बघ.
0: काय तू ना?
1: अरे एक्स्ट्रा लेक्चर आहे ना तुमचं.
0: काही सांगतेस?
1: तुला माहित नाही, तू नव्हतास. अरे पण दादूड्याने सांगायला होतं ना तुला.
0: अगर या तू
1: असे कसे रे मित्र. बर बर बर, जा आता लवकर, म्हणजे कॉलेजला लेक्चर मिस होणार नाही. बाय.
0: काय तू ना रिया, तू कशाला खोटं बोललीस? पण मी तुला सांगितलं होतं ना नको फोनला हात लाव म्हणून. आणि तुला माहित आहे ना आज सुट्टी आहे ना, त्या बिचाऱ्याला विनाकारण आता हेल्पाट होईल ना, मग आता तू मला बोलेल.
1: आता कस, आता कस?
0: हे रिया तुला काय गरज होती? पण तू कशाला खोटं बोलली?
1: चालूच आहे
0: अगं, पण तुला माहिती आहे ना आज सुट्टी आहे ना, आणि त्या बिचाऱ्याला विनाकारण.
1: माझ्या फोनला का हात लावला तू?
0: पण मला सांग ना, त्याला खोटं कशाला सांगितलं, तर तो मला किती बोलेल बरं.
1: आता कसं वाटतंय तुला?
0: तू पण ना आता ठीक आहे ना, तुझं पण फोन येईल ना, मी पण बघतो आता. मग काय आता
1: राहू दे
0: आता. आई आली वाटत. अरे पुष्पाजी तू.
2: अरे काय चाललंय एवढा आरडाओरडा? खालच्या गेट पर्यंत आवाज येतोय, काय झालंय?
1: अगं आजी.
0: काही नाही अगं आजी, तुला सांगू का, ही ना रिया असेच करते माहिती का नेहमी. अगं
1: ए तू बोलू नकोस बरं, मी आधी सांगणार.
0: नाही नाही मीच आधी सांगणार आहे. नाही नाही तू थांब, मी बोलणार आहे. थांब थांब थांब ना, मी बोलणारच आहे आता.
2: अरे मला अशी दारातच उभी करणार आहात का? आत तर येऊ द्या, मग करूया न्यायनिवाडा.
3: न्यायनिवाडा? कोणावर अन्याय झालाय? कोणी केलाय? अपराध्याला कठोर दंड मिळायलाच हवा. न्यायाधीश महोदय, आम्ही आपणास अपील करतो.
0: आले बघा वकिलींबाई, अजून लॉच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही, पण आताच एकदम नामवंत वकील झाल्याच्या थाटात वावरत असते.
3: काय म्हणालास दादूड्या?
0: अगं मी असं म्हणालो की म्हणजे वकिलींबाई आपलं थाटात स्वागत आहे, आपण यावं.
2: तुझी चारू आजी आणि रश्मी कुठे दिसत नाहीये?
1: अगं आजी त्या दोघी ना बाजारात गेल्यात.
2: तरीच मला वाटलंच, खालपर्यंत तुम्हा दोघांचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच या दोघी घरात नसणार.

0: तुमच्या भांडणाचं नेमकं कारण कळेल का?
1: अगं काही नाही,
2: अरे दादू द्या, तू शांत बस बरं, दोघंही
0: एकदम बोलू नका, एक एक करून सांगा म्हणजे कळेल तरी मला. रिया बोल काय झालंय.
2: पुष्पाजी हा दादूड्या हुकुमशाही चालवतो, प्रत्येक गोष्ट त्याला कळायलाच हवी असं त्याचं म्हणणं असतं बघ.
1: मी ना असं काही नव्हतं बरं का,
2: मी का म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी, माझं म्हणून काही आयुष्य आहे की नाही?
1: पण मी मोठा भाऊ आहे ना तुझा,
2: तू सांगतो का सगळ्या गोष्टी मला? नाही.
0: अगदी बरोबर रिया, रिया ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा तिचा अधिकार आहे दादू.
1: काय बरोबर आहे, आज ठरवायचं आणि उद्या लगेच ट्रेकिंगला निघायचं.
0: ट्रेकिंगला कुठे जाणार?
1: हो हो ट्रेकिंगला जाणार, उद्या लगेच पळणार आहे का?
2: असं नाही आजी, नाही म्हणजे अजून स्थळ काही ठरलेलं नाहीये, तेच ठरवण्यासाठी आम्ही ऑनलाईन मीट घ्यायचं ठरवलं होतं ना, मग ते स्थळ ठरलं की मग निघू.
1: म्हणजे नुसतं स्थळ ठरवलं म्हणजे झालं, बाकी काहीच नाही.
2: एकदा स्थळ ठरलं की बॅग उचलायची आणि निघायचं. रोजच्या त्याच त्याच बोरिंग रुटीनला कंटाळलोत ग आम्ही, त्यातून बाहेर पडून निसर्गाच्या सहवासात जायचं, एकदम मूड फ्रेश होतो. छोटे

0: म्हणे झोला उठा के चले,
1: उचलले जीप, लावली टाळूला आणि घेतलं घमेलं चालले वाळूला. इतकं सोपं असतं का हे सगळं?
2: अगं मी तेच तर म्हणतोय ना आजी.
1: किती जणी जाणार आहात? सोबत कोण असणार आहे का? ट्रेकिंगचा अनुभव असणारं कोणी सोबत आहे की नाही?
2: मलाही तेच म्हणायचं आहे.
3: आता किती जणी जाणार, कोण येणार, काही ठरलं नाही अजून.
2: या यांचं हे पण ठरलं नाहीये की अजून किती जणी जाणार आहेत आणि लगेच चालल्या.
4: नाही म्हणजे आजी, मी, रिया, ईश्वरी आणि शर्वरी तर जाणार आहोतच, पण उरलेल्या 5 जणींपैकी कोणी एखादा दोन कमी जास्त येऊ शकतं.
2: बघ पुष्पा आजी, मुली मुली जात आहेत आणि ते पण शिवाय जे असं की एकदम असं ऐनवेळी ठरवलंय, काहीच नाहीये.
4: मग काय, मुली स्वतंत्रपणे ट्रेकिंगला जाऊ शकत नाही?
2: मी असं कुठं म्हणालो.
0: अग पण या आधी तुम्ही कधी ट्रेकिंगला गेला आहात का? अनुभव आहे का तुम्हाला?
4: अग आजी, पण गेल्याशिवाय अनुभव कसा येईल?
0: अग पहिल्यांदाच जाणार आहात ना, मग तशीच पाठीवर बॅग टाकून निघणार?
2: मी पण तेच म्हणत होतो.
4: कोणत्याही गोष्टीची पहिली वेळ जर असणारच ना आजी.
0: अग हो ग बाई, पण कुणी अनुभवी माणूस सोबत असलं तर मार्गदर्शन मिळतं ना. अडचणी येत नाहीत.
4: अडचणी आल्या नाहीत तर त्याला तोंड कसं द्यायला आम्ही शिकणार? आमचा मार्ग आम्हाला शोधता आला पाहिजे की नाही ग?
0: अग पण अजून कुठं जायचं तेच ठरलं नाही, तर कसं जाणार? खायला सोबत घेणार की रस्त्यात घेणार? बॅग मध्ये प्रवासाला आवश्यक काय काय घेणार? प्रवास जवळचा की लांबचा, त्या हिशोबानं तयारी नको का करायला? ज्या ठिकाणी जायचंय तिथे जायला जवळचा दूरचा मार्ग कोणता हे पण तर शोधायला हवं.
2: मग परत कोणता मार्ग सुरक्षित पाहिजे हा सगळा अभ्यास कधी होईल ना?
0: आणि लगेच निघायचं सकाळी.
2: बघ ना
3: अगं आजी, मोबाईल मुळे सगळं सोपं झालंय बघ. आता कोणाला काही विचारायची गरज नाही, मोबाईल मॅप लावला की जाता येतं.
2: आणि आजी तुला सांगू का, हा मॅप आहे ना कधी कधी सकवेत सुद्धा आणतो बर का.
4: काही पण सांगतोस दादा तू.
2: अगं खरंच उत्कर्ष, तुला माहिती का मी खरंच सांगतोय. एकदा ना मी माझ्या मित्रांसोबत प्रवासाला गेलो होतो, मोबाईलवर मॅप लावला आणि आम्ही म्हणलं वा आता मोबाईल चांगला मॅप दाखवतोय त्या भरोश्यावर जाऊ. पण मॅप मध्ये बाई सांगत होती सरळ जा. आम्ही आपलं सरळ चाललोय पण आम्हाला काय माहिती, ज्या रस्त्याला जायचं होतं त्या रस्त्याला वळसा घालून मग सरळ जायचं. हे कुठं पण माहिती का, ती सांगती सरळ जा ती बाई, आम्ही आपले बिचारे सरळ चाललोय. समोर गेलो तर एकदम तलाव आणि तरी ती बाई म्हणते सरळ जा. तिथं उलटा झालो असतो आम्ही.
1: मग काय केलं तुम्ही?
2: मग
5: म्हणते सरळ जा.
2: आता मग ते सरळ काय तलावातच जायचं का? आम्ही काय करणार, तिथं तलाव बघितला म्हणला तर इथंच थांबो जरा. मग तास दीड तास आम्ही तिथंच थांबलो, आजूबाजूचा कोणीच माणूस दिसेना. जवळपास तास दीड तासांनी एक जण तिथलाच राहणारा माणूस आला, तो पण टू व्हीलरवर जाताना दिसला. म्हणला हा पण सरळ जातो की काय?

0: पण मग नंतर त्याला विचारलं तो म्हणे या माझ्या मागोमाग. मग त्याच्या मागे मागे गेलो आणि रस्त्याला लागलो, नाही तर गेलोच होतो
1: तलावात.
2: रियाबाई काय म्हणत होता तुम्ही? कुणाला काही विचारायची गरज नाही. अग पुसे त्याची कधी ना नासे.
3: मग काय, प्रत्येक गोष्ट विचारूनच करायची. आमचे निर्णय आम्ही केव्हा घेणार? आता आम्ही मोठ्या झालोयत, आमच्या स्वातंत्र्याचा काय उपयोग?
2: उत्कर्षा, स्वतंत्रता या शब्दाचा अर्थ सांगशील?
3: स्वतंत्रता म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणं.
2: यातलं स्व आणि तंत्र हे दोन शब्द महत्वाचे. स्व म्हणजे?
1: स्व म्हणजे मी.
2: बरोबर. स्व म्हणजे स्वतः आपण. तंत्र म्हणजे रीती, नीती, पद्धती किंवा नियमांची बंधनं. स्वतंत्रता म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेल्या पद्धतीनं अनुसरण. मी माझ्या विचारानं ठरवलेल्या गोष्टींचं आचरण.
3: मी माझ्या विचारानं स्वतंत्रपणे वागणार तर मग बंधन कशाला?
2: बाळा, याच ठिकाणी बऱ्याच वेळा गल्लत होते. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार नव्हे. ताळतंत्र सोडून वागणं म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे बंधन.
3: बंधन
2: अधिक बंधन म्हणजे बंधन पण स्वतः स्वतःवर घालून घेतलेली बंधन. स्वातंत्र्य म्हणजे खूप काम.
3: खूप काम
2: पण स्वेच्छेनं केलेलं प्रामाणिक कर्तव्य. स्वातंत्र्य म्हणजे परिश्रम, आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम.
0: अगदी बरोबर.
2: जिथं बंधनं असतात ना तिथं सत्कार्य घडतं.
3: ते कसं?
2: मला सांग, पावसाचं पाणी डोंगर माथ्यावर पडतं आणि 12 वाटांनी वाहूनही जातं, त्याचा काही उपयोग होतो का?
3: नाही.
2: पण तेच पाणी विशिष्ट पात्रातून वाहून त्याला तटाघाटाची बंधनं घातली तर उपयोग निश्चित होईल की नाही?
1: बरोबर.
2: अनियमित जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे.
0: बघ रिया,
2: स्वतः अशी बंधनं स्वतःच निर्माण करायची आणि अगदी कसोशीनं ती पाळायची सुद्धा.
0: उत्कर्ष तू पण लक्षात घे.
2: म्हणजेच त्याला स्वतंत्रता म्हणतात.
0: पुष्पाजी, स्वातंत्र्याचा किती सुंदर अर्थ सांगितलास ना ग तू.
3: खरंच, स्वातंत्र्याचा हा अर्थ आजच्या पिढीनं समजून घ्यायला हवा. स्वेच्छेनं, आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम, योग्य नियोजन, स्वतः स्वतःला घातलेली बंधनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवी ज्येष्ठांचं मार्गदर्शन. अशी बांधिलगी जपली तर खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत असं म्हणू शकतो.
0: बघ रिया आणि उत्कर्ष, आता कळालं ना दोघींना स्वातंत्र्याचा अर्थ?
1: हो ना
3: दादू.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक.
4: हलक फुलक, हलक फुलक.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका ऐकली. हलक फुलक भाग 15. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.

0: मैत्रिणींनो, चीटर या चित्रपटातील सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील अखिल जोशी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित नार्वेकर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. नमस्कार रसिक मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. मैत्रिणींनो, भारताच्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष पूर्ण झाली आहेत. राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशाने विकासाची अनेक शिखरं गाठली आहेत. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ राष्ट्राची सीमा सुरक्षित असणं किंवा परकीय सत्तेतून मुक्त होणं एवढंच नाहीये. खरं स्वातंत्र्य तेव्हा अनुभवास येतं जेव्हा माणूस भीती, अन्याय, अंधश्रद्धा, संकुचित विचार, न्यूनगंड आणि मानसिक बंधनापासूनही मुक्त होतो तेव्हा. तर मैत्रिणींनो, स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत हा विषय आपल्याला बाह्य स्वातंत्र्याबरोबरच अंतर्मनातील स्वातंत्र्याचाही विचार करायला भाग पाडतो. या विषयाचे विविध पैलू उलगडून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. या विभाग प्रमुख आहेत मानसशास्त्र विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथच्या. चला तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या या आपल्या संवादाला विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर अपर्णा मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी खूप स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद. आणि
0: मॅडम, आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. तर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, पण मानसशास्त्राच्या दृष्टीनं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय?
1: मानसशास्त्राच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ जो होतो तो व्यक्तीवरती इतर कुणाचंही नियंत्रण नको आहे. व्यक्तीचं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे. मग ते त्याच्या वर्तनावर असेल, त्याच्या विचारांवर असेल किंवा त्याच्या भावनांवरती असेल. दुसरं कोणीतरी त्या व्यक्तीला कंट्रोल नाही करत आहे. कसा विचार करायचा आहे, त्या भावना कशा हाताळायच्या आहे, मला नेमकं वर्तन कसं करायचं आहे, हे सगळे निर्णय जेव्हा व्यक्ती स्वतः घेतो तेव्हा आपण म्हणूया की तो स्वतंत्र आहे. दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरनं, इन्फ्लुएन्सवरनं तो हे जे करत नसेल ह्याचा अर्थ तो स्वतंत्र आहे. पण

0: आपल्याला दिसतं की आपण कायम कुठल्या ना कुठल्या इन्फ्लुएन्समध्ये जर येत असू तर मात्र आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या स्वतंत्र नाही आहोत असं म्हणावं लागेल आपल्याला.
1: मग मॅडम, देशाला स्वातंत्र्य मिळाली इतकी वर्ष झालीत, पण प्रत्येक व्यक्ती मनानेही स्वतंत्र असणं हे का आवश्यक आहे?
0: खूप जास्त आवश्यक आहे. कारण बघा, आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो त्यास आपल्याला त्रास होता. का त्रास होता? कारण माझ्यावर कुणीतरी काहीतरी लादत होतं. मला माझ्या इच्छा अपेक्षा आकांक्षा काहीच नव्हत्या. तसंच आपण जे वर्तन करतोय, आपल्याला आपल्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती जर दुसऱ्या कोणाचं तरी नियंत्रण असेल तर मला अस्वस्थ होणारच आहे. कारण माणसाला स्वतःचे विचार आहेत, स्वतःच्या भावना आहेत, त्याला त्याच्या त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत. पण त्या पूर्ण करण्यासाठी जर त्याला स्कोपच मिळत नसेल, त्याला त्याला वाटच मिळत नसेल, तर त्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि मग त्यातनं आपण बघतो की मानसिक त्रासापासून ते मानसिक आजारापर्यंत जी वाटचाल आहे ती या स्वतंत्र स्वतःचे विचार वर्तन भावना नियंत्रित न करता येणं यामुळे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो.
1: अगदी अगदी. मॅडम, आता आपण मुलांसंदर्भात बोलूया, कारण लहान मुलांचे प्रश्न पण खूप महत्वाचे असतात. तर आजच्या मुलांना निर्णय घेण्याचं कितपत स्वातंत्र्य द्यावं, काय सांगाल तुम्ही?
0: स्वातंत्र्य निर्णयाचं बिलकुल दिलं पाहिजे. पण त्यात एक महत्वाची गोष्ट जी आपण बहुतेक वेळा विसरतो ती म्हणजे जबाबदारी.
1: बरोबर.
0: जर आपण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतोय ना, तर त्यासोबत जबाबदारी पण दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या वर्तनाची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. म्हणजे मूल जर का चालतंय तर ते चालताना जे वर्तन करतंय त्याची जबाबदारी ही त्याची आहे, त्याच्या आईची असू नाही शकत. पण काय होतंय की पालकांना वाटतं मुलाची जबाबदारी माझी, म्हणजे त्याची सगळीच जबाबदारी माझी आहे. मूल जर अभ्यास करत नसेल तर ती जबाबदारी माझी नाही. मूल अभ्यास करत नसेल तर ते अभ्यास करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याला निर्णय घेऊ देत ना की मला किती वाजता अभ्यासाला बसायचं आहे. आपलं काम फक्त त्याला आठवण करून देणं आहे. मी नुसतं जबरदस्तीने त्याच्यावर गोष्टी लादल्या तर कदाचित धाकामुळे मूल आपलं करेलही ती गोष्ट, पण त्याचं मन त्याच्यामध्ये नसणार आहे. आणि किती दिवस आपण धाक दाखवणार आहे हाही प्रश्न आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिलंच पाहिजे निर्णयाचं. फक्त त्यात आपण जी एक गोष्ट विसरतो आहोत ती आहे जबाबदारी. की तू हे जर केलं तर ह्याची जबाबदारी तुझी असणार आहे. हे अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत आपण सांगू शकतो आणि ते वर्तनातनं आपण त्यांना शिकवू पण शकतो.
1: अगदी. जसं आता मॅडम तुम्ही बोललात की जबाबदारी देणं हे खूप महत्वाचं आहे आणि जबाबदारीची जाणीव करून देणं हे त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. आता जपान सारख्या ठिकाणी आपण बघितलं तर लहान मुलांना, म्हणजे अगदी जी मुलं शाळेत जातात त्यांना किती छान प्रकारे शिकवलं जातं स्वतःच्या जबाबदारीने प्रत्येक गोष्टी कसं ठेवणं वगैरे. आणि असे व्हिडिओज पण खूप व्हायरल होत असतात आणि आपण बघतो की त्या मुलांना मध्ये किती जबाबदारीची जाणीव आहे की आपण शाळेत जातो तर कसं वागलं पाहिजे आणि घरी आल्यानंतर सुद्धा कसं वागलं पाहिजे. ते बहुतेक आपल्या अशा समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या भारतीय घरांमध्ये इतकंसं दिसून येत नाही. तर ते पण खूप महत्वाचं आहे की मुलांना लहानपणापासूनच जर देशभक्त बनवायचं असेल किंवा आपल्या राष्ट्रप्रती त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करायचं असेल तर त्यांना जबाबदारीची जाणीव ही अगदी लहानपणापासूनच रुजवणं खूप महत्वाचं आहे. मॅडम, मोबाईल आणि इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात मुलांना स्वातंत्र्य आणि शिस्त यांचा समतोल कसा शिकवावा लागेल? कारण सध्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाने सगळ्यांनाच आपल्या कब्ज्यामध्ये ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल तुम्ही?
0: बघा, प्रत्येक जसं आपण स्वातंत्र्य म्हणतो आहोत, जबाबदारी म्हणतो आहोत, त्याच्यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती आहे शिस्त. शिस्त लावणं आणि शिस्त असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये आपला आपला एक अलिखित नियम असतात आणि ते नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये ना ॲडजस्ट करून घ्या ही संकल्पना नाही आहे. म्हणजे आपण आपल्या थोड्याशा एक किंवा दोन पिढी जर मागे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की हे करायचं आहे आणि करायचं नाही हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन सूचना होत्या.
1: बरोबर.
0: आता काय झालंय, करायचं आहे बघ जमलं तर असा तो त्याच्यामध्ये जो सॉफ्टनेस आलाय ती गरज नाहीये. आपण काही पालक म्हणून आपण काही गोष्टी नियम म्हणून ठरवून द्यायच्यात की हे आपल्या घरात चालणार आहे आणि हे चालणारच नाहीये.
1: बरोबर.
0: मग मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये इतकाच वेळ बघायचा आहे आणि मग ते नियम सगळ्यांना लागू. हा, म्हणजे फक्त मुलांना नाही, पालकांपासून घरात जे कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते नियम लागू असणार आहेत आणि तसेच लागू असणार आहेत. अगदीच काय म्हणत की खूपच काही वेगळा प्रसंग आला तर त्यावेळेला चर्चा करून त्या नियमात थोडाफार आपण फरक म्हणा किंवा मोल्ड करू शकतो. पण बाकीच्या वेळेला नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. मग मोबाईलच्या बाबतीत नियम असतील की मी मोबाईल बघत असेल तर इतकाच वेळ बघणार आहे, मी एकटी

0: खोलीत बसून मोबाईल बघणार नाही. रात्री झोपताना सगळ्यांचे मोबाईल बाहेर असणार आहेत, कुणीही झोपताना बाजूला मोबाईल घेऊन झोपणार नाही आहोत. तर असे जर काही नियम आपण लावले आणि इंटरनेट सारख्या गोष्टी सुद्धा की मी काय बघते आहे काय नाही बघत आहे याविषयी मी जर बोलले किंवा विचारलं सांगितलं आणि ते वातावरण ठेवलं की सगळेजण एकाच ठिकाणी बसून मोबाईल बघतायत आणि तो वेळ मोबाईल बघायचा आहे काहीच हरकत नाही आहे पण एकटं बघायचं नाही, या सगळ्या ज्या गोष्टी असे जर नियम आपण लावले ना तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण यावरती लहान मुलांच्या बाबतीत का होईना आपण नियंत्रण आणू शकणार आहोत.
1: अगदी अगदी. मॅडम, पिढी बदलली ते विचारही बदलतात आणि मग त्या विचारांमध्ये विसंगतीही निर्माण होते आणि याच कारणामुळे पालक आणि मुलांच्या पिढीतील विचारांमधील अंतर अनेकदा संघर्ष निर्माण करते. मग हा संघर्ष कसा कमी करता येईल?
0: संघर्ष हरकत नाहीये. बघा, आपण जर सुरुवातीपासून मुलांना स्वातंत्र्य दिलंय, जबाबदारीची जाणीव दिली आणि नियम जर असतील तर हा संघर्ष कमीत कमी होणार आहे. आता आपले मुलं समजा लहानपणापासून नाहीये, आता आपण ऐकतो आहोत आणि आपल्याला

0: अंतर अनेकदा संघर्ष निर्माण करते. मग हा संघर्ष कसा कमी करता येईल?
1: संघर्ष हरकत नाहीये. बघा, आपण जर सुरुवातीपासून मुलांना स्वातंत्र्य दिलंय, जबाबदारीची जाणीव दिली आणि नियम जर असतील, तर हा संघर्ष कमीत कमी होणार आहे. आता आपले मुलं समजा लहानपणापासून नाहीये, आता आपण ऐकतो आहोत आणि आपल्या लक्षात येते की माझे मुलं आता किशोरवयीने, आता मी काय करू, आता मागे तर नाही जाता येणार आहे. तर एक आपण असं करू शकतो की आपण मुलांशी संवाद साधू शकतो. संवाद साधताना पालक म्हणून आपण काही गोष्टी अगदी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ते म्हणजे आपल्याला ऐकायचं आहे, आपल्याला त्यांना लगेच सूचना करायच्या नाहीयेत, आपल्याला लगेच त्यांना सल्युशन द्यायचं नाहीये. आपण समजून घ्यायचं आहे म्हणून ऐकूया. त्यांचं काय म्हणणं आहे, ते का बरं असं वागतायत, काय कारण आहे, हीच भाषा का वापरतायत, त्याच्या मागे त्यांचं त्यांचं असं काहीतरी कारण आहे, त्यांचं त्यांचं काहीतरी लॉजिक आहे, ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे चूक आहे ना, आमच्या काळात असं नव्हतं, तुम्हीच असे कसे आहात, हे सगळं मागे टाकावं लागेल. कारण आपल्या काळा म्हणजे पालकांच्या काळामध्ये मोबाईल नव्हताच, त्यामुळे त्यांना हे प्रश्न त्यांच्या आई वडिलांना नव्हते, त्याच्यामुळे त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत.
0: अगदी.
1: आता प्रश्न नवी आहेत, त्याच्यामुळे उत्तरं पण आपल्याला नवे शोधावं लागतील. जुन्या उत्तरांमध्ये याची उत्तरं नाही आहेत. त्यामुळे जर संघर्ष कमी करायचा असेल तर आपण मुलांचं ऐकून घेऊया. ऐकून घेणं म्हणजे मला ते मान्य आहे असं होत नाही. मी ऐकून घेऊ शकते आणि सांगू शकते ठीक आहे, मला समजतंय तुला असं असं वाटतंय, पण मला आवडलेलं नाहीये, आपल्या घरात हे जमणार नाहीये.
0: बरोबर.
1: तू सांगू शकतेस, तू विचारू शकतेस, पण हे नाहीये, हे चालणार नाही.
0: अगदी.
1: असा जर संवाद असेल तर संघर्ष कमी होण्याचे चान्सेस आहेत.
0: बरोबर बरोबर. मॅडम, आता सोशल मीडियाने तर सगळ्यांच्याच मनावर भुरळ घातलेली आहे आणि सगळ्यांच्याच मनाचा ताबा घेतलेला आहेच. तर मग असं अनेकदा हे जे तरुण असतात ते स्वतः निर्णय घेण्याऐवजी इतरांचं अनुकरण करतात, कारण सोशल मीडियामध्ये हे सगळं खूप आता खूप मोठं पीक फोपावलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. तर याबद्दल आपलं काय मत आहे?
1: हे बघा, इन्फ्लुएन्स होणार आहेत मुलं. त्यांचं वयच असं आहे की त्यांच्यावरती बाह्य घटकांचा परिणाम होणार आहे. आता हा परिणाम होत असताना वाईटच होईल असं नाहीये, चांगलाही असू शकतो, है ना. फक्त पालक म्हणून आपलं असं आहे की जो काही जसा संवाद जर असेल ना, तर आपण विचारू शकतो की असे कपडे तुला का घालावे असे वाटतायत, है ना, किंवा असंच का लिहावं असं वाटतंय, काय त्याच्या मागे तुझी भावना काय आहे, किंवा केसांना रंगच वेगवेगळे करावे वाटतात मुलांना, ते पाहिलेलं असतं, का बरं असं करावं असं वाटतंय, काय कारण असेल, तुला काय त्याच्यामध्ये मजा वाटती आहे, हे जर मी जाणून घेतलं ना, तर मी म्हणेल की ठीक आहे तुला मजा वाटते, पण मला तू असं छान नाही दिसत आहेस. आणि आई वडिलांचे पण मत मुलांसाठी खरंच महत्वाचे असतात. मग ते लावून बघतील. मग काही गोष्टी ज्या चालणारच नाहीयेत, की रात्री मी 11:30 उशिरा येणार आहे कारण पार्टी आहे आणि पार्टी हे इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे सगळे माझ्या मित्रमैत्रिणी जात आहेत पार्टीला तर मला जायचंच आहे, तर तिथे आपण सांगू शकतो हरकत नाही. पण आपल्या घरात नियम काय आहे की 10 वाजेपर्यंत सगळ्यांनी घरात यायचं.
0: बरोबर.
1: तर 10 वाजेपर्यंत तुला यावं लागणार आहे. तर असे जर नियम आणि या गोष्टी असतील आणि नसतील तर ते आता ठरवूया आपण, है ना, की आपण काही नियम घालूयात आणि हा संघर्ष जो असेल किंवा इन्फ्लुएन्स जो असेल तो आपण समजून घेऊ शकतो. त्यांचं वय असं आहे की ते इन्फ्लुएन्स होणार आहे, पण आपण समजून घेऊ शकतो आणि आपलं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.
0: अगदी अगदी. खूप छान. मॅडम, आता आपल्या महिलांसाठीचा कार्यक्रम आहे हा आणि महिलांचे प्रश्न आपण घेतलेच पाहिजेत. तर आजही अनेक महिलांना घरात आणि समाजात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. सगळ्या घरात नाही म्हणत मी, पण काही काही घरांमध्ये असं होतं. तर मग याचा मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो का?
1: हो हो, खूप होतो. महिलांच्या बाबतीत तर आपल्याला खूप जास्त दिसून येतं, कारण त्यांच्या मनामध्ये ना खूप जास्त धुसफूस जी असते ना, आपण म्हणतो ना महिला खूप जास्त रिॲक्ट करतात, खूप खूप मोठं लाऊड रिॲक्ट करतात, तर त्याच्या मागे हे कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात की मला मला ठरवताच येत नाहीये, आणि ते इतकं त्यांच्यावर बिंबवलं जातं की काही वेळेला त्यांना निर्णय स्वातंत्र्य असून सुद्धा ते त्यांना उपभोगताच येत नाही, कारण त्यांना ती सवयच नसते. म्हणजे आपल्याला अशा कितीतरी महिला माहिती असतील किंवा आजूबाजूला पाहिल्या असतील की त्यांना खूप आवडतं काहीतरी करायला, पण त्यांना सवयच नसते. म्हणजे शॉपिंगला गेलाय, साडी घ्यायची आहे, पण मला लक्षातच येत नाही की काय करावं. म्हणजे जर स्वातंत्र्य एकदम दिलं की त्यांना समजत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनी सुरुवात जर केली की आपण हे वापरलं पाहिजे, आपलं मत तर सांगूया, ना स्वातंत्र्य तुम्हाला कोणी येऊन म्हणणार नाही की ठीक आहे तू तुझ्या तुझ्या मनाचं

0: कर. तर आपण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीत की मला असं वाटतंय की मी हे करूया का, अशा पद्धतीने करू का, असं इथून जर सुरुवात केली तर मनामध्ये होणारी जी धुसफूस आहे, जो ताण आहे, जी अस्वस्थता आहे ना, ती महिलांच्या बाबतीत कमी करता येऊ शकते आणि त्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत.
1: अगदी अगदी मॅडम. स्वातंत्र्य म्हणजे केवळ घराबाहेर जाण्याची मुभा नसून स्वतःचं मत व्यक्त करण्याची ताकदही आहे. मग याबद्दल आपण काय सांगाल?
0: मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे हे सांगता येणं म्हणजे माझं माझ्यावर असलेलं नियंत्रण आहे की मला हे जमतंय, मला हे नाही जमतंय, मला हे आवडतंय. आणि जितकं नियंत्रण माझं जास्त असेल स्वतःवरती तितकं माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं असणार आहे. जितकं दुसऱ्यांचं नियंत्रण माझ्यावर असणार आहे तितकं माझं मानसिक स्वास्थ्य खराब असणार आहे. त्यामुळे मला जर का माझं मत व्यक्त करता येत आहे, नुसतं व्यक्त नाही तर त्याप्रमाणे मला जर वागता पण येत असेल तर माझं मानसिक स्वास्थ्य अधिक चांगलं राहणार आहे. मी गोष्टी अधिक सकारात्मक बघणार आहे, माझं काम करण्याचं स्पीड चांगलं असणार आहे, कारण माझ्यामध्ये नकारात्मकता कमी असणार आहे. जर सकारात्मकता जर जास्त असेल आपल्यामध्ये तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकणार आहोत.
1: अगदी अगदी मॅडम. आता जसं आपण म्हणतो की महिलांना वाईट वाटलं किंवा महिलांना दुःख झालं ते ती रडते, रडून ती मोकळी होते, म्हणजे तिला ती आपला रडून भावना व्यक्त करू शकते. पण जेव्हा एखादा पुरुष रडतो आणि त्या रडून आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा हे मानसिक आरोग्यासाठी असं रडणं योग्य आहे की नाही?
0: बघा, भावना प्रगट करणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या नाही तर त्या तुमच्या शरीरावाटे व्यक्त होतात. मग आपण जे आजार बघतो ना, शारीरिक आजार, तर ते भावना व्यक्त न केल्यामुळे होतात. मग त्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत. मग प्रत्येकाचा आपली आपली पद्धत आहे व्यक्त होण्याची. मग पुरुषांना जर अगदी आताच्या काळामध्ये आपण मुलं बघतो की त्यांना रडू शकतात ही शक्यता आलेली आहे जी पूर्वी नव्हते. याचा अर्थ त्यांच्या डोळ्याच्या ग्रंथींमध्ये वगैरे काही वेगळं काहीच नाहीये, सारखंच आहे. पण त्यांना सांगितलं की रडायचं नाही म्हणून, पण आता ते त्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. पूर्वी फक्त रागराग करणं, आरडाओरडा करणं, मारणं या पद्धतीने ते व्यक्त होत होते. आता ही एक अजून एक पद्धत आहे जी फक्त स्त्रियांमध्ये होती. सांगितलं जातं की चालणार आहे तुला, या पद्धतीने व्यक्त झालं तर चालणार आहे असं सांगितलं असल्यामुळे. पण आता आपण म्हणू की पुरुषांना पण ते अलाव केलं पाहिजे आपण, की ज्याला ज्या पद्धतीने भावना व्यक्त करायच्या आहेत दुसऱ्यांना त्रास न देता त्या पद्धतीने भावना व्यक्त करायला पाहिजेत. त्यामुळे जर पुरुष रडत असतील तर ते उलट त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगलंच आहे.
1: अगदी अगदी मॅडम. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील सीमारेषा आपण कशी ओळखावी?
0: खूप खूप चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे तर माझं स्वातंत्र्य आहे, एवढं तर मला मिळायलाच पाहिजे. पण ऍक्च्युली ते कुठेतरी स्वैराचाराकडे जात असतं. बघा, जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो आहे ना, तर त्यावेळेला तीन गोष्टी परत त्याच रिपीट होतात, पण त्या खूप महत्वाच्या आहेत. ते आहे माझी जबाबदारी. आणि दुसरं अजून एक महत्वाचं, जेव्हा मी स्वातंत्र्य म्हणते आहे त्यावेळेला ही जबाबदारी जी आहे ना ती माझ्याप्रती आहे, समाजाप्रती आहे, आणि त्यासोबतच माझा काहीतरी त्यामागे एक विचार आहे. मी जे पण वागणार आहे, जे काही करणार आहे, कारण ते माझं असणार आहे म्हणून आपण त्याला स्वातंत्र्य म्हणतो. तर माझं काहीतरी त्याच्यामागे विचार आहे, काही धारणा आहेत, काही लॉजिक आहेत. ज्यावेळेला आपण स्वैराचार म्हणतो ना, तर त्या स्वैराचारामध्ये कुठेही जबाबदारी नाही आहे. मी असं का वागले, मला वागावं वाटलं, जबाबदारी नाहीये त्याच्यामध्ये, किंवा त्यामध्ये काहीही लॉजिक नाहीये, त्याचं कारण नाहीये. त्यामुळे जेव्हा पण आपण वागतो आहोत, त्या वागण्याची जबाबदारी जर मी घेत असेल, त्या वागण्याच्या मागे माझा काहीतरी विचार असणार आहे, तर ते स्वातंत्र्य आहे. पण विचार नाहीये, कुठलं लॉजिक नाहीये, त्याची जबाबदारी मला घ्यायची नाही, तर तो स्वैराचार आहे.
1: मॅडम, आपण लहान मुलांबद्दल, तरुणांबद्दल, स्त्रियांचे पुरुषांचे सगळेच प्रश्न झाले, पण आपले राहतात ज्येष्ठ नागरिक. वयोमान वाढल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गमावल्यासारखं अनुभवतात. मग अशा वेळेस त्यांना मानसिक आधार आपल्याला कसा देता येईल?
0: बघा, काय परत तसंच आहे ना की मी माझे जर निर्णय घेत नसेल तर मला परावलंबी झाल्यासारखं वाटतं. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं शरीराचं बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की साथ नसते. म्हणजे मला खूप जरी वाटत असलं की असं पटकन जाऊन बाहेरून मी काहीतरी घेऊन यावं, पण माझं वय, माझं शरीर मला तशी साथ देत नाही. मग मला असं वाटतं की जाऊ दे, मग नकोच ते आपण घ्यायला. तर त्याच्यामुळे त्यांना परावलंबित्व वाटतं. तर अशा वेळेला जी घरातली बाकीची लोक आहेत ना, तर त्यांनी थोडंसं विचारावं त्यांना की काय हवं आहे, काय करताय. एक आपण असं जसं वेळ ठरवू शकतो की 15-20 मिनिटं त्या जे वयोवृद्ध लोक आपल्या घरात आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्या

0: अशी आपण बोलूया आणि त्यांना काय हवं आहे, काय आवडतं आहे, काय नको आहे, हे जर आपण त्यांना थोडंसं बोललं तर ते सांगतील की अरे मला असं आजकाल करावं असं वाटतं पण जमत नाही आहे मला, तर मग आपण त्याची काही मदत करता येईल का? मग आपण विचारू शकतो की मी काही मदत करू शकते का त्याच्यामध्ये तुम्हाला, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी माझे निर्णय मी घेऊ शकणार आहे. जसं मोबाईलमध्ये त्यांना अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्यांना समजत नाही, मग अशा वेळेला ते बाकी जे आपले जे घरातले तरुण मुलं आहेत ते सांगू शकतात की अरे तुम्ही हे असं वापरू शकता, अशा पद्धतीने करू शकता. बऱ्याचदा सांगितल्यावर लक्षात येत नाही, त्यांना लिहून देऊ शकता तुम्ही पहिले टप्पा हा, नंतर हा, नंतर तो. तर अशा पद्धतीने त्यांना आपण सपोर्ट जर दिला त्यांना, तर मला असं वाटतं की त्यांना जी कमीपणाची भावना आहे, आपलं वय झाल्यामुळे जे नैराश्य त्यांच्यामध्ये येण्याची शक्यता आहे, ते आपल्याला कमी करता येऊ शकतं.
1: अगदी अगदी. मॅडम, स्वतःची निर्णय घेता येत नसल्यास ताण, नैराश्य किंवा चिंता वाढू शकते का?
0: हो हो हो. म्हणजे निर्णय न घेता येण्यामुळेच आपण म्हणू की ताण, चिंता, नैराश्य हे सगळं येते, कारण माझा कंट्रोलच नाहीये माझ्या कोणत्याच गोष्टीवरती. त्यामुळे एकदा ते आलं की मग या बाकीच्या गोष्टी कमी होणार आहे, ताण असेल, नैराश्य असेल, ते कमी होईल.
1: आणि मॅडम, बऱ्याचदा काय होतं की आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात थोडीशी पसंती जास्त देतो, तर अशा वेळेस सतत इतरांच्या अपेक्षांप्रमाणे जगण्याचा जर आपण प्रयत्न करत असू तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होऊ शकतो का?
0: हो. बघा, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मतानुसारच जर वागायला लागलो ना, तर आपला जो सेल्फ रिस्पेक्ट आहे ना, तो कमी व्हायला लागतो. कारण मी का ऐकते, कारण मी चांगली नाहीये म्हणून मी दुसऱ्याचं ऐकते. मग मी चांगली नाही, मी चांगली नाही, मग माझा सेल्फ रिस्पेक्ट जर कमी असेल तर माझ्यातला आत्मविश्वास पण कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला म्हणजे ते काय म्हणून की एक सर्कल सारखं, एक रिंगण आहे की मी दुसऱ्याचं ऐकते का ऐकते, माझ्या मनाचं करत नाही, कारण मला असं वाटतं मी तेवढी चांगली नाहीये. मग मी चांगली नाहीये तर मग मला काही करता येत नाही, मला काही करता येत नाही, मग मला परत वाटतं मी चांगली नाहीये. मग म्हणून आपण कधीतरी स्वतःच्या मनाचं पण करायला हरकत नाही.
1: अगदी अगदी. मग नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य मानसिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे?
0: खूप आवश्यक आहे. नाही जर म्हणता आलं तर आपला जो मानसिक त्रास आहे ना, तो मला असं वाटतं फक्त 3-4% राहील, बाकी इतका कमी होऊन जाईल. जिथे मला नाही म्हणायचं तिथे मला नाही म्हणता आलं पाहिजे.
1: बरं,
0: नाही म्हणत असताना फक्त स्वतःला सांगा की मी का नाही म्हणतीये. दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण जर स्वतःला सांगितलं की या कारणामुळे मी नाही म्हणतीये, तर आपल्याला नाही म्हणणं जरा सोपं नाही म्हणणार, पण जमू शकेल आपल्याला, असं म्हणूया.
1: अगदी अगदी. मॅडम, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत, तर शेवटी जाता जाता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लहान मुलं, तरुण, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल?
0: मला असं वाटतं की आपल्या वर्तनाची जबाबदारी आपण घेऊया. मी जे काही वर्तन करणार आहे त्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या भावना, माझे जे विचार आहेत त्याची मला जाणीव असली पाहिजेत की नेमके मला आता काय वाटतं आहे, माझे विचार काय येत आहेत, याची जाणीव मी जर ठेवली तर मला असं वाटतं की आपण खूप चांगले नागरिक, खूप चांगले व्यक्ती म्हणून जगू शकणार आहोत. आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, हे त्यांनी अधिक चांगलं होणार आहे. तर या दोन गोष्टींकडे आपण लक्ष देऊया.
1: अगदी अगदी. खूपच सुंदर. मैत्रिणींनो, आजच्या संवादातून आपण जाणून घेतले की राष्ट्राचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जागरूक नागरिक असणं किती आवश्यक असतं आणि मनाचं स्वातंत्र्य जपण्यासाठी सकारात्मक विचार, आत्मविश्वास, विवेक आणि जबाबदारींची जाणीव तितकीच महत्वाची असते. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्यात आणि मौल्यवान मार्गदर्शन केलंय डॉक्टर अपर्णा अष्टपुत्र शिसोदे मॅडम यांनी. तर यासाठी मॅडम तुमचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. विषय होता स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत.

मैत्रिणींनो, अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, कोथिंबीर वडीत आपण नेहमीच करतो, पण त्यात आणखीन एक छानसा पदार्थ घालून ही कोथिंबीर वडी आणखीन पौष्टिक आपण करू शकतो. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे: ताजा किसलेला नारळ 1 कप, बेसन 1/2 कप, कोथिंबीर 1/2 कप, हिरव्या मिरच्या 2, जिरे 1/2 टीस्पून, हळद चिमूटभर, मीठ चवीनुसार आणि तेल 2 टीस्पून. मग याची कृती कशी करायची? तर नारळाचा किस, बेसन, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, हळद आणि मीठ एकत्र करून थोडं

पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करायचं. कढईला थोडं तेल लावून हे मिश्रण समप्रमाणात पसरवायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजवायचं आणि नंतर मिश्रण घट्ट झाल्यावर थंड होऊ द्यायचं आणि वड्या कापायच्या. इच्छेनुसार मोहरी आणि जिऱ्याची हलकी फोडणी देऊन सर्व्ह करायचं. आणि बरं का, हिरवी चटणी, दही किंवा गरम चहा सोबत ही वडी अतिशय स्वादिष्ट लागते.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, चित्रपट गीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

शाब्बास सुनबाई या चित्रपटातील गीतात ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांची रचना आहे आणि मीना मंगेशकर यांचं संगीत.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे जगाच्या पाठीवर. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील गीत. गदी माडगुळकर यांची रचना आहे आणि वसंत देसाई यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध

विभागामधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळं आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. आज 14 ऑगस्ट. आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली. या फाळणीमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली, अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले, असंख्य नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या संकटावर मात करत अनेकांनी शून्यातून पुन्हा आपलं जीवन उभं केलं. प्रतिकूल परिस्थितीचं यशात रुपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो. तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली. फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली. 14 ऑगस्ट 1947 हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता. या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या लागल्या. अनेक नागरिकांना आपली घरं, संपत्ती आणि प्रियजनांना सोडून विस्थापित व्हावं लागलं, असं शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतर असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांचा संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, 1 बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं.
या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतले नसल्याचं सांगत न्यायमूर्ती

दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधीन बोगद्यात 22 कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले 3 जण नेपाळचे रहिवासी आहेत. नेपाळमध्ये रौथट जिल्ह्यातल्या 45 भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यधाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती. वाटेत राजगीर मार्गावर असताना बस चालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जप्पलताई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंश झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियोजवळच्या चिबा प्रांतात आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोरांटो इथं काल रात्री झालेल्या कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या 7 मानांकित इगा श्वियांकिता हिनं 2 मानांकित एलेना रायबेकिना हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियांतिकाचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात. दुपारचं 1:40 झाली आहेत. आता ऐकूया नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं आहे संजय पाठक यांनी.
2: श्रोते हो, नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिकवर पावसाची कृपा. भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून पाहणी. राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार प्रदान सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा. आकांक्षित योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या

0: 5 तालुक्यांचा समावेश आणि निफाड इथे मल्टी लॉजिस्टिक्स पार्क विकसित होणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
1: गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यावर वरुण राजाने चांगली कृपा केली, त्यामुळे महिनाभर जोरदार पाऊस झाला. आता मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे, त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र 6.5 लाख हेक्टर इतकं असून त्यापैकी 6,19,729 म्हणजेच 97% हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसामुळे सर्व 24 जलाशय पूर्ण भरले असून नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण सुमारे 97% भरले आहे. त्यामुळे या धरणातून विसर्ग करावा लागला तर नंदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 25 TMC पाणी विसर्गाने जायकवाडीसाठी रवाना करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण आणि बागलाण या तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहे. सर्वाधिक 4.3 रिश्टर स्केल इतका धक्का बसला. दिंडोरी सुरगाणा पट्ट्यात एकाच दिवशी 4 ते 5 वेळा धक्के बसल्यानं काही ठिकाणी घरांना तडे गेले, तसेच रस्तेही दुभंगले आहेत. ह्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शास्त्रीयदृष्ट्या हे धक्के सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय पथकानं नाशिकमध्ये भेट दिली. सुरगाणा आणि कळवण या तालुक्यांमध्ये भूकंप मापन यंत्र बसवली आहेत, त्यामुळे धक्क्यांची अचूक नोंद होणार आहे. तसंच यामुळे पुढील उपाययोजना करणं शक्य होईल. नाशिकच्या महर्षी गौतमी गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीनं चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळा राज्याचे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. युवकांनी विज्ञानाबरोबरच प्राचीन ज्ञानाची प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन यावेळी राज्यपालांनी केलं. यावेळी विविध राष्ट्रीय वेद पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला नाशिकच्या महापौर हिंगोरी आडके तसंच आयोजक वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. नाशिक तालुक्यातील शिलापूर इथं केंद्रीय संस्कृत विद्यापीठ उभारण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 42 एकर जमिनीचा सातबारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. प्रस्तावित परिसरासाठी 400 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्यानं लवकरच त्यावर कार्यवाही होईल. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक R.G. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश पवार यांनी हा सातबारा स्वीकारला. राज्य शासनाने आकांक्षित योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 5 तालुक्यांची निवड केली आहे. यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण आणि पेठ या तालुक्यांचा आकांक्षित योजनेत समावेश केला आहे. सामाजिक आणि आर्थिक तसंच प्रशासकीय पातळीवर मागासलेल्या या तालुक्यांच्या विकासासाठी ही निवड करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी 5 कोटी असं एकूण 25 कोटी रुपये या तालुक्यांच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. या निधीतून शिक्षण, आरोग्य, अन्न, मूलभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या राज्य डार्क स्काय धोरणाशी सुसंगत उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उदमाळ या गावाची डार्क स्काय समुदाय गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. एस्ट्रो टुरिझम संकल्पनेनुसार या गावात अंधाऱ्या रात्री आकाशगंगेचे निरीक्षण करण्यासाठी ही निवड झाली आहे. या गावात प्रकाश प्रदूषणापासून दूर ठेवत चांदण्याचे निरीक्षण केले जाईल, तसंच गावातील खगोल पर्यटनाला यामुळे चालना मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लॉजिस्टिक आणि निर्यातक्षमतेला नवी गती देण्यासाठी निफाड येथे प्रस्तावित मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येणार आहे. या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि JNPT उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महत्वाची बैठक झाली. प्रस्तावित निफाड ड्रायपोर्ट हे नाशिक चेन्नई महामार्ग, नाशिक परिक्रमा मार्ग, समृद्धी महामार्ग, ओझर विमानतळ आणि रेल्वे मार्गाशी जोडलेले असल्यानं बहुपद्धती कनेक्टिव्हिटीचा मोठा लाभ मिळणार आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकत होतात. दुपारचे 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया योगिता बर्वे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲप.

श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया राम गणेश गडकरी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.

0: मराठी साहित्यात राम गणेश गडकरी कवी, नाटककार आणि विनोदकार म्हणून अजरामर आहेत. एकच प्याला, प्रेमसंन्यास, भाववंदन यासारख्या नाटकांनी आणि गोविंदागजांच्या कविता यांनी त्यांना अमरत्व प्राप्त करून दिलं आहे. त्यांच्या साहित्याइतकीच त्यांची उपलब्ध पत्रंही अभ्यासकांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. जरी त्यांच्या पत्रांचा स्वतंत्र मोठा संग्रह उपलब्ध नसला, तरी उपलब्ध पत्रातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, साहित्यिक दृष्टिकोनाचे आणि समकालीन साहित्य विश्वासी असलेल्या त्यांच्या नात्याचे आपल्याला दर्शन घडते. विशेषतः गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना त्यांनी लिहिलेलं पत्र हे मराठी पत्रसाहित्यातील महत्त्वाचं दस्तऐवज मानलं जातं. गडकरींच्या पत्रांचा विचार करताना सर्वप्रथम त्यांच्या गुरुनिष्ठेचा उल्लेख करावा लागतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याविषयी त्यांना अपार आदर होता. त्यांच्या पत्रांमध्ये गुरुबद्दलचा कृतज्ञ भाव, विनम्रता आणि आत्मीयता प्रकर्षानं दिसून येते. स्वतःच्या लेखनातील गुणाचं श्रेयही ते गुरूंना देतात. त्यामुळे ही पत्र केवळ संवाद न राहता गुरुशिष्य परंपरेचं उदाहरण बनतात. गडकरी यांच्या पत्रातून त्यांच्या साहित्य निर्मितीची प्रक्रिया देखील समजते. नाट्यलेखन, भाषेची शैली, पात्रांची उभारणी आणि साहित्याबद्दलची त्यांची भूमिका याविषयीचे त्यांचे विचार यातून व्यक्त होतात. त्यांच्या मनात साहित्य ही केवळ करमणुकीची गोष्ट नसून समाज प्रबोधनाचं आणि मानवी मन समजून घेण्याचं प्रभावी माध्यम आहे अशी धारणा होती. त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना लिहिलेलं पत्र बघूयात. ते लिहितात, गुरुवर्य तातासाहेब, माझ्यासारख्या विषम स्थितीतल्या आणि अदृश्य योग्यतेच्या मनुष्याला आपण आज इतकी वर्ष उदार हृदयानं बरोबरीच्या मित्रपणाचा थोर मान देत आला, वेळोवेळी माझ्या चुकल्या बालबुद्धीला वडीलपणानं सामुपदेशन करीत आला, कधीमधी जर वेडेपणानं माझ्याकडून जर आपला उपमर्द झाला असता त्यांचीही बंधुप्रेमानं क्षमाच करीत आला, आजवर मी लिहिलेल्या वेड्यावाकड्या शब्दांचं पितृतुल्य प्रेमानं प्रोत्साहनपर कौतुकच करीत आला, याप्रमाणे एक ना दोन हजारो उपकारांचं आज एकत्र स्मरण करून अंतःकरण कृतज्ञतेनं उचंबळून येत आहे आणि त्या कृतज्ञतेचे अश्रूच आज मी भक्तिभावानं आपल्या परमपूज्य चरणी वाहत आहे. माझ्या सबंध पुस्तकाची आपण लिहिलेल्या एखाद्या शब्दा इतकी सुद्धा किंमत नाही हे मी जाणून आहे, पण हा प्रश्न योग्यतेचा नाही. बाळ गोपाळाने भक्तिभावाने वाहिलेल्या पत्तराची फुलं झाली या कथेत ऐतिहासिक सत्य मात्र खास आहेत, तोच प्रकार कृतज्ञतेचा आहे. आपले लेख वाचून मला चार शब्द लिहिता आले तेव्हा यात जे चांगलं असेल ते आपलंच आहे, त्याचा आपण स्वीकार करालच, आणि जे वाईट आहे त्याचे क्षमापूर्वक उदारतेनं कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार. आपला कृपाभिलाषी राम गणेश गडकरी, फर्ग्युसन कॉलेज, पुणे. त्यांनी हे पत्र 20 डिसेंबर 1912 रोजी लिहिलेलं आहे. गडकरींच्या पत्रांचा ऐतिहासिक आणि संशोधनात्मक उपयोगही मोठा आहे. त्यांच्या साहित्य निर्मितीचा कालखंड, तात्कालीन नाट्यविश्वातील घडामोडी आणि त्यांच्या वैचारिक भूमिकांचा अभ्यास करण्यासाठी ही पत्रं महत्त्वाची साधनं आहेत. प्रत्येक पत्र त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू उलगडते, त्यामुळं त्यांच्या पत्रांचा अभ्यास केल्याशिवाय गडकरींचं संपूर्ण साहित्यिक व्यक्तिमत्व उलगडणं कठीणच आहे.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला राम गणेश गडकरी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजलेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कारळा लागवड याविषयी माहिती आता ऐकूया. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. कारळा हे कोकणातील महत्त्वाचं पारंपरिक तेलबिया पीक आहे. यामध्ये 35-40% तेल असतं. या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय रंग, साबण, यंत्रात लागणारं वंगण आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो. कारळ्याच्या पेंडीचा वापर जनावरांना खाद्यपेंड म्हणून करतात. विशेषतः दुबत्या जनावरांसाठी या पेंडीचा वापर केला जातो. कारळा बी स्वादिष्ट चटण्या आणि खमंग मसाल्यात वापर

0: जातं. बहुपीक पद्धतीमध्ये मधमाशा आकर्षित करणारं आणि किडींना परावृत्त करणारं असं हे बहुउपयोगी कारळ्याचं पीक आहे. या पिकाची लागवड मुख्यत्वे करून वर्कस उताराच्या आणि साधारण प्रतीच्या जमिनीवर घेतली जाते. खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून याची लागवड केली जाते. हे पीक खूप दाट पेरलं तर खरीप हवामानात उंच वाढतं, फांद्या कमी फुटतात, त्यामुळे पर्यायानं कारळ्याचं अपेक्षित उत्पादन मिळत नाही. परंतु कारळा या पिकाची काही खास वैशिष्ट्ये असून त्यांचा विचार करता जास्त पावसात तग धरतं आणि पाण्याचा ताणही सहन करतं. प्रतिकूल परिस्थितीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा पीक उत्तम येतं. या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे पाण्याचा ताण सहन करतात आणि जमिनीची धूप कमी होते. या पिकामध्ये आवर्षण प्रतिकारक शक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये या पिकाची चांगली वाढ होते. रोग आणि किडींचा विशेष प्रादुर्भाव या पिकावर होत नाही. याला पिवळी फुलं येतात आणि जास्त दिवस शेतामध्ये टिकून राहतात, त्यामुळे परपरागीकरणास उपयुक्त आहे. आंतरपीक म्हणून चांगला प्रतिसाद मिळतो. या पिकाची फुलधारणा झाल्यानंतर मधमाशा आकर्षित होतात, त्यामुळे शेतातील इतर परपरागसिंचित पिकांमध्ये परागीभवन जास्त प्रमाणात होतं. कोणत्याही हंगामात हे पीक घेता येतं. पीक व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद देतं. अशा या बहुगुणी पिकाची लागवड उपलब्ध जमिनीत खरीप हंगामात करून कारळ्याचं उत्पादन आपण वाढवू शकतो. कारळ्याची शेताच्या सभोवताली बांधावर सुमारे 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर बांधाच्या आकारानुसार ओळीमध्ये कारळ्याची पेरणी करावी, त्यामुळे बांधावरील तणाचं प्रमाण कमी व्हायला मदत होते आणि मुख्य पिकांचं गुरांपासून आणि किडीपासून संरक्षण होतं. तसंच परपरागीकरण वाढतं आणि उत्पादनात भर पडते. पिकासाठी पाण्याचं नियोजन करताना पाणी देण्यासाठी अनेक पाट काढलेले असतात. अशा पाटाच्या दोन्ही बाजूंवर कारळ्याची 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. पिकांना पाणी देण्यासाठी सपाट वाफे तयार करतात. अशा वाफ्यांच्या बांधावर 30 सेंटीमीटर अंतरावर कारळ्याची लागवड करावी. सूर्यफूल हे परपराग सिंचित पीक आहे. अशा पिकाच्या सभोवती कारळा पिकाच्या 4 ते 5 ओळी 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पेरल्यास हे पीक फुलोऱ्यात असताना मधमाशांना आकर्षित होऊन त्यांची संख्या वाढून परागीभवन जास्त प्रमाणात होतं आणि उत्पादन चांगलं मिळतं. जमिनीची नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. पेरणीसाठी हेक्टरी 6 ते 8 किलो बियाणं वापरावं. पेरणी 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. या पिकाचं बियाणं बारीक असल्यामुळे पेरणी करताना जास्त बियाणं पडण्याची शक्यता असते. यासाठी बियाणामध्ये एकास एक या प्रमाणात बारीक वाळू मिसळून घ्यावी आणि असं वाळू मिश्रित बियाणं पेरण्यासाठी वापरावं, म्हणजे बियाणं जास्त पेरलं जाणार नाही. पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. या पिकाला 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद याची मात्रा द्यावी. हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी ओळीमध्ये 5.5 सेंटीमीटर खोलीवर द्यावं. उरलेल्या 12.5 किलो नत्र खताची मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी ओळीलगत 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावी. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. त्याप्रमाणे 15 ते 30 दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावं. कारळ्याच्या IGP 76 उटकमंड N5 RTN 1 RTN 2 या जाती लागवडीसाठी शिफारस केल्या आहेत. या 90 ते 100 दिवसांमध्ये तयार होतात आणि हेक्टरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन देतात.
1: कारळा लागवड याविषयी माहिती आपण ऐकलीत, वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी.

दुपारचे 2 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

श्रोतः नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतः, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात फिशर म्हणजे काय याविषयी. एम एस शल्य, फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी, डॉक्टर मधुमेता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.

0: माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, फिशर म्हणजे गुरुद्वाराच्या आतील त्वचेला पडलेली छोटीशी चीर किंवा भेक. सुरुवातीला ही भेक खूप लहान असते, पण प्रत्येक वेळी शौचाला जाताना ती पुन्हा पुन्हा ताणली जाते, ज्यामुळे ती चीर भरून येत नाही आणि वेदना वाढत जातात. फिशर होण्यामागील काही कारणे आपण जाणून घेऊया. बद्ध कोष्ठता हे प्रमुख कारण आहे. तसेच कमी पाणी पिणे, अधिक जोर लावून शौच करणे, लो फायबर डाएट, वारंवार जुलाब होणे, तासनतास बसून राहणे, शौचाची इच्छा दाबून ठेवणे, महिलांमध्ये विशेषतः प्रसूती दरम्यान हा आजार होतो. अनेक लोक वेदनेच्या भीतीने शौच रोखून ठेवतात, पण त्यामुळे शौच आणखी कडक होते आणि दुसऱ्या दिवशी वेदना आणखी वाढतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्र तयार होतं. लक्षणे: सर्वप्रथम शौच करतेवेळी किंवा शौच झाल्यानंतर तीव्र वेदना होणे. अनेक रुग्ण सांगतात की ब्लेडने कापल्याप्रमाणे वेदना होतात, मिरची लावल्याप्रमाणे वेदना होतात. ही वेदना शौच झाल्यानंतरही अर्धा तास, एक तास किंवा त्याहून अधिक काळ असू शकते. शौचावाटे रक्त पडणे: रक्त हे लाल ताजं असं पडतं आणि विशेष म्हणजे शौचाला चिटकून किंवा लागून येतं. काही रुग्णांमध्ये खाज येणे, गुरुद्वाराच्या बाहेरील बाजूस कोंब येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. ह्याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, ते म्हणजे ॲक्यूट फिशर आणि क्रॉनिक फिशर. ॲक्यूट फिशर म्हणजेच नुकतीच तयार झालेली चीर किंवा भेग. क्रॉनिक फिशर म्हणजे याचा गंभीर स्वरूप. ह्याचं निदान हे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनद्वारे आपण करू शकतो. यामध्ये डॉक्टर हे गुरुद्वाराची तपासणी करतात, ज्यामध्ये रोगाचे निदान व त्याची अवस्था समजण्यास मदत होते. आता उपचार: सुरुवातीच्या काळामध्ये औषधी उपचार घेणे व खाण्यापिण्यामध्ये काही बदल करणे, जसे भरपूर पाणी पिणे, फायबर रिच आहार घेणे, ताजे फळं भाज्या खाणे, व्यायाम करणे, सीट्स बाथ म्हणजेच गरम पाण्याच्या टोपल्यामध्ये शेक घेणे इत्यादी करणे, यामुळे 60-70% लोकांना फरक पडतो. परंतु काही रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आजार हे गंभीर होतो. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना आधुनिक लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये कमी रक्तस्राव, कमी वेदना, बिना चिरफाळ, बिना टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची रिकव्हरी ही जलद होते. तसेच ऑपरेशन नंतर 6 तासात रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. शेवटी सर्व श्रोत्यांना माझा एकच सल्ला आहे, शौचाला जाताना रक्त पडणे, वेदना होणे हे समस्या सामान्य नाही. वेदना सहन करू नका, स्वतःहून औषधी घेत बसू नका किंवा लाजेखातर उपचार टाळू नका. वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फिशर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि मोठ्या त्रासांपासून बचाव होतो. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फिशर म्हणजे काय याविषयी MS शल्य, फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनः प्रसारित केला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झालेत. आता परिसर.
1: परिसर.

नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळं पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल

0: याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोळक यांचं. सादर करते सदानंद कांबडी.
1: श्रोते हो नमस्कार. पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसे संसाधनं पुरवते, पण प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याचा अर्थ असा की सर्व लोकांना सुखाने जगण्यासाठी ही पृथ्वी पुरेसे अन्न, पाणी आणि जागा देते, परंतु जेव्हा काही लोक गरजेपेक्षा जास्त गोष्टी स्वतःकडे घेतात तेव्हा ती व्यवस्था कोलमडते. मानवाच्या विकासाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या, परंतु याच विकासाने पर्यावरणावर मात्र मोठा ताण निर्माण केला आहे. यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. खरं तर पृथ्वीवर अनेक नैसर्गिक उत्पाद घडत असतात आणि त्यातून निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडत असतं, तरीही ते पुन्हा पूर्ववत करण्याची क्षमता निसर्गात असते. परंतु मागील काही वर्षात मानवाच्या अतिलालसेने पर्यावरणामध्ये मात्र अपरिवर्तनीय, नॉन रिपेरेबल असे बदल झाल्याने पर्यावरणाची अपरिमित हानी झाली आहे. त्यासाठी मानवाच्या गंभीर चुका कारणीभूत आहेत. मानवाची सर्वात मोठी चूक म्हणजे जंगलतोड. सुरुवातीला केवळ गरजेसाठी आणि अन्न शिजवण्यासाठी म्हणून लागणारं लाकूड अल्प प्रमाणामध्ये माणसांनी जंगलातून मिळवलं, परंतु त्यानंतर मात्र अतिलोभापायी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलांचा नाश माणसांनी केला आणि त्यामुळे अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला. आपल्या शेतातील पिकांचं उत्पादन वाढावं म्हणून अतिरेकी प्रमाणात केलेल्या रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या वापरामुळे पाणी आणि माती दूषित झाली आहे. अत्यंत घातक रासायनिक पदार्थ अन्नसाखेच्या माध्यमातून प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये आता शिरले आहेत. शहराभोवती वाढलेल्या उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांमुळे तर शहराभोवतीची हवा आणि पाणी घातक स्तरापर्यंत पोहोचली आहे. प्रचंड प्रमाणात झालेली वाहनांची वाढ, त्यातून होणारा जीवाश्म इंधनांचा वापर आणि त्यातून होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे घातक वायू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या जसे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आम्लवर्षा हे देखील मानवी कृत्यांचेच दुष्परिणाम आहेत. खनिजांसाठी आणि निम्न दर्जाच्या गौण खनिजांसाठी डोंगराचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यातून प्रचंड जमिनी नापिकी होत आहेत. हवेतील प्रदूषण हे देखील त्यातूनच वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या घातक प्रदूषणांमुळे देखील पाण्याचे स्रोत कायम बाद होत आहेत. वनस्पती आणि वृक्षांची बेधुंद कत्तल केल्यामुळे परिसरातील जैवविविधता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे, मातीची सुपीकता घटली आहे आणि त्यामुळे वरचेवर उत्पादन क्षमता कमी होत आहे. पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी कमी होत असल्याने भूजल पातळीत घट झाली आहे, मातीची सुपीकता घटत आहे, परिणामी उत्पादन क्षमता घटली आहे. मानवाने केलेल्या या सर्व चुकांचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहे. तेव्हा विकासाची नव्याने व्याख्या आपल्याला करावीच लागेल. विकास हा निसर्गाचा शत्रू नसून मित्र असायला हवा. विकास हा निसर्गस्नेही असायला हवा. आपण त्यासाठी लक्षात ठेवावे की पृथ्वी आपल्या पूर्वजांची देणगी नाही, ती आपल्या पुढील पिढ्यांची ठेव आहे. धन्यवाद श्रोते.
0: श्रोते हो, आताच आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळे पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोळक यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 वाजता आहेत. थोड्याच वेळात दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

पटकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे राजेंद्र जोहरापूरकर यांची. ऐकूया किशोर काळे यांनी गायलेला राग भीमपलासी.

0: किशोर काळे यांनी गायलेला राग भीम पलासी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती राजेंद्र जोहरापूरकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
0: दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल।

0: 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रगीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यासह मुले मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: आज 14 ऑगस्ट. आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतरही असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांच्या संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज एकूण 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिलं जातं. तसंच एकूण 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी एकूण 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे. यापैकी 20 जणांना शौर्य पदकं, 3 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकं, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून सांगली शहरात सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली. रत्नागिरीतही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विद्यार्थी, महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. यवतमाळमध्येही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज या पदयात्रेचं आकर्षण ठरला. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा

0: पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते, यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं हा खटला रद्द केल्याचा आदेश दिला. अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. गडचिरोलीमध्ये जप तलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. हे मृत्यू सर्पदंश, सिकलसेल, गंभीर आजार, अपघात आणि आत्महत्यांमुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारतर्फे आदिवासी समाजातील मुलांसाठी 500 शासकीय आणि 513 अनुदानित निवासी आश्रमशाळा चालवल्या जातात. गेल्या 2 वर्षात शासकीय आश्रमशाळेत 384 तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:17 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकता AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 वाजता प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली. यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय दिला आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात तक्रारदारांनी आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 71 अंकांची घसरण झाली आणि तो 78,009 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 30 अंकांची घसरण नोंदवत 24,366 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:15 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहे. नाद ब्रह्म ह्या कार्यक्रमात ऐकूया अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन. राग मिया मल्हार. विलंबित गत 1 तालात, मध्यलय गत 3 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली आहे. ऐकूया अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन, राग मिया मल्हार.

नादब्रह्मया कार्यक्रमात अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. राग मिया मल्हार आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची होती. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा, प्रिय आमूच्या भारत देशा ह्या युववाणीच्या खास कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरही भारताच्या विकासात तरुणाई सर्वच क्षेत्रात सर्वात मोठा वाटा उचलते आणि याच तरुणाईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आजच्या देशप्रेमाने भरलेल्या संगीतमय मैफलीत माझ्यासोबत आपल्या दोन युवा मैत्रिणी देखील आहेत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, मी रेवा दीक्षित.
2: हॅलो, मी रावती मेढेकर.
1: आणि आम्ही दोघीही आजच्या या खास मैफिलीत राष्ट्रभक्तीची गाणी गाणार आहोत.
0: हिंद, भारत, स्वातंत्र्य, आपला देश, देशाचा स्वातंत्र्य दिन, ह्यातला एक जरी शब्द ऐकला तरी देशभक्तीचा जाज्वल्य लाभा प्रत्येकाच्या नसानसातून वाहू लागतो. आपल्या प्रिय तिरंग्याची छबी आपल्या सर्वांच्या डोळ्यात दिसायला लागते. राष्ट्रगान तनामनातून वाहू लागते. कला, संस्कृती, तंत्रज्ञान ह्या सर्वात नेहमीच अग्रेसर असणारा आपला देश उद्या 80 वर्षांचा होतोय. आज जगभरात सर्वात जास्त तरुणाई असलेला देश कोणता असेल तर तो भारत आहे. अंतराळात झेप घेणारा, ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकणारा, जगभरात स्टार्टअप्स उभे करणारी, संशोधनात नवे विक्रम करणारी भारतातली तरुणाई ही आता आपल्या देशाची ओळख होते आहे.

0: वाचे।
1: उत्कर्षताई, आपल्या सर्वांना माहितीये की 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या काळोख्या रात्रीनंतर स्वातंत्र्याची पहाट उगवली। 1857 साली जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली। जवळजवळ शतकानंतर एक रम्य पहाट पाहिली। 15 ऑगस्ट 1947 रोजी नक्कीच मेघ वितळले असतील, गगन निवळलं असेल आणि भारतभूमीच्या ललाटावर क्षितिजावर उसळलेल्या नवरंगांचं प्रतिबिंब खुललं असेल। जय

किती सुंदर गायली श्रीवा. ताई, मी विचार करत होते की देशभक्तीचा श्री गणेशा एखाद्या मुलाच्या आयुष्यात कधी होतो हे कदाचित त्यालाही कळत नाही. पण त्याची देशाशी होणारी पहिली ओळख बहुतेकदा एखाद्या देशभक्तीपर बालगीतातूनच होत असावी. मग ते आपल्या बालभारतीतल्या पुस्तकातली एखादी सुंदर कविता असो, शाळेच्या प्रार्थनेतून कानावर पडणारं एखादं देशभक्तीगीत असो, किंवा स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरातलं ए मेरे वतन के लोगो असो, शाळेतल्या त्या छोट्याशा वर्गात एक सुरात हे समूह गीत गाताना कदाचित आपापल्यातल्या त्या तेव्हाच्या लहान मुलाला देशभक्तीची व्याख्या माहीतही नसेल, पण त्या शब्दांमधून आपल्या मनात देशाविषयीचा अभिमान, प्रेम आणि आपलेपणाची भावना नकळत रुजत जाते. आणि आज त्याच बालपणीच्या भावनेला घेऊन पुन्हा एकदा आपल्या भारत मातेच्या चरणी स्वर अर्पण करणार आहोत. हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या अथांग सागरापर्यंत विविधतेतून एकतेची ओळख जपणाऱ्या, शौर्य आणि स्वाभिमानाची गाथा सांगणाऱ्या आपल्या भारतभूमीला अभिमानाने घट्ट मिठी मारत श्रोते हो सादर करीत आहोत उत्तुंग आमुची उत्तर सीमा. उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू, अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू. जरी हजार अमुच्या जाती, जरी हजार अमुच्या जाती संकटामध्ये विरघळती, परचक्र

येतसे जेव्हा चौदांची एकच जीवा, मग पक्ष पंथ जरी लक्ष आमुचे सागरात बुडवू, उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू.

0: वा सुंदर, आणि खरंही आहे ग, आपल्या देशासाठी सैनिक उत्तर सीमा इंच इंच लढवतात, तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांनी आणि त्यानंतर देशाचं रक्षण करताना सीमेवरच्या जवानांनी आपल्या प्राणांचं सीमोल्लंघन केल्यामुळे आज आपण एवढं सेफ आणि निश्चिंत राहू शकतो.
1: ताई खरंच, अगं यापैकी कित्येक सैनिकांनी त्यांचा आयुष्याचा महत्वाचा टप्पा देशाला दिला असेल.
2: पण किती गर्व वाटतो ना अशा सर्वांसाठी आपल्याला.

शूरवीरांची भूमी आमची, बलिदानांची गाथा आमची, देशरक्षणासाठी आम्ही लावू पणाला प्राण. किती समर्पक वाटतात थोडी या अनुभवाला.

0: किती हृदयस्पर्श गायला आहात तुम्ही. रेवा, तू ह्याच वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत लाल किल्ल्यासमोर परेड मध्ये सामील झाली होतीस ना, तुझा अनुभव बद्दल सांग ना आम्हाला.
1: नक्कीच. रिपब्लिक डे परेड हा कार्यक्रम जरी एका दिवसापुरता दिसत असला तरी त्याची सुरुवात किमान 4 ते 5 महिने आधीपासून सुरू होते. NCC च्या जवळपास महिनाभराच्या RD कॅम्प मध्ये RD परेड हा एका दिवसाचा कार्यक्रम असतो. माझ्यासाठी यंदाचा रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झाला, जेव्हा मी अगदी प्राथमिक टप्प्यातल्या कॅम्प मध्ये सहभागी झाले. टप्प्याटप्प्याने एक एक करून 8 कॅम्प पार केले. त्यानंतर माझी शेवटच्या RD कॅम्प साठी निवड झाली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही पुण्याहून दिल्लीत पोहोचलो. त्या दिवसापासून आमची परेड खऱ्या अर्थाने सुरू झाली. सुरुवातीचे काही दिवस आपला लाईन एरिया आणि इतर प्राथमिक कामं करण्यात गेले आणि मग माझी निवड झालेल्या कल्चरल स्पर्धा सुरू झाल्या. समूह गायन आणि समूह नृत्य तसंच बॅलेसाठी गायन यात माझा सहभाग होता. साधारण आठवडाभरात या स्पर्धा संपल्या आणि RD कॅम्पचा दुसरा टप्पा सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळे मान्यवर आमच्या कॅम्पला भेट देण्यासाठी येत असत. मग त्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, CDS, अंतराळवीर सुभांशु शुक्ला अशा अनेक मान्यवरांनी आमच्या कॅम्पला भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान संपूर्ण कॅम्प एरियाची जबाबदारी सगळ्या कॅडेट्सना विभागून दिली जाते. एखादा ग्रुप बॅगेज काउंटर सांभाळतो, एखादा ग्रुप स्वच्छता गृहाची व्यवस्था पाहतो. माझी ड्युटी पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी लागली होती. आलेल्या पाहुण्यांना रिसीव्ह करायचं, त्यांना नेमून दिलेल्या जागेवर नेऊन बसवायचं, कार्यक्रमादरम्यान त्यांना काय हवं नको ते पाहायचं आणि कार्यक्रमानंतर पुन्हा त्यांच्या वाहनापर्यंत नेऊन सोडायचं. या कामामुळेच मला 28 जानेवारीला PM रॅली दरम्यान PM एन्क्लोजर मध्ये बसायची आणि पंतप्रधानांसोबत ग्रुप फोटो काढायची सुद्धा संधी मिळाली.
0: वा, किती सौभाग्याची गोष्ट आहे ही खरंच. तू हे सर्व शब्दात सांगितलंस आम्हाला, पण गाण्यात सांगू शकशील?

0: किती सुंदर आपल्या सर्वांच्याच मनातल्या भावना देशाबद्दलच्या ह्या गाण्यातून तू व्यक्त केल्यास.
1: श्रोत्यांनो, भारताची उत्तुंग सीमा आपल्या शूर जवानांच्या पराक्रमाने सुरक्षित आहे, पण देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे ती आपल्या युवा शक्तीवर. आजचा युवा म्हणजे केवळ वयाने तरुण असलेली पिढी नाही, तर नव्या विचारांची, नव्या स्वप्नांची आणि बदल घडवण्याची ताकद असलेली पिढी आहे. विज्ञान, क्रीडा, तंत्रज्ञान, कला, उद्योजकता अशा प्रत्येक क्षेत्रात आजचा युवा आपल्या देशाचं नाव उंचावत आहे. पण मग प्रश्न असा पडतो की आजचा भारत आणि भारतातली तरुणाई देशाला अभिमान वाटावा अशी आहे का? आणि आहे तर मग कशी आहे ही आजची तरुणाई? कारण आजच्या तरुणांच्या विचारातच उद्याचा भारत घडणार आहे. हातात तंत्रज्ञान, डोळ्यात स्वप्न आणि मनात देशासाठी काही

0: काहीतरी करण्याची जिद्द असेल तर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.
1: खरंच गैरा, आपल्या आतापर्यंतच्या गप्पांमधून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या देशात बदलाच्या प्रत्येक टप्प्यावर युवकांचं योगदान मोठं आहे. अगदी उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण स्वातंत्र्य चळवळीचा जरी इतिहास पाहिला तर वयाच्या 16व्या वर्षी इंग्रजांविरोधात मोर्चा काढून हुतात्मा झालेला नंदुरबारचा शिरीष कुमार, 18व्या वर्षी फासावर गेलेले खुदिराम बोस, त्यांचाच मार्ग स्वीकारणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, 22व्या वर्षी स्वदेशी चळवळीत बलिदान देणारे बाबू गेनू, ऐन 25वीत इंग्रजांशी लढा पुकारून 30व्या वर्षी प्राणांची आहुती देणारी राणी लक्ष्मीबाई आणि तिच्याही आधी आपले शिवाजी महाराज, त्यांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली होती. तसंच आजच्या युगातही अनेक क्षेत्रात तरुणाईने आपलं अस्तित्व जगासमोर सिद्ध केलंय. मग ते अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान असो, कला, संस्कृती, संगीत आणि साहित्य असो किंवा क्रीडा क्षेत्र असो. गोपालजी सारखा तरुण शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोगशाळेत असतो, मैथिली ठाकूर जेव्हा मायक्रोफोन समोर उभ्या राहतात किंवा नीरज चोप्रा भाला घेऊन मैदानावर उतरतो तेव्हा सगळं जगच श्वास रोखून त्यांना पाहत असतं. चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी 39 पदकं पटकावलीत, त्यात 13 सुवर्ण पदक आहेत. म्हणजे 13 वेळा आपलं राष्ट्रगीत तिथे गायलं गेलं. त्या खेळाडूंसाठी किती अभिमानाचा आणि कर्तव्यपूर्तीचा तो क्षण असेल. दुसऱ्या देशात आपलं राष्ट्रगीत गाण्यासाठी आपण निमित्त ठरतो याहून सुंदर भावना ती कोणती.
2: अगदी बरोबर रेवा, देशाच्या विकासात शासन, प्रशासन, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू आणि बघायला गेलं तर प्रत्येक नागरिक महत्वाची भूमिका बजावत असतो. जय वीरते रणवीरते, जय सत्यते स्वातंत्र्यते, मनी आसही उजळू प्रभा, स्वातंत्र्यही जणू देवता, हे भारता हे भारता, हे भारती हे भारता. अशा ह्या वैभव संपन्न, सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची आम्ही सर्व तरुण पिढी नवा भारत सशक्त, समृद्ध, समर्थ, स्वावलंबी बनवू आणि एका नव्या युगाचं स्वागत करू अशी आशा वाटते. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राबद्दलची जाज्वल्य अस्मिता तरामनात धुमसत राहावी आणि अनंत काळापर्यंत लोकशाही निर्भयपणे नांदावी, हीच भारत मातेच्या चरणी प्रार्थना.

0: रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात प्रिया आमुच्या भारत देशा हा युववाणीचा खास कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांच्यासोबत. सादर करते होते सुजित बनसोडे. आता भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि
1: हॅपी इंडिपेंडन्स डे. बाय बाय.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना रुग्णालयातून सुटी. आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर करून देश विकासात योगदान द्यावं, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीवरच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9:05 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राज्यात जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते तसंच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी 9:05 ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. औरंगपुरा परिसरातून निघालेल्या या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, राज्य मंत्रिमंडळातले सदस्य गिरीश महाजन, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, मेघना बोर्डीकर साकोरे, अतुल सावे, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. विविध भागातून मार्गक्रमण करत ही पदयात्रा क्रांती चौक परिसरात विसर्जित झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जालन्यात रेशीम वस्त्राचा नवीन ब्रँड तयार करण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना आर्थिक विकासासाठी रेशीम उद्योग हा उत्तम पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. रेशीम उत्पादनासोबतच त्याची व्हॅल्यू चेन तयार होण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले,
1: सुटीचा पर्याय, सीटचा पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय. जसा ऊसाचा शेतकरी चांगला पैसा कमावतो, त्याही पेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवण्याची संधी ही आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी आहे. पण सगळ्यात महत्वाचं यात काय असतं, याची व्हॅल्यू चेन डेव्हलप होणं, बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची व्हॅल्यू चेन तयार होणं हे सगळ्या

0: एक महत्त्वाचं असतं.
1: रेशीम कोष बाजारपेठेच्या विविध प्रक्रिया विभागांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण तसंच अंबड इथे नवीन पोलीस ठाण्याचं उद्घाटनही करण्यात आलं. विभाजन विभीषिका स्मृती दिवस देशभरात आज पाळला जात आहे. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं, मात्र त्यासाठी फाळणीच्या रुपात मोठी किंमत मोजावी लागली. या फाळणीमुळे कोट्यवधी बांधव विस्थापित झाले. यावेळी उसळलेल्या हिंसाचारात अनेकांनी प्राण गमावले. त्यांच्या या त्यागाची संघर्षाची आणि बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जातो. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं कल्याण मंडप इथे आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. मनपाचे उपायुक्त तुकाराम कदम यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. 17 ऑगस्ट दररोज सकाळी 10 ते 3 हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागानं 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. राज्यातील खासगी अनुदानित तसंच अंशतः अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांनी येत्या 31 ऑगस्टपर्यंत अनुकंपा नियुक्तीसाठीचे प्रस्ताव तातडीनं आणि परिपूर्ण स्वरूपात सादर करण्याचं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. संबंधित संस्थांनी प्रस्तावांची प्राथमिक छाननी करून सर्व माहिती कागदपत्र आणि नोंदी पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या वेळच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले होते. यावेळी नागरिकांना जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात 40 प्रश्न विचारले जातील. यात कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल क्रमांक, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना आदी बाबींचा समावेश आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना आज नांदेडच्या रुग्णालयातून सुटी देण्यात आली. काल झालेल्या हल्ल्यात बादल जखमी झाले होते. या हल्ल्यात बादल यांचा बचाव करताना जखमी झालेले विशेष पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांची बादल यांच्या सुविद्य पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. स्वदेशी उत्पादनांचा अधिकाधिक वापर करून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं स्वदेशी एक्स्पो 2026 या 3 दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर आज त्या बोलत होत्या. स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर देण्याचं आवाहन खडसे यांनी केलं. त्या म्हणाल्या,
3: मी आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री जी म्हणतात की स्वदेश प्रोडक्टला आपण जास्त जास्त प्रमोट केलं पाहिजे. आपण हाही प्रयत्न केला पाहिजे की आपली संस्कृती जगासमोर कशी जाऊ शकते. म्हणून सगळ्यात आधी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या देशातले जे आपले स्वदेशी प्रोडक्ट आहे ते आपण आधी स्वतःहून त्याचा प्रचार प्रसिद्धी करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रदर्शनातील प्रत्येक दालनाला भेट देत उत्पादनांची माहिती जाणून घेतली. येत्या 16 तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात हस्तकला आणि हातमाग वस्त्रांच्या विविध दालनांची अप्रतिम कलाकुसर पाहता येणार आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वदिनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कवडामधल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी फलक लेखनाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचं एकच मागणे, माझी मराठी शाळा निरंतर सुरू राहो असा संदेश दिला आहे. हर घर तिरंगा मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ योगिता होके पाटील यांनी नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे.
4: मी नम्रपणे आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की आपण सर्वांनी आपल्या घरावरती तिरंगा फडकवून आपल्या देशाप्रती असणारा आपला आन बान शान आणि अभिमान असणारा हा तिरंगा आपण आपल्या घरावरती फडकवून सगळ्यांना एक देशप्रेमाचं जे तुमच्या आमच्या आतमध्ये रुजलेलं जे देशप्रेम आहे ते दाखवून

0: करायची ही संधी आहे. मी सर्वांना मनापासून आवाहन करते की आपण सर्वांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदून देशाप्रतीच्या आपल्या भावना संवेदना व्यक्त करून मेरा भारत महान या भावनेतनं आपल्याला हे अभियान उत्स्फूर्तपणे यशस्वी करावयाचं आहे. धन्यवाद.
1: नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज वृक्षारोपण करण्यात आलं. कुलगुरू डॉ महेश मनोहर चासकर आणि प्रकुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुल परिसरात कुलसचिव डॉ डी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या विशेष अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोलटगाव आणि परिसरातील विविध आरोग्य सेवांचा अभियानाचे शहरी आयुक्त डॉ सुनील भोकरे यांनी आढावा घेऊन पाहणी केली. जिल्हा माता आणि बाल संगोपन अधिकारी डॉ विशाल बेंद्रे यांनी या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त लातूरमधील बाभळगाव इथं आज प्रार्थना सभा घेण्यात आली. लोकनेते विनायकराव मेटे यांच्या 4थ्या स्मृतिदिनी बीड शहरातील त्यांच्या स्मृतिस्थळी आज अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 6:40. नमस्कार.
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. राष्ट्रपतिः पदासीना द्रौपदी मुर्मुः 80तम स्वतंत्रता दिवसस्य पूर्व संध्यायाम् अद्य राष्ट्रं संबोधयिष्यति. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी श्वः दिल्ल्याः रक्तदुर्गात् स्वातंत्र्य दिवसावसरे राष्ट्रस्य नेतृत्वं करिष्यति. अद्य विभाजन विभीषिका स्मरण दिवसः आचर्यते. प्रधानमंत्री गृहमंत्री रक्षामंत्री च विभाजनस्य समये प्राणत्यागं कृतवद्भ्यः सर्वेभ्यः श्रद्धांजलिम् अर्पयन्ति. भूकंपानंतरम सहायोद्धारार्थं क्रियमाणान् प्रयत्नान् समर्थनाय भारतं कोलंबिया देशं प्रति 20 मैट्रिक टन मितं सहाय सामग्रीणां प्रथमं खण्डं प्रेषयति. अपि च अद्य छत्तीसगढ़ राज्ये पूर्वी मध्य प्रदेशे हिमाचल प्रदेशे झारखण्डे उत्तर प्रदेशे उत्तराखण्डे च अत्यधिक वृष्टेः संचेतना प्रसारिता अस्ति. अथ वार्ताः विस्तरेण. 80तमे स्वतंत्रता दिवसावसरे अद्य राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः राष्ट्राय स्वकीयं संदेशं प्रदास्यति. राष्ट्रपतेः एतत् संबोधनं सायं 7 आकाशवाण्याः समग्रे राष्ट्रीय संजाले प्रसारयिष्यते. एतदतिरिच्य दूरदर्शनस्य सर्वासु वाहिनीषु प्रथमं हिन्दीभाषायां ततः आंग्लभाषायां च अस्य प्रसारणं भविष्यति. दूरदर्शने हिन्दी आंग्लरूपयोः प्रसारणात् परम् अस्य क्षेत्रीय भाषासंस्करणानि दूरदर्शनस्य क्षेत्रीय वाहिनीषु प्रसारयिष्यन्ते. अवधेयमिदं यत् आकाशवाण्या अपि संबोधनस्य क्षेत्रीय भाषासंस्करणानि रात्रौ 9:30 स्वकीयेषु क्षेत्रीय प्रसारण केन्द्रेषु प्रसार्यते. श्वः राष्ट्रे 80तमः स्वतंत्रता दिवसः आचर्यते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवदिल्ल्याः रक्तदुर्गात् उत्सवस्य नेतृत्वं विधास्यति. भारतीय वायुसेनायाः MI-17 इति द्वे उदग्र विमानयाने अस्मिन् स्थले पुष्पवृष्टिं करिष्यतः. राष्ट्रध्वजारोहणं 21 गन् सैल्यूट् इत्यनेन सह भविष्यति. पुष्पवृष्टेः अनन्तरं प्रधानमंत्री रक्तदुर्गस्य प्राकारात् राष्ट्रम् अभिसंबोधयिष्यति. अयं भव्योत्सवः राष्ट्रियगीतस्य वन्दे मातरम् इत्यस्य 150 चिरस्थायिपरम्परायाः स्मरणार्थं 2047 विकसितभारतं प्रति भारतस्य यात्राम् अग्रे नेतुं युवशक्तेः ऊर्जायाः आकांक्षायाः महत्त्वपूर्णयोगदानस्य च उत्सवार्थं निर्धारितः अस्ति.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजात. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. देशभक्तीपर गाणी आपण ऐकत आहात भावधारा ह्या कार्यक्रमात.

वसंत बापट यांचं गीत आपण ऐकत होतात, मुंबई गायक वृंदाच्या स्वरात. संगीत कानू घोष यांचं होतं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, कार्यक्रम भावधारा.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस सीबीआय अग्निशमन होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळं आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदक दिलं जातं. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 82 जणांचा समावेश आहे. त्यात 3 पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक, कारागृह सेवेतल्या 2 राष्ट्रपती पदक, 20 जणांना पोलीस शौर्य पदक, 13 जणांना अग्निशमन शौर्य पदक, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा पदक, 2 जणांना अग्निशमन सेवा पदक, होमगार्डमधल्या 3 आणि कारागृह सेवेतल्या 2 हे पदक जाहीर झालं आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना

0: पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
1: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजेपासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या मंत्रालयात सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेमध्ये 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्र, नदी, तलाव यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागतील. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. जालना ही सिल्क, स्टील आणि सीड सिटी झाली असून रेशीम उत्पादनातून एक मोठी अर्थव्यवस्था उदयाला येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज जालना इथं राज्यातल्या पहिल्या रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासारख्या पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेतीसारखा फायदेशीर पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 36,000 अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झाल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या. एकत्रीकरणामुळे 12%, तर विसर्जित झाल्यामुळे 2% कंपन्या बंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नव्या कंपन्यांच्या नोंदणीत दरवर्षी महाराष्ट्र पुढे असतो. गेल्या वर्षी राज्यातल्या 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाली असंही ते म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसी मधल्या समस्यांकडे लक्ष वेधलं होतं. या समस्या मान्य करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्याकडे लक्ष द्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी परवाच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली असून समाधान काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचं आज सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेलं आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहाच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात त्यांनी आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड निर्माण केलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी धामणसकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीमध्ये जप तलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून

0: दाखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगाने नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात यावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस, सीबीआय, अग्निशमन, होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र 6:55 झालेली आहेत.

0: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
1: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत. या संदेशाचं आम्ही थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत, सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीतून.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश हिंदी आणि इंग्रजीतून दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. श्रोतेहो, राष्ट्रपती महोदयांच्या या संदेशाचा मराठी अनुवाद आज रात्री 9:30 वाजता आपण ऐकू शकाल.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचं थेट प्रसारण उद्या सकाळी 7 वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

माननीय पंतप्रधानांच्या संदेशाचा मराठी अनुवाद उद्या रात्री 9:30 प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 12 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या नौसेना स्वरवंदना या कार्यक्रमाचा संपादित भाग उद्या सकाळी 11:05 स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनीचित्र प्रादेशिक वृत्त विभागातर्फे उद्या रात्री 8:15 प्रसारित करू. स्वातंत्र्य दिन आणि युवकांचे विचार संध्याकाळी 5:30 उद्या युववाणी या आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित कार्यक्रमात. महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा उद्याच्या वनिमित्त मंडळ या कार्यक्रमात 12:00 सहभाग माधुरी भट्ट.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:58 झालेली आहेत. ऐकूया काही देशभक्तीपर गाणी.

मुंबई गायकवृंदांनी गायलेलं देशभक्तीपर समूहगीत आपण ऐकलं. यशवंत देव यांचं हे गीत होतं, संगीत कानू घोष यांचं होतं.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार। सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव। 9 कीर्तीचक्र 20 शौर्यचक्र जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष आहे। लोकसहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातले सर्व नागरिक सुखी आणि समृद्ध होतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे। स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना त्यांनी संबोधित केलं। स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रीय साधनेत स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं।
1: स्वाधीनता के शताब्दी वर्ष 2047 तक विकसित भारत के निर्माण के लिए हम आगे बढ़ रहे हैं। अंत्योदय की भावना के साथ हमारा संकल्प है कि विकास के लाभ प्रत्येक व्यक्ति तक पहुंचे। अपनी समृद्ध विरासत और स्वाधीनता संग्राम के आदर्शों को अपनाते हुए हम आधुनिक विकास के मार्ग पर अग्रसर है। वयं राष्ट्र जागरूयाम, ये वेदवाक्य हमें प्रेरणा देता है कि हम राष्ट्र के लिए सदैव जागरूक रहे।
0: आपलं संविधान लोकांच्या भागीदारीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे देशातली विविध राष्ट्रीय अभियान जनभागीदारीच्या तत्वावर चालवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं।
1: प्रतिष्ठा और अवसर की समानता तथा व्यक्ति की गरिमा हमारे संविधान के प्रमुख आदर्श है। आज साधारण पृष्ठभूमि के लोग अनेक क्षेत्रों में असाधारण योगदान दे रहे हैं। इससे मेरा ये विश्वास दृढ़ होता है कि आज के भारत में हर व्यक्ति बड़े सपने देख भी सकता है और उन्हें पूरी भी कर सकता है।
0: जगात अनेक ठिकाणी युद्ध आणि अस्थिरता असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचं राष्ट्रपती या भाषणात म्हणाल्या।
1: आर्थिक अनुमानों के अनुसार भारत के विकास दर विश्व की औसत विकास दर की तुलना में दोगुनी से अधिक रहेगी। आत्मनिर्भर भारत अभियान से हमारी आर्थिक प्रगति और राष्ट्रीय सुरक्षा का आधार मजबूत हुआ है।
0: यावेळी त्यांनी देशातली विविध विकास कामं, पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या प्रगतीचा, महिला युवा उद्योजक आणि खेळांमधल्या देशाच्या कामगिरीचा आढावा घेतला। तसंच महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला। देशाच्या परराष्ट्र धोरणाचंही त्यांनी कौतुक केलं। संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये विविध देशांचं योग्य प्रतिनिधित्व असावं या भारताच्या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला। पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करण्याचं आणि भावी पिढ्यांसाठी त्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। श्रोते हो, राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या

0: संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून संरक्षण दलांना संबोधित करताना ते बोलत होते. भारत आता केवळ आपल्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणारा देश नसून जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि संरक्षण सामग्रीचा निर्यातदार म्हणूनही उदयास आला आहे. वर्ष 2014 केवळ 46,000 कोटी रुपये असलेलं देशांतर्गत संरक्षण उत्पादन 2025-26 या आर्थिक वर्षात 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रपतींनी आज सेनादल तसंच इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांना विविध शौर्य पुरस्कार जाहीर केले. त्यात 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र, 41 सेनापदकं, 3 नौसेना पदकं आणि 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. 13 जणांना हे पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार असून 1 व्यक्तीला दुसऱ्यांदा शौर्यचक्र आणि 5 जणांना दुसऱ्यांदा सेनापदक जाहीर झालंय. लेफ्टनंट कर्नल मनओ फ्रान्सिस, मेजर जितेंद्र राठी आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना कीर्तीचक्र जाहीर झालंय. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं टिहरी जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात काल संध्याकाळी भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले होते. दुर्घटना घडली तेव्हा या बोगद्यात 22 कामगार होते. त्यातील 19 जणांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अन्नधान्य वितरणाच्या ऐवजी ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या उपक्रमाला आजपासून चंदीगड आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुरुवात झाली. सीबीडीसी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या रकमेचा वापर विविध किराणा दुकानातून धान्य खरेदीसाठी करता येणार आहे. अंमली पदार्थ तस्करीतला फरार सूत्रधार वीरेंद्र सिंग बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून ताब्यात घेऊन भारतामध्ये परत आणलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार. सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव, 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विधी आणि सुशासन केंद्राच्या सहाय्यक प्राध्यापक वरदा सांबूस मॅडम आज आपल्यासोबत आहेत. वरदा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: वरदा मॅडम. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि उत्पादकतेच्या दृष्टीनं या अधिवेशनाचा सारांश या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही कसा मांडाल?
1: 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. 19 बैठका या अधिवेशनाच्या झाल्या. आपण जे बघितलं ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू होता. अनेक बैठका त्यांना स्थगिती दिली गेली, पण तरी सुद्धा 12 विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात संमत केली गेली. त्यामुळे एकूण याचं वर्णन राजकीय गोंधळाचं अधिवेशन, पण तरी सुद्धा विधी निर्मितीच्या दृष्टीने परिणामकारक असं आपण नक्की करू शकतो. याच्यामध्ये जे 12 कायदे केले गेले त्याच्यामध्ये एमएसएमई असतील, परीक्षक धरणांचा कायदा असेल, न्यायव्यवस्था आणि सुप्रीम कोर्टाचे जजेसची संख्या वाढवण्याचं बिल असेल ते पारित झालं, ट्रिब्युनल्स किंवा न्यायाधिकरण त्या संदर्भातलं बिल, कर व्यवस्था, टॅक्सेशन, खनिज क्षेत्र, सहकार क्षेत्र, डिजिटल बँकिंग अशा अनेक विषयांवर ही 12 विधेयकं मंजूर झाली.
0: मॅडम, या अधिवेशनात अपेक्षित असलेली विधेयकं कोणती होती, त्यातनं मांडली गेलेली विधेयकं आणि संमत झालेली विधेयकं याबद्दल काय सविस्तर माहिती द्याल?
1: सरकारच्या वतीने जी विधेयकं मांडायचं प्रयोजन होतं तर त्याच्यामध्ये 2 विधेयकं जी आपल्याला पारित झालेली दिसली नाहीत ती म्हणजे भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक, त्या संदर्भातलं विधेयक मांडण्यात आलं पण त्याचा निर्णय मात्र संसदीय अधिवेशनात होऊ शकलेला नाहीये. तसंच एफसीआरए म्हणजे परकीय देणगी नियमन सुधारणा कायदा, हे जे विधेयक होतं FCRA 2.0 ज्याला म्हटलं गेलं, फॉरेन फंडिंग जे भारतात येतं त्याचं नियमन करण्यासाठीच्या ज्या सुधारणा सरकारने मांडल्या होत्या त्याच्यावर फार चर्चा न होता त्या विषयावर बराचसा गोंधळही झाला आणि त्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे ते विधेयक पाठवण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती ते म्हणजे डिलिमिटेशन बिल येईल आणि त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी सरकारला लागणार आहे अशी एकूण चर्चा होती आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडी काय होतात, कुठल्या वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज त्या सरकारला मदत करू शकतात अशा पद्धतीची चर्चा त्या संदर्भात चालू होती. मात्र डिलिमिटेशन बिल टेबल झालं नाही, त्याला जोडून जे महिला आरक्षणाचं जे विधेयक होतं तेही या अधिवेशनात मांडलं गेलं नाही. आणि एक जी चर्चा आपल्याला सातत्याने ऐकू येत होती पण जे अधिवेशनामध्ये बघायला मिळालं नाही ते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, हेही विधेयक खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा असल्याप्रमाणे अपेक्षित होतं मात्र तेही यावेळेला आपल्याला संसदेच्या पटलावर बघायला नाही मिळालं. त्यामुळे मी म्हणलं तसं की साधारण ही 12 विधेयकं त्यातले 2 त्याचा निर्णय झालेला नाहीये आणि काही फक्त राजकीय चर्चांचा भाग राहिला.
0: मॅडम, आताच तुम्ही अनेक नियोजित आणि अनियोजित विधेयकांचा उल्लेख केला, त्या दृष्टीनं जर पाहिलं तर अधिवेशनाच्या काळातच नीट परीक्षेतल्या पेपरफुटी विरोधातलं आंदोलन

0: सुरू होतं आणि त्या पार्श्वभूमीवर संसदेत पेपर फुटी विरोधातलं अनियोजित विधेयक मांडलं गेलं. या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता?
1: एक तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचं म्हणजे मी सरकारचं अभिनंदन करीन की नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर आणि जी काही आंदोलनं झाली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारनी परीक्षा नियमनाचं विधेयक संसदेमध्ये पारित करून घेतलं. काही बरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की केवळ हा मुद्दा नीट संदर्भात आणि नीटच्या पेपर फुटी संदर्भात आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या संदर्भात नाहीये, तर भारतभर होणाऱ्या विविध परीक्षा म्हणजे ज्या पद्धतीने आंदोलन आपण जंतर मंतरवर पाहिलं, दिल्लीमध्ये पाहिलं, तसंच झारखंडमध्ये पंजाबमध्ये जी या पद्धतीची आंदोलनं झाली आणि भारतभरातल्या विविध ठिकाणी कुठल्या विविध पद्धतीच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी होत असते, काही वेळेला रिझल्ट अडकले जातात, रिझल्ट लागत नाहीत, रिझल्ट मध्ये काही पुढे मागे आपल्याला नंबर बघायला मिळतात, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांना प्रतिबंध असं जे विधेयक पारित केलं गेलं संसदेच्या अधिवेशनामध्ये त्याचं नक्की स्वागत व्हायला पाहिजे.
0: पण संसदेच्या अधिवेशनाच्या या पावसाळी सत्राच्या एकंदर कामकाजाकडे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राच्या हिताचं काय होतं याबद्दल काय सांगाल?
1: जी दीर्घकालीन विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात पारित झाली त्यामध्ये अर्थातच सगळ्यात पहिलं एमएसएमई अमेंडमेंट बिल जे आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसंदर्भात, त्याचा नक्की परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक दृष्ट्या होईल असं वाटतंय. याचं कारण महाराष्ट्र एक म्हणजे तर भारतातलं अतिशय प्रागतिक औद्योगिक राज्य आहे आणि त्यामुळे हे जे विधेयक आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्रातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना उपलब्ध होऊ शकतो. दुसरं म्हणजे सहकार क्षेत्रातलं जे विधेयक पारित झालं संसदेच्या अधिवेशनात त्यामध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक हे पारित झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही ज्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे तशीच ती सहकारी क्षेत्रावर सुद्धा अवलंबून आहे. त्या सहकारी बँका असतील, साखर कारखाने असतील, या सगळ्या माध्यमातून आपल्याला पतपेढ्या विविध प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यामुळे हे सहकार विधेयक जे आहे त्याचा परिणाम दूध संघ, कृषी सहकारी संस्था याच्यावर नक्की होणार आहे. तिसरं म्हणजे अर्थातच परीक्षा व्यवस्था आणि मी जसं म्हणलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी यूपीएससी एमपीएससी पासून ते नीट जेई या सगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरा जाणारा एक मोठा वर्ग युवा वर्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हे ज्या पद्धतीने औद्योगिक आणि सहकारी राज्य आहे त्याच पद्धतीने ते शिक्षणाचं सुद्धा केंद्र आहे, त्यामुळे या सगळ्या परीक्षा विषयक सुधारणांचा परिणाम महाराष्ट्रावर नक्की होईल.
0: नक्कीच मॅडम, ही महाराष्ट्रासाठी मोठी सकारात्मक घडामोड आहे असं म्हटलं पाहिजे. त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर यंदाच्या कामकाजात देशाच्या हिताच्या दृष्टीनं दीर्घकालीन परिणामकारक ठरतील अशी कोणती विधेयकं होती असं वाटतं?
1: आपण म्हणलं तसं की परीक्षा सुधारणा विधेयक जे आहे ते काय आजच्या पुरतं नाहीये किंवा नीटच्या पार्श्वभूमीवर नाहीये, तर एकूणच म्हणजे सरकारने त्या संदर्भातली समिती सुद्धा गठीत केलेली आहे नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली, त्यामुळे सरकार या विषयामध्ये गांभीर्याने बघतं आहे हे तर आपल्याला नक्की कळलेलं आहे. त्यामुळे तो दीर्घकालीन विषय आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक परीक्षा पद्धती कशी बनवता येईल याचा विचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. दुसरं जे विधेयक जे आपल्या खर तर न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजेसची संख्या वाढवणं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस, सुप्रीम कोर्टातच नव्हे तर अनेक ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट म्हणतो त्यामध्ये अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि तो आकडा दिवसेंदिवस फुगत चाललाय. जेव्हा नवीन जजेसची अपॉइंटमेंट होईल किंवा एकूण जजेसची संख्या वाढली जाते आहे त्यावेळेला हा आकडा कमीत कमी व्हायला मदत होईल. त्याच्याबरोबरीने टेक्नॉलॉजीचा उपयोग, त्याच्याबरोबरीने ऑनलाईन हिअरिंगचा उपयोग, अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं कामकाज आणि न्यायदानाची प्रक्रिया ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल अशी आपण आशा या माध्यमातून करू शकतो. एक तर नक्की की संख्या वाढल्यामुळे जास्त हात जेव्हा आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यावेळेला न्यायदानाचं काम थोडं पटापट होऊ शकेल अशी आपण आशा करू शकतो. त्याच पद्धतीने जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक जे आहे ते खरं तर दिसताना वरवर टेक्निकल दिसतं किंवा ते अगदीच तांत्रिक वाटू शकतं, मात्र ज्या पद्धतीने आधारच्या माध्यमातून आपण एक सुसूत्रता आणली गेली एकूणच ई गव्हर्नन्स मध्ये, त्याच पद्धतीने बर्थ आणि डेथ सर्टिफिकेट आणि त्याचं जेव्हा डिजिटलायझेशन होतं तर त्याचा उपयोग केवळ फक्त जन्म मृत्यूची नोंद एवढ्यापुरता न राहता त्याच्या माध्यमातून शिक्षण असेल त्याच्या माध्यमातून सरकारी योजना

0: त्यांचा फायदा असेल याही सगळ्यासाठी तो होणार आहे. त्याचबरोबरीने हे जेव्हा सिस्टमॅटिक प्रोसेस जेव्हा त्याची होईल त्यामुळे जे बेकायदेशीररित्या भारतात राहत असतील आणि ज्यांना काही कारणामुळे विविध प्रकारचे बेनिफिट्स जर मिळत असतील तर तेही आयडेंटिफाय होणं या विधेयकाच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्याचबरोबरीने कर आणि इतर कायदे सुधारणा ज्या आहेत त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे आणि हे सगळं म्हणजे गुंतवणूक व्यवसाय आणि एका पद्धतीने आपल्याला म्हणता येईल अधिकाधिक गुंतवणूक वाढावी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढावी याही दृष्टिकोनातून हे दूरगामी ठरणार आहे. आत्ताची एकूण जागतिक व्हॉलिटिलिटी बघता किंवा जागतिक अस्थिरता बघता ही विधेयकं ही दूरगामी परिणाम करणार आहेत. ती नॅशनल सिक्युरिटी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाची ठरणार आहेत.
1: पण थोडक्यात खूप महत्वाचं कामकाज यंदाच्या अधिवेशनाच्या सत्रात झालं असं म्हणता येईल. पण त्याच वेळेला दुसरीकडे यंदाचं अधिवेशन हे इतर अधिवेशनांच्या तुलनेत जास्त वेळा बाधित झालं होतं हे सुद्धा नाकारता येणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक आणि सत्ताधारी अशा दोघांनाही कसा समन्वय राखून हे टाळता आलं असतं आणि भविष्यात त्या दृष्टीनं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
0: संसदेचं कामकाज व्यवस्थित पार पडणं ही सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोहोची एकत्र जबाबदारी आहे. कारण संसदेचे सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकसभेत डायरेक्ट इलेक्शन मधनं आणि राज्यसभेत आपण इनडायरेक्ट इलेक्शन मधनं, पण हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ न देता ती चर्चा, ती आंदोलनं, ते मुद्दे जेव्हा रस्त्यावर आणले जातात आणि ज्याला सडक संसद अशा पद्धतीचं ग्लोरिफिकेशन केलं जातं तो खरं तर आपल्या लोकशाहीसाठी अतिशय दुःखकारक भाग आहे. संसदीय लोकशाही ज्याचा पुरस्कार आपल्या राज्यघटनेने केला आहे त्याचा विचार करता लोकशाही मजबूत करण्याचं काम, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम, सरकारचं उत्तरदायित्व नक्की करण्याचं काम हे संसदेमध्ये होणं अपेक्षित आहे. पण विरोधी पक्ष जर संसदेचं कामकाजच होऊ देणार नसेल तर सामान्य जनांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचायचे कसे आणि त्याचं निराकरण व्हायचं कसं हा एक आजच्या लोकशाही समोरचा मोठा प्रश्न आहे भारतामध्ये. आणि त्याचं निराकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे. एक करदाती म्हणून, एक सजग नागरिक म्हणून आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून देखील मला असं वाटतं की आपल्या सरकारने जितकं जबाबदार असलं पाहिजे तसं विरोधी पक्षांनी देखील जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. संसदेचं कामकाज होऊ दिलं पाहिजे. आपण बघितलं या अधिवेशनामध्ये की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना आवाहन केलं, किरण रिजिजू जे पार्लमेंटरी अफेअर मंत्री आहेत त्यांनी विरोधकांना आवाहन केलं. खरं तर विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांची मागणी होती की अमित शहा आपले देशाचे गृहमंत्री त्यांनी संसदेमध्ये उपस्थित राहून सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. त्याला उत्तर म्हणून अमित शहा यांनी ओम बिर्लांकडे पत्र पाठवलं की आम्ही सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत. 24 तासाचा वेळ त्यासाठी राखून ठेवला गेला तरी सुद्धा विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. संसद ही लोकशाहीचा आपला गाभा आहे, त्याच्यामधली चर्चा हा त्याचा आत्मा आहे. त्यामुळे चर्चेशिवायची संसद हा आपल्या लोकशाही समोरचा प्रस्तुत पर्याय हा अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे संसदेचं कामकाज नीट चाललं पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून आग्रह धरला पाहिजे.
1: मॅडम, या सगळ्याच्या पलीकडे आणखी एक वैशिष्ट्य या अधिवेशनाचं म्हणता येईल, ते म्हणजे यंदाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच वंदे मातरम संपूर्ण स्वरूपात गायलं गेलंय. उद्या आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे आपण कसं पाहता?
0: माझ्या दृष्टीने एक विद्यार्थिनी आणि एक नागरिक म्हणून फारच ही आनंदाची गोष्ट आहे. वंदे मातरमला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 80व्या स्वातंत्र्य दिनी संपूर्ण वंदे मातरमला त्याची हरवलेली प्रतिष्ठा एका अर्थी या नवीन कायद्याच्या माध्यमातून मिळणार आहे. नवीन कायद्यामध्ये जनगण मनाच्या बरोबरीने वंदे मातरमला प्रतिष्ठा देण्यात आलेली आहे. त्याचं कायदेशीर स्वरूप निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये विशेष भाग जो आहे तो म्हणजे मधले काही काळ वंदे मातरम बद्दल जी काही चर्चा चालल्या होत्या की ते एकच तांजा म्हणला पाहिजे, मग ते कम्युनल आहे का सेक्युलर आहे, त्या कुठे ना कुठे या कायद्याच्या माध्यमातून त्यांना पूर्णविराम दिला गेलेला आहे. आणि बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलेलं हे वंदे मातरम हा एकच नारा पूर्ण भारतभर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात घुमत होता. आपले अनेक नेते ज्यांनी मोठं योगदान आपल्या स्वातंत्र्य लढ्यात दिलं त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम, लोकांना एकत्र करण्याचं काम हे वंदे मातरमनी केलं होतं. आणि आज स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर का होईना, पण वंदे मातरम

0: कार्यक्रमला त्याची प्रतिष्ठा परत मिळाली आहे. जनगणमनाच्या बरोबरीने ते गायलं जाणार आहे याचा मला एक नागरिक म्हणून अतिशय आनंद आहे.
1: मॅडम, संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनातल्या महत्वाच्या घडामोडी, महत्वाचं कामकाज याची खूप सोप्या शब्दात तुम्ही मांडणी केलीत, आमच्या श्रोत्यांपर्यंत तपशीलवार ती माहिती पोहोचवली, त्यासाठी आपला महत्वाचा वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: मनपूर्वक धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

शंकर रामाणी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं आणि गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रंगराज लांजेवार यांचं गीत, गायलेलं आहे अनिल खोब्रागडे यांनी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच. रात्रीचे 9:30 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मी या राष्ट्रीय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आतापासून काही तासानंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाचा प्रारंभ होईल. देशात आणि परदेशात राहणारे सर्व भारतीय हा सण उत्साहाने साजरा करतात. आपला तिरंगा आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, तो आपण अत्यंत अभिमानाने फडकवतो. 15 ऑगस्ट 1947 दिवशी भारत माता पारतंत्र्यातून मुक्त झाली. सर्व देशवासी स्वतंत्र भारताच्या भविष्याचे निर्माते बनले. आपण भारताचे लोक आपली स्वप्न साकार करण्याच्या संधीचा उपयोग करू शकलो पाहिजे आणि भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनण्याच्या भावनेनं काम केलं पाहिजे, यातच स्वातंत्र्याचं सार्थक आहे. निष्ठावंत विद्यार्थी आणि शिक्षक, विकासासाठी तत्पर वैज्ञानिक आणि अभियंते, आरोग्यसेवेत कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, मेहनती कामगार आणि अन्नदाता शेतकरी आपल्या प्रयत्नातून राष्ट्रनिर्मिती करत आहेत. प्रतिभावान खेळाडू, शिल्पकार, तसेच कलाकार, मार्गदर्शक, विचारवंत, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामधील पथकांमधील कामाला वाहिलेले सदस्य, लोकहिताच्या सेवेचे व्रत घेतलेले लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्थेशी संलग्न न्यायकर्मी, कर्तव्यनिष्ठ नागरी सेवक, अर्थव्यवस्थेत योगदान देणारे लहान मोठे सर्व गुंतवणूकदार, निस्वार्थी समाजसेवक आणि स्वच्छता अभियानातील आघाडीचे कार्यकर्ते, आपले सर्व सफाई मित्र देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इतर क्षेत्रांमध्ये सक्रिय असलेले असंख्य देशवासी, तसेच संविधानात समाविष्ट असलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करणारे सर्व नागरिक राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वाचे भागीदार आहेत. मी त्या सर्वांचे मनापासून कौतुक करते. तिन्ही दलांचे जवान, सर्व सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी मी त्यांचं विशेष कौतुक करते. जागतिक पटलावर भारताची सन्मान प्रतिष्ठा वाढवणाऱ्या अनिवासी भारतीयांची आणि दूतावासांमध्ये कार्यरत देशवासियांचं मी कौतुक करते. प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी आपण पुढे वाटचाल करत आहोत. अंत्योदयाच्या भावनेसोबतच आपला हा संकल्प आहे की विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. आपला समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचा अंगीकार करत आपण आधुनिक विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहोत. वयम राष्ट्रे जागृयाम हे वेदवाक्य आपल्याला प्रेरणा देतं की आपण राष्ट्रासाठी सदैव जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात संघर्ष केलेल्या वेगवेगळ्या विचारसरणींच्या लोकांचं ध्येय एकच होतं, भारताचं स्वातंत्र्य. स्वदेशी आंदोलनादरम्यान वंदे मातरम हे प्रत्येक नागरिकाचं गीत बनलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य देशवासी स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणा तसंच राष्ट्रनिष्ठेचे उच्च आदर्श मानले. ज्यांच्या आदर्शांवर चालत आपला देश स्वतंत्र झाला आणि पुढे गेला, त्या भारत मातेच्या सर्व महान सुपुत्रांना मी आदरपूर्वक वंदन करते. आज 14 ऑगस्टचा दिवस आपण फाळणीच्या भीषण स्मृतींचा दिवस म्हणून पाळतो. आपण त्या लाखो देशवासी

दासी यांचं स्मरण करतो जे फाळणीशी संबंधित हिंसाचारात मारले गेले किंवा विस्थापनाच्या वेदना सहन करण्यास मजबूर झाले. धार्मिक हिंसाचारामुळे लाखो लोकांना निर्वासित व्हावं लागलं आणि फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या, तरीही त्यांनी आपली ओळख सोडली नाही. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाच्या फाळणीच्या गंभीर परिणामांसोबतच 550 पेक्षा अधिक संस्थानांना नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासोबत जोडणं हे सुद्धा एक अनन्य साधारण आव्हान होतं. सरदार पटेल यांनी राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणून आपल्या स्वतंत्र लोकशाहीत त्यांचं विलीनीकरण केलं. एका कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने आधुनिक भारताच्या एकतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पावन स्मृतीस मी आदरपूर्वक वंदन करते. प्रिय देशवासियांनो, भारताच्या लोकांद्वारे निर्मित आपली राज्यघटना नागरिकांच्या सहभागावर आधारलेली आहे. लोकशाहीची जननी भारतभूमीच्या रहिवाशांमध्ये लोकसहभागाची भावना सदैव रुजलेली आहे. त्याच भावनेला नव्या ऊर्जेसोबत आपले देशवासी पुढे नेत आहेत. राष्ट्रीय मोहिमांना लोकसहभागातून पुढे नेलं जात आहे हे आपल्या लोकशाहीचं प्रेरक यश आहे. प्रतिष्ठा आणि संधीची समानता तसंच व्यक्तींचा सन्मान ही आपल्या राज्यघटनेची प्रमुख तत्व आहेत. आज सामान्य पार्श्वभूमीचे लोक अनेक क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देत आहेत. यामुळे माझ्यातला हा विश्वास दृढ झाला आहे की आजच्या भारतात प्रत्येक व्यक्ती मोठी स्वप्न पाहू शकते आणि ती पूर्णसुद्धा करू शकते. आपल्या राज्यघटनेत कार्यपालिका, विधिमंडळं तसंच न्यायपालिकेच्या उत्तरदायित्वांचा स्पष्ट उल्लेख आहे. लोकप्रतिनिधींनी विधिमंडळामध्ये लोकांच्या आकांक्षा व्यक्त कराव्यात हे त्यांचं कर्तव्य आहे. लोकहित आणि राष्ट्रहिताच्या धोरणांना प्रत्यक्ष रूप द्यावं हे कार्यपालिकेचं कर्तव्य आहे. तर अभावांमुळे कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहता कामा नये हे न्यायव्यवस्थेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाला, विशेषतः वंचित घटकांमधील लोकांना समानतेच्या आधारावर सन्मानाने वेळेत न्याय मिळाला पाहिजे. प्रिय देशवासियांनो, गेल्या एका दशकभरापेक्षा जास्तीच्या काळात आपल्या देशाने वेगाने सर्वसमावेशक विकास साध्य केला आहे. वारसा आणि विकासाच्या समन्वयाला प्राधान्य दिलं आहे. तसंच दशकांपासून विकासात बाधा ठरणारे अनेक जुने अडथळे दूर केले आहेत. आपले देशवासी महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती साजरी करत आहेत. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समानता या क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक योगदान दिलं आहे. त्यांच्या आदर्शानुसार गेल्या काही वर्षादरम्यान वंचित घटकांना पुढे नेण्याच्या ध्येयाला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात यशाचे नवे मापदंड प्रस्थापित झाले आहेत. 25 कोटींपेक्षा जास्त लोकांना गरिबीतून मुक्ती मिळवून देण्यात यश मिळालं आहे. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुमारे 59 कोटी खातेदार बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. यात 32 कोटींपेक्षा जास्त महिला खातेदारांचा समावेश आहे. 80 कोटी लोकांसाठी मोफत रेशनच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 60 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतची मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान सन्मान निधी तसंच किसान क्रेडिट कार्ड्समुळे शेती, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि मधमाशी पालन यासारख्या उपक्रमांशी जोडलेल्या शेतकरी बंधू भगिनींना बळ मिळालं आहे. जगाचा इतिहास याचा साक्षीदार आहे की सांस्कृतिक आत्मबलावर आधारित विकास गतिमान आणि स्थायी असतो. सांस्कृतिक अभिमानाची भावना देशाच्या सार्वभौमत्वाला आत्मिक शक्ती प्रदान करते. ही भावना आज देशात प्रबळ होऊ लागली आहे. आपल्या पूर्वजांनी ज्ञान, विज्ञान

कला संस्कृती अध्यात्म आणि सदाचाराचा अनमोल वारसा सोपवला आहे. आपण वारसा आणि विकासाचा समन्वय साधत पुढे वाटचाल करत आहोत. आपल्या देशात जगातील सर्वात मोठी आणि सर्वात उत्तम डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्यात आली आहे. गावांमधील छोट्या छोट्या दुकानांमध्ये तसंच फेरीवाल्यांकडेही डिजिटल पेमेंट केली जात आहेत. जगात अर्ध्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. आपले देशवासी आणि सरकारने एकत्र येऊन डिजिटल

आपल्या देशात महामार्ग, जलमार्ग, लोहमार्ग आणि विमानमार्ग यांच्या रूपात आधुनिक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. यामुळे नवीन उद्योगांसाठी संधी निर्माण होत आहेत, नवीन रोजगारांची निर्मिती होत आहे, तसंच गुंतवणूकदारांमधील विश्वासही वाढत आहे. प्रिय देशवासियांनो, जगातील अनेक भागांमधील युद्ध आणि अस्थिरतेचा सर्व देशांवर प्रभाव पडतो आहे. अशा परिस्थितीतही आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पुढे वाटचाल करत आहे. आर्थिक अंदाजानुसार भारताचा विकास दर जगाच्या सरासरी विकास दराच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त राहणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे आपल्या आर्थिक प्रगतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया भक्कम झाला आहे. आधुनिक विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातही भारत जागतिक पातळीवर आघाडीचं योगदान देत आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट 2030 मधील काही उद्दिष्ट आपल्या देशाने वेळेआधीच साध्य केली आहेत. नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाला गेल्या काही वर्षात अभूतपूर्व गती मिळाली आहे. आपलं परराष्ट्र धोरण देशहितावर आधारलेलं आहे. शांती, सहकार्य, संवाद तसंच वसुधैव कुटुंबकम ही तत्व आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्तंभ आहेत. आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी तसंच परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये आपण महत्वाची भूमिका बजावत आहोत. जागतिक पटलावर आपल्या देशाचा सन्मान वाढला आहे. आपण नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. आपला प्रयत्न असाच आहे की संयुक्त राष्ट्रसंघासह बहुपक्षीय संघटनांमध्ये जागतिक समुदायाचं योग्य प्रतिनिधित्व असायला हवं. आपल्या या प्रयत्नाला अनेक देशांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रिय देशवासियांनो, नैसर्गिक साधनसंपत्तीवर आपल्या भावी पिढ्यांचाही तितकाच अधिकार आहे जितका आपला आहे. आपल्याला हे सुनिश्चित करायचं आहे की आपल्या कोणत्याही कृतीमुळे भावी पिढ्यांकडून या अधिकारांच्या होणार असलेल्या वापरात अजिबात घट होणार नाही. आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की आपण त्यांना अधिक समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्ती सोपवू शकू. आपल्या भावी पिढीला अधिक समृद्ध नैसर्गिक संसाधनं देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पर्यावरण संवर्धनाप्रती असलेली आपली वचनबद्धता आपल्या परंपरेचाच भाग आहे. संताली भाषेत एक गाणं आहे. पंडित रघुनाथ मुर्मू यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत, दारे गुजुग कान नेलते मिरू चेणे ये राग बयहा दाया हायागे, गुजुग कान आबोवा जाती धर्म दारे चेदाग बाबो न राग बयहा आबो अना नेलते. एक झाड पूर्णपणे सुकलेलं पाहून शोकाकुल झालेल्या पोपटाचं हे मनोगत आहे. कवी म्हणतो, हे माझ्या बंधूंनो, मरणारं झाड पाहून एक पोपट अतिशय दुःखी होऊन रडत आहे. मग बंधूंनो, मानवी संस्कृती रूपी वृक्षाचा विनाश होत असलेला पाहून आपण मानव का दुःखी होत नाही? अखिल मानव समाजाने माणुसकी आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहायला हवं. हेच या गीताचं सार आहे. एक पाना फुलांनी डबरलेला वृक्ष हा नैतिक आणि निरोगी मानवी समाजाचं प्रतीक आहे. एक पेड मा के नाम तसंच लाईफ अर्थात लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट यासारख्या अभियानाद्वारे दिलेल्या संदेशानुसार आपण सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मुलींना प्रभावी कामगिरी करताना पाहून मला अतीव आनंद होत आहे. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यात महत्त्वाचं योगदान देणारी ड्रोन दीदी असो की हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर बनणारी महिला असो, विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्लासगो इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने जिंकलेल्या 13 सुवर्ण पदकांपैकी 8 सुवर्ण पदकं मुलींनी जिंकली आहेत. स्त्रिया आर्थिक स्वावलंबी होत आहेत. 10 कोटींपेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्य आहेत.

3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट होतं. हे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. आता आणखी 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या लक्ष्याकडे देश वाटचाल करत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या व्यावसायिकांपैकी 2/3 लाभार्थी या महिला आहेत. आर्थिक स्वावलंबनासोबतच महिला विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत महिलांचं वाढतं प्रमाण आपल्या लोकशाहीची विशेष मिळकत आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% प्रतिनिधित्व देण्यासाठी सन 2023 नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केलं गेलं. या कायद्याची उद्दिष्ट साध्य केल्यामुळे महिलांना नेतृत्वाची अधिक संधी मिळेल आणि आपली लोकशाही सर्वसमावेशक होईल. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 65% लोक 35 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. हे युवा आपल्या देशाची मौल्यवान संपत्ती आहेत. आपल्या देशाचे तरुण हे बुद्धिमान, ध्येयनिष्ठ आणि कुशल आहेत. विविध समस्यांवर अभिनव आणि व्यावहारिक तोडगा काढणाऱ्या तरुणांना पाहून समाजाप्रती आणि देशाप्रती ते कसे वचनबद्ध आहेत याची प्रचिती येते. सरासरी 28 वर्ष वय असलेल्या तरुणांनी नुकतंच यशस्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपण करत अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. अनेक युवक युवती स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबत असून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संस्कृतीचा भाग बनत आहेत. युवा उद्योजकांच्या सहभागामुळे आपल्या देशात एक सक्षम स्टार्टअप परिसंस्था तयार झाली आहे. जगातले मोठमोठे उद्योग समूह भारतीय तरुणांच्या प्रतिभा आणि चिकाटीने भारावलेले असल्यामुळे ते त्यांना विविध ठिकाणचं नेतृत्व सोपवतात. अशा युवांनी जगात भारताच्या युवा शक्तीच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे. त्यामुळे अशी युवा पिढी भारताच्या सोनेरी उज्ज्वल भविष्यावरचा माझा विश्वास अधिक दृढ करते. आपले विद्यार्थी भारताचं भवितव्य घडवणारे आहेत. ज्याप्रमाणे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकार आणि समाजाने एकजूट असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वर्तमान आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. परीक्षा विद्यार्थ्यांसाठी संधीचं दार उघडत असतात. म्हणून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्यापक पावलं उचलत आहेत. परीक्षेमधल्या गैरप्रकारांना आळा घालणं, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक तसंच युवा वर्गासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट आहे. सरकारचे प्रयत्न आणि नव्या आर्थिक घडामोडींमुळे तरुणांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधीची माहिती घेऊन आपले युवक युवती यशाचे नवे मार्ग निवडू शकतात. युवा वर्गाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य देशाच्या भवितव्याचा पाया आहे. आपले युवा उत्साहात पुढे जात राहतील हे सुनिश्चित करणं ही कुटुंब आणि समाजाचीही जबाबदारी आहे. युवा वर्गाचा विकास आणि राष्ट्र निर्माणाचं साधन म्हणून क्रीडा क्षेत्राचा विचार केला जात आहे. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत देशातल्या सर्व क्षेत्रांसाठी क्रीडा परिसंस्था उपलब्ध करून दिली जात आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असून यशाची उत्तुंग शिखरं गाठत आहेत. आपल्या देशात एकीकडे युवा वर्ग मोठ्या संख्येने आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिक चांगलं बनण्यासाठी सरकार विविध पावलं उचलत आहे. 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतच्या निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांप्रती जिव्हाळा जपणं आणि त्यांच्या आत्मसन्मानाची जपणूक करण्याबाबत सर्व समाजाने संवेदनशील राहायला हवं. प्रिय देशवासियांनो, सत्य आणि न्यायासाठी मानवता विरोधी शक्तींवर विजय मिळवण्याची भारतीय परंपरा आहे. तिचा आम्हाला अभिमान आहे. 26 जुलैला आपण कारगिल विजय दिवस साजरा केला. त्याआधी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण आपल्या सैन्याच्या अद्वितीय शौर्याचं स्मरण केलं. दहशतवादाविरुद्धची ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याचं निदर्शन

दर्शक आहे. याद्वारे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना हा संदेश दिला गेला की ते कुठेही लपले तरी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा नक्की दिली जाईल. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या देशासोबतचा सिंधू जल करार रद्द करणं हा आपल्या देशासाठी, विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेलं एक निर्णायक पाऊल आहे. अनेक दशकांपासून देशासमोर नक्षलवादाचं गंभीर आव्हान उभं होतं, त्यामुळे भारताला नक्षलमुक्त करणं हे मोठं यश आहे. आता नक्षलग्रस्त भागांमध्ये उत्साहाचं वातावरण असून विकासाचा सर्वसमावेशक प्रवाह वाहत आहे. बस्तर ऑलिम्पिकमध्ये खेळाडू, बस्तर पंडुमचे कलाकार तसंच प्रेक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्राच्या सन्मानासाठी निर्माण केलेल्या मराठा सैन्याच्या परंपरेशी निगडीत 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान देण्यात आलं आणि यावर्षी भगवान बुद्ध यांनी पहिल्यांदा प्रवचन दिलेल्या सारनाथ या ठिकाणाचा समावेशही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला. भारतात एकीकडे भगवान बुद्धांशी निगडीत आध्यात्मिक स्मारक आहेत तर दुसरीकडे स्वाभिमान आणि आपल्या गौरवशाली परंपरेच्या रक्षणार्थ युद्ध करण्याचं आपलं सामर्थ्य दाखवणारी प्रतीकही आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, सर्व भारतीयांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्माणाचं उद्दिष्ट आहे. तेलुगू भाषेत लिखाण करणारे महान राष्ट्रवादी साहित्यिक गुर्जाडा अप्पाराव यांनी आपल्या गाण्यात सर्व भारतीयांना देशप्रेमाचा अमूल्य संदेश दिला आहे. ते म्हणतात, देश मुन्नू प्रेमी चुमन्ना, मनची अनदी पेंचू मन्ना. देश म्हणते मट्टी कादोय, देश म्हणते मनुष्य लोय. याचा अर्थ असा की देशावर प्रेम करा, चांगुलपणाची कास धरा. देश म्हणजे केवळ माती नव्हे, देश म्हणजे समस्त जनता होय. मला खात्री आहे की समाजाचा सहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळेच गावोगाव, प्रत्येक शहर, देशातल्या प्रत्येक घरात राहणारे सर्व लोक निरोगी, आनंदी आणि समृद्ध होतील. चला तर देशप्रेमाची हीच सर्वसमावेशक भावना घेऊन आपण सर्व स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आत्ता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुती का अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोतो, स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचं थेट प्रसारण उद्या सकाळी 7 वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. माननीय पंतप्रधानांच्या संदेशाचा मराठी अनुवाद उद्या रात्री 9:30 वाजता प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 12 ऑगस्ट रोजी आयोजित नौसेना स्वरवंदना या कार्यक्रमाचा संपादित भाग उद्या सकाळी 11:05 ऐकता येईल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळात स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम महिला क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा, सहभाग माधुरी भट. उद्या दुपारी 12 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नाद ब्रह्म ह्या कार्यक्रमात ऐकूया प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन. राग हंसध्वनी, मध्यलय रचना रूपक तालात, द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ राम खडसे यांची. ऐकूया प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन, राग हंसध्वनी, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

श्रुतिवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग हंस ध्वनी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती राम खडसे यांनी. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध होतं आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोता नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अरुण कशाळकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग नंद त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात अरुण कशाळकर यांचं गायन राग नंद.

0: श्रोत्यांनो, आज ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं अरुण कशाळकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग नंद आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मदन मिश्रा यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
0: श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.